नमस्कार श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। श्रोते हो, आज शुक्रवार

भारतीय सौर दिनांक 1 ज्येष्ठ शके 1948 22 मे 2026 पहाटेचे 5:50 झाले आहेत. आजच्या कार्यक्रमांना आता आम्ही प्रारंभ करत आहोत. या प्रातःकालीन प्रसारण सभेत मी हर्षदीप शेलार सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो या मंगलसुरांच्या साथीनं.

0: उस्ताद बिस्मिल्ला खां आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली भोपाळ तोडी रागातील धून आत्ताच आपण ऐकली. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.

पहाटेचे 5:55 झाली आहेत. आज गिरवाणवाणीमध्ये ऐकूया श्रीमद शंकराचार्य रचित मंत्रमातृका स्तोत्र अपर्णा नेने यांच्या स्वरात.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलं श्रीमद शंकराचार्य रचित मंत्रमातृका स्तोत्र अपर्णा नेने यांच्या स्वरात. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून बातमी आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या थोड्याच वेळात सहक्षेपित करत आहोत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकली शांता शेळके यांची रचना, संगीतबद्ध केली होती आदिल अहमद यांनी आणि स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा. यानंतर ऐकूया पंडित संजू अभ्यंकर यांच्या स्वरातली रचना, शब्दबद्ध केली आहे संगीता जोशी यांनी आणि संगीत आहे केदार पंडित यांचं.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकले विद्याधर गोखले यांची रचना अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया डॉक्टर अरुणा ढेरे यांची रचना श्रेया घोषाल यांच्या स्वरात.

0: श्रोतेहो प्रभात वंदन या कार्यक्रमात काही भक्तिगीते आत्ताच आपण ऐकली. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत उषा साने लिखित चिंतन.
1: आज माणूस भौतिक सुखाच्या मागे धावतोय. मी आणि माझं या छोट्याशा जगात वावरताना अडीअडचणींच्या काळात होणारी मानसिक कुचंबणा, त्यातून येणारं वैफल्य आणि एकटेपण, या चक्रातून बाहेर पडण्यासाठी हवा असतो मानसिक आधार. अशावेळी अध्यात्म आणि व्यवहार याची योग्य सांगड घालणाऱ्या मार्गदर्शनाची गरज असते. आपली संस्कृती अध्यात्मावर आधारित असली तरी केवळ देवदेव करत बसणारी नाही. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, अशा परमेश्वरावरील श्रद्धेचा विपर्यास करणाऱ्या मनोवृत्तीचा माणूस निष्क्रिय होतो. कौटुंबिक वाद किंवा भल्या बुऱ्या चर्चा यातून खूप काही अनुभव मिळत असतात. इथं गरज असते विवेकाची, विचारमंथनाची. यातून विचारांची व्याप्ती वाढते, वृत्ती स्वकेंद्रित न राहता व्यापक बनते. व्यक्तीकडून समष्टीकडे जाणारा हा संसाराचा प्रवास. व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र अशा पायऱ्या चढत चढत आपण ज्ञानदेवांनी म्हटल्याप्रमाणे हे विश्वचे माझे घर या व्यापक वृत्तीपर्यंत जाऊन पोहोचतो. जोडून या धन उत्तम व्यवहारे असं सांगणारे संत तुकाराम किंवा साधू ऐसा चाहिये जैसे सूप सुभाय, सार सार को गही रहे थोथा देई उडाय, असं सांगणारे संत कबीर काय, असे अनेक संत ज्यांनी संसारी माणसाला आदर्शवत असे विचार सांगून ठेवलेत. तरुणांना मार्गदर्शन करणारं आणि प्रेरणा देणारं गीतेवरील केलेले भाष्य गीता रहस्य. या ग्रंथाच्या निमित्तानं होणारं चिंतन, संशोधन हे लोकमान्य टिळकांसाठी आनंददायी होतं. ग्रंथ पूर्ण झाल्यावर प्रस्तावनेत ते लिहितात, हा ग्रंथ हाता वेगळा होणार म्हणून वाईट वाटत असलं तरी हे विचार साधल्यास सव्याज नाहीपेक्षा जसंच्या तसं पुढील पिढीतील लोकांना देण्यासाठीच प्राप्त झाले असल्यामुळे वैदिक धर्मातील हा परिस उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्य बोधत या कठोपनिषदातील मंत्रानं प्रेमोदकपूर्वक आम्ही होतकरू वाचकांच्या हवाली करतो. या धर्माचं स्वल्प आचरणही मोठ्या संकटातून सोडवतं असं खुद्द भगवंताचं निश्चयपूर्वक आश्वासन आहे. केल्याविना काही होत नाही हा सृष्टीचा नियम लक्षात घेऊनच तुम्ही मात्र करते व्हा. खरं कर्तव्य काय याचा तात्विकदृष्ट्या उपदेश करण्यासाठी गीताशास्त्राची प्रवृत्ती

0: नियुक्ती झालेली आहे. म्हणून पूर्ववयातच गृहस्थाश्रमाचं किंवा संसाराचं हे प्राचीन शास्त्र जितक्या लवकर समजून घेणं शक्य असेल तितक्या लवकर प्रत्येकानं समजून घेतल्याखेरीज राहू नये.
1: श्रोतेहो, उषा साने लिखित चिंतन आत्ताच आपण ऐकलं.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
2: याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत।

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:30 वाजलेत. ऐकूया आज दिवसभरात प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 आणि 7:30 कृषीवाणी या सत्रात पावसाळ्यापूर्वी मृद जलसंधारण उपचारांची देखभाल याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदामध्ये जाणून घेऊया बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती. सादर करते मुकसित मुजावर. आणि 6:50 परिसर या कार्यक्रमात हरित घर याविषयी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती. सादर करत्या तेजा दुर्वे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन यांचं. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती सांगली केंद्राची आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 आणि 10:15 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. 7:50 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी. 9:00 आणि 10:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 गिरवाण भारती या संस्कृत पत्रिकेमध्ये डॉक्टर रंजना दाते यांचं संस्कृतमधून भाषण. शीर्षक आहे कलियुग महिमा. वाचक स्वर निलिमा पटवर्धन यांचा. त्यानंतर पारंपरिक करावलंबन स्तोत्र. स्तोत्रपठण केलंय संजीव शेंडे यांनी. आणि शेवटी संस्कृते वृत्तच वसरहा या डॉक्टर ओंकार जोशी यांचं संस्कृतमध्ये भाषण. निर्मिती सहाय्य वंशिका पवार यांचं सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 10:00 गांधीवंदना. सादरकर्ते विनायक मोरे. 10:25 आपण ऐकू शकाल काही स्थानिक निवेदनं. सकाळी 10:30 तसंच 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल अबोली सुलाखे यांनी सरोदवर वाजवलेला राग अहिर भैरव. आणि 10:30 नादब्रह्मअंतर्गत त्यांनी वाजवलेला राग चंद्रमुखी आपण ऐकू शकाल. 11:30 विशेष गीतगंगा. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. 12:00 महिला श्रोत्यांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये स्त्री आरोग्याची बावन्नी तज्ज्ञ डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांनी दिलेल्या माहितीचा भाग 21. त्यानंतर कथावाचन लेखन आणि वाचक स्वर श्वेता कुलकर्णी यांचा. त्यानंतर आपण

0: आहोत संस्कृतीच्या पाऊलखुणा याविषयी भाग 82 प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन याविषयी प्राचीन भारतीय शास्त्र संपदेचे अभ्यासक मनीषा पुराणिक यांची निलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत, सूत्रसंचलन सविता जेरे यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन, निर्मिती पुणे केंद्राची. 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग 1:45 आणि 2:30 द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 4:58. 5:30 युवकांसाठी कार्यक्रम युववाणी, यामध्ये स्टे ट्यून्ड या सदरात 20 मे या जागतिक मधमाशी दिनाच्या अनुषंगानं, तसंच 22 मे या जागतिक जैवविविधता दिनानिमित्त जैवविविधतेच्या दृष्टीनं मधमाशांचं महत्व आणि युवकांची भूमिका याविषयी डॉक्टर हेमंत कुमार डुंबरे यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद, सादरकर्ते धीरज केदारी. 5:30 स्वस्थ भारत यामध्ये 23 मे या वर्ल्ड ऑब्स्टेट्रिक फिश्चुला डेच्या अनुषंगानं पुणे महानगरपालिकेत कार्यरत स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर साधना भांगरे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत, निर्मिती सहाय्यक किरण ढगे, सादरकर्ते धीरज केदारी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून 7:30 शेतकरी श्रोतांसाठी माझं घर माझं शेत या कार्यक्रमात जागतिक जैवविविधता दिनानिमित्त शेतीतील जैवविविधतेचं महत्व आणि संवर्धन याविषयी अश्विनी केसकर यांची प्रिया बिल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यानंतर बाजारभाव. 7:15 एक कलाकार, आज हा कार्यक्रम केंद्रित आहे गीतकार शैलेंद्र यांच्यावर. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या नेहा देशपांडे. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. याखेरीज विविध बातमीपत्र त्यांच्या नियमित वेळेनुसार आम्ही प्रसारित अथवा सहक्षेपित करू. तर ही होती आज दिवसभरात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित आणि सहक्षेपित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 6:35 झाली आहेत. ऐकूया दिनविशेष, सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज आहे 22 मे. या तारखेला घडलेल्या काही महत्वाच्या घटना अशा आहेत. 1906 या दिवशी राईट बंधूंनी फ्लाईंग मशीन अर्थात उडणाऱ्या यंत्राचं पेटंट घेतलं. 1961 हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळून हुंडाबंदी कायदा अस्तित्वात आला. 1972 सिलोननं नवीन राज्यघटना स्वीकारून ते प्रजासत्ताक बनलं. त्या देशाचं श्रीलंका असं नामकरण झालं आणि त्यानं राष्ट्रकुल देशामध्ये प्रवेश केला. 2004 भारताचे 13वे पंतप्रधान म्हणून डॉ मनमोहन सिंग यांनी सूत्र हाती घेतली. 22 मे 2010 या दिवशी एअर इंडियाचं बोईंग 737 विमान मंगलोर इथं उतरताना अपघात होऊन 158 लोक मृत्यूमुखी पडले. आज ज्यांचा जन्मदिवस आहे ती व्यक्तिमत्व ही आहेत. 1772 समाजसुधारक आणि ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन रॉय यांचा जन्म. जर्मन संगीतकार आणि संगीत संयोजक रिचर्ड वॅग्नर यांचा जन्म 1813 या दिवशी झाला. ऑपेरा या संगीत नाटकाला देण्यात येणाऱ्या संगीतामध्ये त्यांनी क्रांतिकारक स्वरूपाचा बदल घडवून आणला. 1859 स्कॉटिश डॉक्टर आणि शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉईल यांचा जन्म. साहित्याच्या इतिहासात सर्वात अजरामर व्यक्तिरेखांपैकी एक अशी शेरलॉक होम्सचीही व्यक्तिरेखा मानली जाते. 1871 संस्कृत विद्वान, भाषांतरकार आणि शास्त्रसुधारक विष्णू वामन बापट यांचा जन्म. ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता सर लॉरेन्स ऑलिव्हिए यांचा जन्म 1907 या दिवशी झाला. शेक्सपियरच्या नाटकातल्या त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.
2: टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन. व्हेदर इट इज नोबलर इन द माइंड to suffer the slings and arrows of outrageous fortune, or to

0: take arms against a sea of troubles.
1: 1940 भारतीय फिरकी गोलंदाज एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना यांचा जन्म. आपल्या ऑफस्पिन गोलंदाजीनं प्रसन्ना यांनी भारताला अनेक सामने जिंकून दिले. सर्बियाचा टेनिस खेळाडू नोव्हान जोकोव्हिच यांचा जन्म 1987 साली या दिवशी झाला. आज ज्यांचा स्मृतिदिन आहे ती व्यक्तिमत्व ही आहेत 1802 अमेरिकेची पहिली फर्स्ट लेडी मार्था वॉशिंग्टन यांचं निधन, 1885 जागतिक कीर्तीचे फ्रेंच कादंबरीकार कवी आणि लेखक व्हिक्टर ह्युगो, ला मिझराब्ल ही त्यांची अभिजात रचना आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक आणि कामगार पुढारी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांचं 1991 साली या दिवशी निधन झालं. 1995 चित्रकार आणि शिल्पकार रवींद्र बाबूराव मेस्त्री यांचं निधन. 1998 महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ मधुकर आष्टीकर यांचं निधन.
2: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकला दिनविशेष. सादर करते होते मुजम्मिल पटेल.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. ऐकूया कृषीवाणी या सदरात पावसाळ्यापूर्वी मृद जलसंधारण उपचारांची देखभाल याविषयीची माहिती.
5: शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये आज आपण पावसाळ्यापूर्वी मृद जलसंधारण उपचारांची देखभाल या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत. पावसाळ्यापूर्वी मृदा आणि जलसंधारणाच्या कामाची तांत्रिक निगा हीच पाणी अडवा आणि पाणी जिरवा मोहिमेची खरी ताकद आहे. गाळ, उपसा, दुरुस्ती, स्वच्छता आणि सुरक्षितता यासारख्या उपाययोजना वेळेत केल्या तर उपचार पद्धतींची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकते आणि त्यांचं आयुष्य लक्षणीयरित्या वाढतं, ज्यामुळे मृद आणि जलसंधारण होतं आणि भूजल पुनर्भरण वाढून पिकांची उत्पादकता वाढते. महाराष्ट्रातील शेतीची रचना पाहिली तर सुमारे 80% क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे परवडणाऱ्या प्रत्येक थेंबाचे शाश्वत व्यवस्थापन करणं ही केवळ गरज नसून शेतीच्या अस्तित्वाची हमी आहे. राज्यात जलयुक्त शिवार 2 उपक्रमांतर्गत मोठ्या प्रमाणावर मृद आणि जलसंधारणाच्या विविध संरचना उभारण्यात आल्या आहेत. मात्र या संरचना तयार करणं हेच अंतिम ध्येय नसून त्यांची कार्यक्षमता दीर्घकाळ टिकवून ठेवणं हे खरं आव्हान आहे. यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वी योग्य तांत्रिक पद्धतीने निगा, तपासणी आणि दुरुस्ती करणं आवश्यक ठरतं. शेतीतील मृद आणि जलसंधारण उपाययोजनांची देखभाल ही शेतकऱ्याच्या पुढच्या हंगामातील उत्पादन आणि जमिनीची सुपीकता आणि पाण्याची उपलब्धता यांच्याशी थेट जोडलेली आहे. साठलेला गाळ जलसंधारण संरचनेची साठवण क्षमता तर कमी करतोच, पण तो पाणी पाझर प्रक्रियेतही अडथळा निर्माण करतो. गाळ उपसा करताना संरचनेची सुरक्षितता आणि कार्यक्षमता टिकवणं अत्यंत आवश्यक आहे. नाल्याचे किंवा साठवण क्षेत्राचे खोलीकरण करताना मूळ तळापासून साधारण 3 किंवा कठीण भूस्तर लागेपर्यंत उत्खनन करायला हवं. यापेक्षा अधिक खोलीकरण टाळावं, कारण त्यामुळे संरचनेची स्थिरता धोक्यात येऊ शकते. बांधाच्या संरचनात्मक मजबुतीसाठी बांधापासून किमान 5 अंतराचा बर्म ठेवणं आवश्यक आहे, ज्यामुळे बांधाच्या पायाला धक्का बसत नाही आणि दीर्घकालीन टिकाऊपणा सुनिश्चित होतो. उतार गाळ काढल्यानंतर संरचनेच्या काठांना योग्य अभियांत्रिकी पद्धतीने उतार देणं आवश्यक आहे. साधारण 1:1:5 या प्रमाणात समतोल उतार दिला तर काठांची स्थिरता वाढते आणि पावसाळ्यात होणारी मातीची धूप ही कमी होते. उतारावर स्थानिक गवत आणि झुडपांची लागवड करून जैविक स्थिरीकरण केलं तर संरचनेचं आयुष्य वाढतं, पाण्याच्या प्रवाहामुळे होणारं नुकसान टाळता येतं. याचा फायदा गाळ उपशामुळे साठवण संरचनेची पाणी साठवण्याची क्षमता पुन्हा वाढते, पाझर प्रक्रिया अधिक प्रभावी होते. काढलेला गाळ शेतात पसरवला तर मातीची सुपीकता वाढते आणि

0: सेंद्रिय घटकांचं प्रमाण सुधारतं. यामुळे रासायनिक खतांचा वापर सुमारे 30 ते 35% कमी होऊ शकतो तर पिकांच्या उत्पादनात 30 ते 50% वाढ दिसून येते. जमिनीतील नत्रस, पुरत, पालाश यासारख्या प्रमुख अन्नद्रव्यांचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढतं, ज्यामुळे दीर्घकालीन मृदा आरोग्य सुधारतं. सांडवा हा संरचनेच्या सुरक्षिततेसाठी सेफ्टी वॉल्व आहे. सांडवा हा मृद आणि जलसंधारण संरचनेचा अत्यंत महत्वाचा सुरक्षितता घटक असून तो अतिरिक्त पाण्याचा नियंत्रित विसर्ग करण्याचं कार्य करतो. पावसाळ्यापूर्वी सांडव्यामध्ये साचलेला कचरा, गाळ, झाडे, झुडपे, दगड आणि इतर अडथळे पूर्णपणे काढून टाकणं आवश्यक आहे. विसर्गाचा मार्ग पूर्णपणे मोकळा ठेवला तर अतिवृष्टीच्या वेळी पाण्याचा दाब नियंत्रित राहतो आणि संरचनेवर अनावश्यक ताण निर्माण होत नाही. सांडव्याच्या तोंडाशी आणि प्रवाह मार्गावर असलेले दगडांचे पिचिंग अनेकदा पाण्याच्या वहनामुळे विस्कळीत होतात. अशा वेळी ते पुन्हा योग्य अभियांत्रिकी पद्धतीने सांध मोड रचना करून बसवणं आवश्यक आहे. दगडांमधील सांधे घट्ट केले तर पाण्याचा वेग नियंत्रित होतो, जमिनीची धूप प्रभावीपणे रोखली जाते. ही दुरुस्ती केवळ संरचनेचे संरक्षण करत नाही तर संपूर्ण जलसंधारण प्रणालीची कार्यक्षमता आणि टिकाऊपणा वाढवते. माती सिमेंट बांधांचे मजबूतीकरण करते.
1: कृषी वाणी या सदरात आत्ताच आपण ऐकली पावसाळ्यापूर्वी मृद जलसंधारण उपचारांची देखभाल या विषयीची माहिती. श्रोतेहो, ही माहिती आपण पुन्हा ऐकू शकाल आज संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात. यानंतर 6:45 आरोग्यमथन संपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून, 6:55 संस्कृतमधून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून थोड्याच वेळात आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोग तज्ज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती.
1: बुलिंग आणि सुरक्षित शालेय वातावरण. मित्रांनो नमस्कार. शाळा म्हटलं की आपल्याला काय आठवतं? तो डबा खाण्याची मजा, मधली सुट्टी, खेळाचं मैदान आणि खूप सारी मस्ती. पण तुम्हाला माहिती आहे का, आज अनेक मुलांसाठी शाळेची हीच वाट भीतीची बनत चालली आहे. कारण एकच, बुलिंग. म्हणजेच काय? शालेय दादागिरी. बुलिंग म्हणजे काय? कुणाला तरी त्याच्या रंगावरून चिडवणं, कोणाच्या जाडेपणाची थट्टा करणं, कोणाला तरी सतत एकटं पाडणं, किंवा सोशल मीडियावर कोणाबद्दल वाईट लिहिणं. आपल्याला वाटतं ही तर फक्त गंमत आहे, एवढं काय त्यात. पण ज्या मुलावर ही गंमत केली जाते त्याच्या मनावर होणारे जखमा खूप खोल असतात. अनेकदा मुलं शाळेत जाण्याचं टाळतात, त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नाही, ती स्वतःला खोलीत कोंडून घेतात. का? कारण त्यांना भीती वाटते की आजही शाळेत गेल्यावर कोणीतरी माझी टर उडवेल, कोणीतरी मला कमी लेखेल. पण मित्रांनो, हे कुठेतरी थांबायला हवं. एक सुरक्षित शालेय वातावरण निर्माण करणं ही केवळ शिक्षकांची किंवा मुख्य अध्यापिकांची जबाबदारी नाही आहे, ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्यासमोर कोणावर अन्याय होत असेल तर शांत बसू नका. सायलेंट बायस्टँडर म्हणजेच मुखप्रेक्षक बनण्यापेक्षा अपस्टँडर बना. आपल्या मित्राच्या पाठीशी उभे राहा. शिक्षकांना सांगा, लक्षात ठेवा, तक्रार करणं म्हणजे चुगली करणं नाही तर कोणाचं तरी आयुष्य वाचवणं असतं. आणि पालकांनो, तुमच्या मुलाशी दररोज संवाद साधा. त्यांना विचारा की आज शाळेत तुला कसं वाटलं, कोणाशी भांडण झालं आहे का, कोणाचं बोलणं तुला लागलं आहे का. मुलांचा आत्मविश्वास वाढवा, जेणेकरून ते त्यांच्या समस्या

0: तुमच्याशी मोकळेपणाने मांडू शकतील. शाळा हे विद्येचं मंदिर आहे आणि तिथे प्रत्येक मुलाला सन्मानाने वावरता आलं पाहिजे. चला तर मग आपण सगळे मिळून एक शपथ घेऊया, आपण कोणाचंही खच्चीकरण करणार नाही, आपण बुलिंग करणार नाही आणि कोणावरही अन्याय होत असेल तर आपण गप्प बसणार नाही. बुलिंगला म्हणा नाही आणि मैत्रीला म्हणा हो. धन्यवाद.
1: श्रोतेहो आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आताच आपण बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी बालरोगतज्ञ डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो, आत्ताच आपण बुलिंग आणि शालेय वातावरण याविषयी माहिती ऐकलीत. तज्ज्ञ होते डॉक्टर हर्षल वाघ. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. उद्याच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचा विषय आहे स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य. तज्ज्ञ आहेत डॉक्टर हर्षल वाघ. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र.

0: सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर याविषयी सांगितलेली माहिती.
1: ज्या घरामध्ये जमीन संरक्षण, जल संरक्षण, जीव संरक्षण, जंगल संरक्षण आणि ऊर्जा संरक्षण या पाचही गोष्टींच्या संरक्षणाचा विचार करणारे लोक राहतात ते घरांची जीवनशैली आपण हरित जीवनशैली असं म्हणू शकतो आणि त्या घराला आपण हरित घर म्हणू शकतो. हरित शब्दांची एक सुंदर पद्धतीनं व्याख्या केलेली आहे. हरित शब्दाचं इंग्रजीमध्ये स्पेलिंग काय होतं? HARIT. त्याचा लॉंग फॉर्म तयार केला तर होलिस्टिक ॲक्शन फॉर रिज्युविनेटिंग इंडिजिनस टेक्निक्स. म्हणजे आपले जे पारंपरिक ज्ञान आहे, आपलं जे पारंपरिक तंत्र आहे, त्या पारंपरिक तंत्राचं रिज्युविनेशन म्हणजे पुनरावलोकन करून पुनरुज्जीवन करायचं. मग तसं केलं तर पुढे काय करायचं? तर होलिस्टिक ॲक्शन, एक सर्वंकष कृती करायची. आणि ती सर्वंकष कृती केली तर आपण आपल्या घराला हरित बनवू शकतो, आपल्या परिसराला हरित बनवू शकतो. याची अनेक उदाहरणं आहेत. आपल्याला कचऱ्याचा एक कणही घरातून बाहेर जाऊ देणार नाही असं नियोजन करायचं. आपल्याला ऊर्जेचा अनावश्यक एकही कणही खर्च होणार नाही अशी सवय लावून घ्यायची. आपल्याला पाणी जपून वापरायचं आहे, त्याला दूषित होण्यापासून वाचवायचं आहे. तसंच हवेचं दूषण वाचवण्यासाठी आपण वृक्षांची निर्मिती करणार आहोत आणि त्याच पद्धतीनं सर्व जीवांना सोबत राहता येईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण करणार आहोत. असं घर पूर्वी होती म्हणून तर तेव्हा खूप आजार नव्हते, खूप औषधं नव्हती. आपल्या आजी पणजीला विचारून बघा, मोठी आजार नाहीत, खूप औषधे नाहीत, खूप मोठा खर्च नाही, डोक्याला खूप ताण नाही, मोठे हॉस्पिटल्सही नव्हती. पण मोठी हॉस्पिटल्स लागतात खरं, पण ती खूप मोठ्या प्रमाणावर होत असतील तर ते आपल्यासाठी भूषण नाही, आपल्यासाठी ते दूषण.

0: मोठ्या प्रमाणावर हॉस्पिटलची गरज पडणे हे आपल्या जीवनशैलीमध्ये काहीतरी चुकतं आहे हे सांगणारं निदर्शक आहे. आपल्या शरीरामध्ये निर्माण होणारी ऊर्जा आपण आपल्या नित्यकामासाठी वापरू लागलो तर आपलं शरीर चांगलं राहतं. माती आणि पाणी चांगलं असेल तर शुद्ध अन्न मिळतं आणि आपलं आरोग्य चांगलं राहतं. मग आपले मन, विचार, बुद्धी आणि आचरण हे सगळंच शुद्ध राहतं. पण अशा प्रकारचे अनेक लोक जर आपण एकमेकांना भेटत राहिलो तर आपण एकमेकांच्या विचारांचं आदानप्रदान करू शकतो. याला आपण हरित मिलन म्हणू शकतो. यातून आपल्याला करत असलेल्या कामाबद्दल आनंदही मिळतो, समाधानही मिळतं, समान विचाराचे मित्रही मिळतात. त्याच्यामध्ये आपल्याकडं झालेल्या एखाद्या फळांची एकमेकांना भेट देता येते, एकमेकांच्या रोपांचं एक्सचेंज करता येऊ शकतं. एखाद्या वेळी आपल्याकडे भाजी तयार झाली असेल तर ती भाजीसुद्धा आपण एकमेकांना एक्सचेंज करून आनंद देऊ शकतो. मग अशा प्रकारे आपलं गाव, आपली कॉलनी, आपली सोसायटी याच्यामध्ये ज्यांचं हरित घर आहे अशा हरित विचारांच्या लोकांनी 15 दिवसांनी किंवा आठवड्यानी किंवा 1 महिन्यानी तरी हरित मिलनाचा कार्यक्रम ठेवायला काय हरकत आहे.
1: श्रोत्याहो परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण डॉक्टर मनोज पाटील यांनी हरित घर याविषयी सांगितलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमासाठी सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे, ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. श्रोतेहो आत्ताच आपण परिसर हा कार्यक्रम ऐकलात. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. सकाळचे 6:55 होत आहेत. थोड्याच वेळात संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.
2: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः कृष्णप्रसादोपाध्यायः. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदी अद्य नवदेहल्यां साइप्रस देशस्य राष्ट्रपतिना निकोस क्रिस्टोडालिड्स इत्यनेन सह वार्तालापं करिष्यति. श्री क्रिस्टोडालिड्स इत्येषः ह्यः नवदेहलीं प्राप्तवान्. विमानस्थानके केन्द्रीय मार्ग परिवहन राजमार्गराज्यमन्त्री अजय टम्टा इत्यनेन तस्य स्वागतं कृतम्. सः मुम्बईनगरम् अपि गतवान्. प्रधानमन्त्री मोदी साइप्रस देशस्य राष्ट्रपतिः च परस्परहितस्य विभिन्नेषु क्षेत्रेषु द्विपाक्षिकसहकरणं सुदृढं कर्तुं चर्चां करिष्यतः. वार्तायाः अनन्तरम् अनेकेषु सन्धिपत्रेषु हस्ताक्षराणि विनिमयञ्च भविष्यति. श्रीमोदी अतिथिविशेषस्य सम्मानार्थं भोजस्य आयोजनं करिष्यति. साइप्रस देशस्य राष्ट्रपतिः अद्य सायङ्काले राष्ट्रपतिभवने राष्ट्रपतिना द्रौपदी मुर्मू इत्यनया सहापि मिलिष्यति. केन्द्रीय वाणिज्योद्योगमन्त्री पीयूषगोयलः अद्य अवदत् यत् विश्वं भारतदेशं विश्वसनीयसहभागिरूपेण पश्यतीति. प्रधानमन्त्री नरेन्द्रमोदीवर्यस्य पञ्चराष्ट्राणां यात्रायाः विषये नवदेहल्यां वार्ताहरान् सम्बोधयन् श्रीगोयलः अवदत् यत् इयं यात्रा समाजस्य प्रत्येकवर्गाय लाभस्य प्रत्याभूतिं करोतीति. सः अवदत् यत् प्रधानमन्त्रिमण्डलस्य भ्रमणेन प्रतीयते यत् भारतं वैश्विकस्तरे दृढतया स्थितम् अस्तीति. सः एकस्य प्रश्नस्योत्तरे अवदत् यत् राहुलगान्धिनः नकारात्मकराजनीतेः कारणात् जनाः निर्वाचने काङ्ग्रेसेति दलं निराकृतवन्तः. पश्चात् अन्यस्मिन् कार्यक्रमे श्रीगोयलः अवदत् यत् भारतम् अमेरिकाञ्च स्वाभाविकसहभागिरूपेण कार्यं कुर्वन्तौ स्तः. प्रौद्योगिकी नवान्वेषणं, रक्षा, डिजिटल दत्तांशकेन्द्राणि, क्वेण्टम् कम्प्यूटिङ्ग् अथ चिकित्सोपकरणादिषु क्षेत्रेषु परस्परं पूरकरूपेण कार्यं कुरुतश्चेति. अष्टमः भारत फ्रांस समुद्रीय सहकार संवादः बुधवासरे पेरिस नगरे आयोजितः. चर्चायाम् अवैध समुद्रीय गतिविधीनां प्रतिरोधाय परिचालन सहकारं सुदृढं कर्तुम् उभयोः देशयोः सहभागित्वप्रतिबद्धतां प्रति अवधानं दत्तम्. सशस्त्रलुण्ठनं, सागरीय आतङ्कवादः, मादकद्रव्याणां क्रयविक्रयणम्, अवैधम् अनिर्दिष्टम् अथ अनियन्त्रितमत्स्यपालनम् अपि च अन्यानि

0: सागरीयसङ्कटानि चापि चर्चिताः। कोलकाता उच्चन्यायालयेन आर् जी कर चिकित्सामहाविद्यालये बलात्कार हत्याप्रकरणस्य अन्वेषणार्थं विशेष अन्वेषणदलस्य स्थापना कृतास्ति। त्रिसदस्यीयस्य SIT इत्यस्य नेतृत्वं केन्द्रीयान्वेषणविभागस्य पूर्वक्षेत्रस्य संयुक्तनिदेशकः भविष्यति। न्यायालयः जून मासस्य 25 दिनाङ्कात् पूर्वं स्वप्रतिवेदनं दातुं दलम् आदिष्टवान्। NEET परीक्षापत्रस्रावप्रकरणस्य प्रमुखविकासे लातूरनगरस्य बालरोगचिकित्सकः डाक्टर् मनोज शिरुरे इत्येषः केन्द्रीयान्वेषणविभागेन गृहीतः इति कथ्यते। सूत्रानुगुणं डाक्टर् शिरुरे इत्येषः स्वपुत्र्यै NEET परीक्षायाः प्रश्नपत्रम् अकृणोदिति अन्वेषणसंस्थाः शङ्कयन्ति। एकोनविंशत्युत्तरद्विसहस्रतमवर्षस्य पुलवामा आतङ्कवाद आक्रमणस्य सूत्रधारत्वेन विश्वसितः हम्जा बुरहान नामकः आततायी पाकिस्तान अधिकृत काश्मीरे अज्ञातभुषुण्डिधारिभिः नरकं प्रति प्रयातितः। भारतीय ऋतुविज्ञानविभागेन श्वः उत्तरप्रदेशे मध्यप्रदेशे विदर्भप्रदेशे च उष्णतरङ्गात् तीव्रतर उष्णतरङ्गस्य स्थितिः भविष्यतीति मत्वा रक्तसूचना घोषिता। दिल्ली हरियाणा चण्डीगढ तटीय आन्ध्रप्रदेशे अपि एतादृशी स्थितिः भवितुमर्हति। IPL क्रिकेट क्रीडाचक्रे गुजरात टाइटन्स इति दलेन गतरात्रौ अहमदाबाद नगरस्य नरेन्द्र मोदी क्रीडाङ्गणे चेन्नई सुपर किंग्स दलम् 89 धावनाङ्कैः पराजितम्। गुजरात टाइटन्स इत्यनेन स्थापितस्य 30+200 धावनाङ्कानां लक्ष्यस्य अनुसरणं कुर्वत् चेन्नई सुपर किंग्स इति दलं प्रायः मध्यचतुर्दशकन्दुकक्षेपणचक्रेषु 40+100 धावनाङ्कान्येव विरचयत् इति वार्ताः।
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं फरहत नाज।
2: मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वर तसच न्यूज ऑन AIR या लाइव मोबाइल स्ट्रीमिंग ऐप वर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून। सकाळचे ठीक 7 वाजलेत, ऐकूया आजचा विचार। श्रोते हो, आज जागतिक पुरुष टेनिस एकेरी स्पर्धेत तब्बल 428 आठवडे अव्वल स्थान पटकावणारे सर्बियाचे टेनिसपटू नोवाक जोकोविच यांचा वाढदिवस, त्यानिमित्त ऐकूया त्यांचा विचार। बालकांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्येच त्यांच्या आवडीच्या करिअरचा भक्कम पाया घातला गेला तर त्यांना त्यांची पूर्ण क्षमता गाठण्यास मदत होईल आणि एकंदरीत समाजही अधिक चांगला घडेल।
3: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 888-94-2222।
4: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गायडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल। दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे। रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826।
5: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
6: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
5: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
6: हे कसं ठरलं सांगाल का जरा, आणि बाकी सुविधा?
5: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
6: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
5: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
4: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गायडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल। दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे। रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा

0: 9850081826.
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
2: श्रोते हो, आज जागतिक पुरुष टेनिस एकेरी स्पर्धेत तब्बल 428 आठवडे अव्वल स्थान पटकावणारे सर्बियाचे टेनिसपटू नोवाक जोकोविच यांचा वाढदिवस. त्यानिमित्त ऐकूया त्यांचा विचार पुन्हा एकदा. बालकांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काही वर्षांमध्येच त्यांच्या आवडीच्या करिअरचा भक्कम पाया घातला गेला तर त्यांची पूर्ण क्षमता गाठण्यास मदत होते आणि एकंदरीत समाजही अधिक चांगला घडतो. श्रोते हो, आत्ताचा पण ऐकला आजचा विचार आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
3: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्स वर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचे 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
4: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
5: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
4: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्गमित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: श्रोतेहो, सकाळचे 7:07 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करणार आहोत.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक। अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी। अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी।
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी।

0: तरी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी।
1: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवर

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या काना मनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।

0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
1: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती. आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आता सविस्तर बातम्या. यंदाचा खरीप हंगाम एल निनो, बदलता हवामान आणि जागतिक खत परिस्थितीमुळे आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. मात्र शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आव्हानांवर मात करून खरीप हंगाम यशस्वीपणे पार पाडू, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकीनंतर ते काल पत्रकारांशी बोलत होते. खरीप हंगामावरील संभाव्य संकटांचा सामना करण्यासाठी राज्य सरकार सज्ज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांना वेळेवर कर्जपुरवठा, जलसंधारणाची कामं आणि कृषी क्षेत्रातील डिजिटायझेशन यावर विशेष भर देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार यावर्षी राज्यात सरासरीच्या केवळ 88% पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदा मान्सूनचा पाऊस उतरत्या क्रमानं होईल असा प्राथमिक अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार अभियानाची सर्व कामं अत्यंत जलदगतीनं पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणत्याही प्रकारच्या सिबिल स्कोअरची मागणी केली जाऊ नये आणि सिबिल करता शेतकऱ्यांची अडवणूक करू नये अशी सक्त ताकीद राष्ट्रीयकृत बँकांना दिली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. 30 जूनपूर्वी कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, जेणेकरून शेतकरी पुढच्या हंगामासाठी पात्र ठरतील, असंही ते म्हणाले. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. प्रमाणित बियाण्यांसाठी शेतकऱ्यांनी साथी पोर्टलवरील बियाणंच विकत घ्यावीत, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
2: यामध्ये सोयाबीन, कापूस, मका, भात, तूर, बाजरी इत्यादी बियाण्यांचा अगदी पुरेसा साठा आहे आणि आपला हा प्रयत्न आहे की सगळं बियाणं हे प्रमाणित बियाणं असावं. या दृष्टीनं साथी पोर्टल आपण तयार केला आहे. साथी पोर्टलवर रजिस्टर्ड असलेलं बियाणंच विकत घेण्यात यावं अशा पद्धतीचा आपण शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आग्रह करतो, जेणेकरून त्यांची जी काही फसवणूक आहे ती

0: फसवणूक या ठिकाणी होणार नाही आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं बियाणं त्या ठिकाणी मिळेल.
1: सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडोलाइट्स यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र हे 760 अब्ज डॉलर्स अर्थव्यवस्थेचं राज्य असून देशाच्या औद्योगिक उत्पादनात सुमारे 30% तर परकीय गुंतवणुकीत 40% वाटा राज्याचा आहे. ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र 93 गिगावॅट निर्मिती क्षमतेकडे वाटचाल करत आहे. त्यापैकी 52% ऊर्जा नवीकरणीय स्रोतातून निर्माण होत आहे. तसंच आंतरराष्ट्रीय एज्युसिटी मेडिसिटी आणि GCC सिटी सारखे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारले जात असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व भूमध्यसागरी आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसच्या अध्यक्षांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणाही त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सायप्रसच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपला 5 देशांचा यशस्वी दौरा आटोपून काल सकाळी मायदेशी परतले. या दौऱ्यामुळे हरित ऊर्जा, सेमीकंडक्टर आणि संरक्षण तंत्रज्ञान, व्यापार, गुंतवणूक अशा विविध क्षेत्रातल्या सहकार्याला चालना मिळाली आहे. मोदी यांनी संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांना भेट दिली. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल राज्यात सर्वत्र त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. हा दिवस दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी दिवस म्हणून पाळला जातो. या निमित्तानं राज्यभरातील शासकीय आस्थापनांमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दहशतवाद आणि हिंसाचार विरोधी शपथ घेतली. महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं पुण्याच्या भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेशी सामंजस्य करार केला आहे. या करारामुळे केंद्र सरकारच्या भारतीय हवामान विभागाच्या मिशन मौसम अंतर्गत विकसित करण्यात आलेली स्वदेशी भारत फोरकास्ट सिस्टम आता राज्याच्या निर्णय प्रक्रियेत थेट वापरली जाणार आहे. राज्याचं आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली आहे. भारत फोरकास्ट सिस्टम या अत्याधुनिक हवामान अंदाज प्रणालीचा वापर करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरलं असून हवामान पूर्वसूचना, स्थानिक पातळीवरील तयारी आणि समन्वित प्रतिसाद यामध्ये मोठी सुधारणा होईल असं महाजन यांनी म्हटलं आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. मुंबईच्या डॉक्टर होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांची कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल आणि कुलपती जिष्णुदेव वर्मा यांनी डॉक्टर राजनीश कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दिगंबर शिर्के यांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपल्यामुळं हे पद रिक्त होतं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांच्याकडे शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहीर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जन शेर्पा आणि लेखपा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आत्तापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली.
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्प वरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट वरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या 3 गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.

0: नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं लातूरचे वादरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे यांना ताब्यात घेतलं आहे. आपल्या मुलीसाठी नीट परीक्षेचा प्रश्नपत्रिका संच त्यांनी खरेदी केल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. यासंदर्भात काही दिवसांपूर्वी सीबीआयनं लातूरमधल्या त्यांच्या रुग्णालयात जाऊन कसून चौकशी केली होती. पुण्यातल्या चौकशीनंतर त्यांना सीबीआयनं ताब्यात घेतलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथल्या सावळी विहीर औद्योगिक वसाहतीत उभारण्यात आलेल्या तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन उद्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत होणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच कार्यान्वित होत असलेल्या या प्रकल्पामुळे जिल्हा देशातील महत्वाचं संरक्षण उत्पादन केंद्र म्हणून ओळखला जाणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं उद्या आणि परवा शिर्डीमध्ये संरक्षण साहित्याच्या उत्पादनांचं भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. रॉकेट आणि क्षेपणास्त्र हे या प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असेल. ठाण्याच्या न्यायालयानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि इतर आरोपींना काल दोषमुक्त केलं. 2008 रेल्वे भरती परीक्षा काळात कल्याण स्थानकावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही उमेदवारांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यासह 8 जणांवर खटला सुरू होता. या प्रकरणात राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा तसंच उमेदवारांना मारहाण झाल्याचं कोणतेच आरोप सरकार पक्षाला सिद्ध करता आले नाही, त्यामुळे न्यायालयानं या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. पुलवामा हल्ल्यातला एक आरोपी हमजा बुरहान याची काल पाकव्याप्त काश्मीरमध्ये अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडून हत्या केली. मुझफ्फराबादमधल्या एका महाविद्यालयासमोर त्याची कार वाहतूक कोंडीत अडकली असताना दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. 14 फेब्रुवारी 2019 पुलवामा इथं भारतीय लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या हल्ल्यात 40 सैनिकांचा मृत्यू झाला होता. गडचिरोली जिल्ह्यात एसटी बस उलटून झालेल्या अपघातात काल 3 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 33 जण जखमी झाले. मृतांमध्ये 7 महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. एका वळणावर चालकाचं नियंत्रण सुटून बस कडेचा लोखंडी कठडा तोडून कोसळली. जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं, तिथंच त्यापैकी 3 मृत्यू झाला. हवामान. विदर्भात बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान वर्धा इथं 27.1°C नोंदवलं गेलं. येत्या 24 कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. खरीप हंगामासाठी राज्यात बियाण्यांचा पुरेसा साठा, शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत करण्यावर भर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात गुंतवणूक करावी, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. भारत आणि सायप्रसच्या उद्योग समूहांमध्ये 6 सामंजस्य करार. डॉक्टर राजनीश कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती आणि पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांकडून माउंट एव्हरेस्ट शिखर सर. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी.
2: अगं आके, काय सांगत होतीस ग तू?
3: होतं ग बाया, रामायण सांगून झालं म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे? हा
2: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली.
3: पाणी उकळून शांत प्याव.
2: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणे करी हाय का बाटीन?
3: अग मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी.
2: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
3: रेडोने सांगितलं मला. बर का कसं वागावं, कसं राहावं, दुखण्याला लांब कसं ठेवावं, समज तो शिकवतोय ना.
2: वाके रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ.
1: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
4: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
5: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपच्या माध्यमातून जगभरात सर्वदूर. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी
0: नादाचा श्वास आणि तेजाचा

डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित हेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सण उत्सव आनंदात साजरे करूया. गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
2: पण भवतालाचं भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकतं.
1: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या. नियमांचं पालन करूया. उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगभरात सर्वदूर. श्रोते हो, यानंतर ठीक 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण सायबर गुन्हेगारी आणि त्या अनुषंगाने सायबर गुन्हेगारी कशी होते, काय होते याविषयीची माहिती घेतच आहोत. आणि यासाठीच आज आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, विचारायचं असं आहे की महिला आणि जे बालवयीन मुलं मुली असतील तर सोशल मीडियावरती आपल्याला सगळं शेअर करायला आवडतं. आपण कुठे आहोत, एखादा छान फोटो स्वतःला आवडला की तो आपण स्टोरीला लावतो वगैरे. तर महिलांसाठी आणखीन अल्पवयीन मुला मुलींसाठी त्यांनी नेमकी काय काळजी घेतली पाहिजे सोशल मीडियावरती वावरताना?
1: याची सुरुवात आपल्याला अगदी एज वाईज करावी लागेल. तर साधारणपणे 9 वर्षाच्या खालील मुलांना कशा प्रकारे ग्रूमिंग करायचं, 9 ते 13, 13 ते 17, 17 ते 25, 25 ते 35, 35 ते 45 आणि 45 ते 55 आणि 55 वरचे, ह्या प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे सोशल मीडिया आहे. लहान जी मुलं आहेत, खास करून 13 ते 17 वयोगटातली जी मुलं आहेत, ही गेमिंगमध्ये जास्त असतात, हे गेमकडे जास्त अट्रॅक्शन असतं. आणि गुगल प्लेवरती इतके ॲप्स आहेत गेमिंगचे, आणि त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे टॅबलेट्स आहेत आणि त्याच्यावरती मुलं व्यस्त राहतात. आणि बऱ्याच वेळा असं होतं की आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की प्रत्येकाने आपलं गाव सोडलेलं आहे, आपली गल्ली सोडलेली, आपला मोहल्ला सोडलेला, त्यांचं नोकरीचं ठिकाण, त्यांचं शिक्षणाचं ठिकाण आणि त्यांचं मूळ गाव की इतकं अंतर पडलेलं आहे. आता फक्त 2 नाही तर 3 माणसं त्या घरात राहिलेली आहे.
0: बरोबर.
1: मग त्यामुळे ही जी लहान मुलं किंवा मुली असतील तर यांचा जो काही सांभाळ किंवा त्यांच्या आसपास जी माणसं पाहिजे होती तेवढी आता माणसं राहिलेली नाही आहेत. मग त्यांचा सोबत झालेला मोबाईल फोन, त्यांना जे काय पाहिजे ते मोबाईल फोनवरती मिळायला लागले. आईशी बोलायचं आहे मोबाईलवरती, वडिलांशी बोलायचं आहे मोबाईलवरती, काय बघायचं आहे मोबाईलवरती, आणि त्याचाच वापर वाढत वाढत आता गेमिंगवरती जास्त चाललेला आहे. आणि दुसरी गोष्ट, हे सगळे मुलं, लहान मुलं मुली, खास करून 25 वयोगट

0: त्याच्या खालची हे सगळे सोशल मीडियावर इतके ऍक्टिव्ह आहेत, इतके ऍक्टिव्ह आहेत, आणि त्याच्यामध्ये मुलींच्या बाबतीत खास करून त्यांच्यामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स येतो. म्हणजे प्रत्येक मुलीला वाटतं की आपण इतर मुलीच्या पेक्षा तुलना सुरू होते, मुलांच्या मध्ये मुला मुलींच्या मध्ये तुलना सुरू होते, कधी मार्क पडण्यावरून तुलना होते, कधी दिसण्यावरून तुलना होते, कधी आर्थिक परिस्थितीवरून तुलना होते, किंवा तो कोणत्या गाडीतून प्रवास करतो आणि कसा जातो ह्याच्यावरून पण तुलना होते. मग ह्याच्यामुळे काय होऊ लागलं, हे सामाजिक परिणाम ह्या सोशल मीडियाचा होऊ लागलेला आहे. दुसरी गोष्ट, सोशल मीडियावरती जी माहिती येते ती खरी नसते, शोधावी लागते खरी माहिती कुठली.
1: बरोबर.
0: कोण काय मांडेल त्याच्यावरती, एखादा इतिहास तो कसा मांडेल आणि एखादी विचारसरणी पटवून देण्याच्या भाषेमध्ये इतके व्यवस्थितपणे मांडेल की गोंधळलेली परिस्थिती, त्यामुळं सगळं गोंधळलेलं विस्कटलेलं असं नॉलेज त्या सोशल मीडियावरती असतं. त्याच्यामुळे सोशल मीडियावरती जी माहिती जी असते ती कुठल्याही मुला मुलींनी किंवा कुठल्याही व्यक्तीने ती ऍज इट इज स्वीकारू नये. ती खोटी असू शकते, त्याच्यामध्ये माल इन्फॉर्मेशन आहे, डिसइन्फॉर्मेशन आहे आणि तुमचे मिसइन्फॉर्मेशन आहे. म्हणजे काही माहिती जाणीवपूर्वक ठेवलेली असते, काही जाणीवपूर्वक न ठेवलेली असते, काही कुणाचं नुकसान करायचं म्हणून ठेवलेली असते, अशा प्रकारची माहिती असते. त्यामुळे ह्या सोशल मीडियावरती जी माहिती आलेली असते, खास करून वेगवेगळे ऍपचा वापर जी लहान मुलं करतात, त्याच्यामध्ये ग्रुमिंग केलं जातं सायबर गुन्हेगारांच्याकडून. ग्रुमिंग म्हणजे काय, की त्याला उगाचच ते जिंकला, पहिली स्टेज जिंकला, दुसरा गेम जिंकला, तिसरी गेम, तो जिंकलेला नसतोच, असं करून त्याचा इंटरेस्ट वाढवला जातो आणि वासा वाढवत वाढवत तो एकटा असा बाहेर पडतो. काही काही मुलं तर पाच पाच तास, सात सात तास, काही काही त्याच्यापेक्षा जास्त, त्यांना अगदी मानसिक म्हणजे मनोरुग्ण डॉक्टरांच्याकडे त्यांना घेऊन जावं लागलेलं आहे, त्यांना ट्रीटमेंट द्यायची गरज लागलेली आहे, कारण का बुद्धीच त्याची त्या दृष्टीनं काम करू लागलेली आहे आणि तो असॉल्टिंग मूड मध्ये येतो. जसं ते त्याच्यामध्ये फायटिंग दाखवत असतो, घरामध्ये पण फायटिंगच करत बसलेला असतो आणि त्याला प्रत्येक व्यक्ती हा शत्रूच वाटतो, अशीही काही समस्या निर्माण झालेली आहे. त्यामुळं बऱ्याच वेळा असं होतं की ग्रुमिंग करत करत तो पैसे लावायला सुरुवात करतो आणि करत करत वडिलांचा अकाउंट त्या ऍपला देतो पैसे काढण्यासाठी.
1: बरोबर.
0: आणि वडिलांच्या अकाउंटमध्ये किंवा पॅरेंटच्या अकाउंटमध्ये जेवढे काही पैसे ते सगळे पैसे निघून जातात. अशी घटना घडली आपल्या पुणे भागामध्ये, दौंड भागात. एका वडिलाच्या पॅरेंट मुलांनी 4.5 लाख रुपये उडवले त्या गेमिंगच्या बांधकडे. म्हणजे ऍक्च्युअली पैसे कमीच उडवले त्यांनी, सायबर गुन्हे काढून काढून घेतले. मुलींच्या बाबतीत असं आहे की मुलींना इन्फिरिटी कॉम्प्लेक्स येतो याच्यामध्ये, तर त्यामुळे त्याच्यापासून त्यांनी सावध राहावं. आणि असं काही नाहीये, ही सगळी फसवी दुनिया आहे. सोशल मीडिया हे फक्त मार्केटिंग आहे. थोडीफार फक्त तुम्हाला सेन्स होऊ शकतो की हे असं आहे ते तसं आहे, तुम्हाला व्हेरीफाय करावं लागेल. व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्ही कुठलीही माहिती बिलीव्ह करू शकत
1: नाही.
0: त्यामुळे सोशल मीडियाचा वापर सुद्धा मर्यादित असावा, वापर असावा नाही असं नाही आहे. तिसरी गोष्ट आहे की याच्यावरती अनेक प्रकारच्या ऑफर्स येतात, अनेक प्रकारच्या URLs येतात. तर ह्या URLsला बरेच युवा पिढी बळी पडते. बऱ्याच वेळा URL म्हणजे ह्या मालवेअर असतात, की डायरेक्ट तुमच्याशी ते संवाद साधत असतात, तुमची सगळी माहिती चोरत असत. आता एक अशी घटना घडलेली होती की इंस्टाग्रामवरती एका मुलीला, एका मुलाने मुलगी आहे असं भासून पोस्ट करायला सुरुवात केली. त्यांची इतकी जवळीक झाली, इतकं कॉन्व्हर्सेशन वाढलं की वाढता वाढता असं वाढलं की एकमेकाचे चित्रविचित्र फोटो, आक्षेपार्ह फोटो शेअर करण्याप्रती मजल वाढली. आणि जे फोटो जो सायबर गुन्हेगार किंवा जो मुलगा होता जो पाठवायचा, ते दुसऱ्या मुलीचे फोटो होते. ते जे स्वतःचे फोटो त्यांनी कुठंतरी कलेक्शन फोटो गॅलरी मधून काढलेले फोटो, आणि दुसरी मुलगी पण त्याला रिस्पॉन्स म्हणून तशा प्रकारचे फोटो त्याला पाठवत होते. परिणाम असा झाला, एके दिवशी त्यांनी सांगितलं की माझ्याकडे तुझे सगळे फोटो आहेत आणि मी आता तुला मी एक्सपोज करतो.
1: अच्छा. ब्लॅकमेलिंग.
0: ब्लॅकमेलिंग सुरू केलं. परिणाम असा झाला, त्या मुलीने सुसाईड केलं आणि ती मुलगी गेल्यानंतर 3-4 महिन्यानंतर कळलं.
1: अच्छा.
0: म्हणजे अशा काही घटना घडलेल्या आहेत. त्यामुळं सोशल मीडियावरती आपले जे काही वैयक्तिक फोटो असते, तर ते फोटो पोस्ट करताना खूप काळजी घ्यावी, मुळात पोस्टच करू नये. आपली फोटो गॅलरी वेगळी असावी, त्यासाठी वेगळा आपला हार्ड डिस्क वगैरे मिळतात, त्याच्यामध्ये फोटो सेव्ह करून ठेवावेत, परंतु सोशल मीडियावरती ते कधीही टाकू नये. आणि फ्रेंड रिक्वेस्ट किंवा कोणाला फॉलो करायचं असेल तर फ्रेंड रिक्वेस्ट ज्या व्यक्तीची आपल्याला आलेली आहे त्याच्याशी पहिलं बोलावं, तू मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलेली आहेस का, जर नसेल तर ती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करू नये. तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट येते फेसबुकवरून, ती सायबर गुन्हेगाराची असू शकते, तुम्हाला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाची असू शकते, तो तुमच्या ओळखीचाच नसतो.

0: पण त्याचा प्रोफाईलवरचा फोटो बघून आपण ते ऍक्सेप्ट करतो. आणि त्याचा जो प्रोफाईल असतो, फेसबुक अकाउंट असतो, ते ओपन असतो. आणि त्या अकाउंटवरती इतके भारी भारी फोटो असतात, इतके भारी कविता किंवा काय त्याला जे पाहिजे ते सगळं. जनरली अगोदर त्याने अभ्यास केला असतो एखाद्या व्यक्तीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्याच्या अगोदर, त्याचे इंटरेस्ट काय आहे, त्याला कुठलं म्युझिक आवडतं, मग कॉमेडी आवडतं का, थ्रिलिंग मूवीज आवडतात का, फायटिंगच्या मूवी आवडतात. खेडोपाडी जर तुम्ही गेला तर काही ठिकाणी फायटिंगच्या मूवी बघणारी मुलं असतात, काही ग्रुप असतात, काही कल्चरल इव्हेंट असतात, ते सगळं त्याच्यावर ते लोड केलेलं असतं आणि ते ओपनच असतं अकाउंट. ते काय हे नसतं, प्रोटेक्टेड नसतं. तर अशा रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करत असताना तुम्ही खात्री केली पाहिजे की त्या व्यक्तीने आपल्याला जी रिक्वेस्ट पाठवली आहे तो व्यक्ती तोच आहे का.
1: अच्छा,
0: तुम्ही फोन करा, त्याला विचारून घ्या, तो म्हणला हो, तरच फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट करा.
1: नक्कीच नक्कीच सर. सर आणखीन एक, आता आपण मार्केटमध्ये बघतोय किंवा जनसामान्यांमध्ये बघतोय की खूप आपल्याला स्कीम्स वेगवेगळ्या येताना दिसतात की तुम्ही एवढे पैसे भरा त्याच्यावरती आम्हाला एवढे आम्ही तुम्हाला दुप्पट देऊ इतक्या महिन्यांनी किंवा इतक्या वर्षांनी किंवा एवढं व्याज बँकेपेक्षा जास्त व्याज देऊ. आणि बरीच लोक बळी पडताना त्याला दिसतायत. आपण त्या स्कॅम बद्दल आपण काय सांगाल? हा पण एक प्रकारचा सायबर गुन्हाच आहे ना.
0: हे जे सायबरचे गुन्हे आहेत ते पूर्ण जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती ज्या काही योजना येतात ह्या पूर्ण खोट्या आहेत. त्यातली एकही खरी नाही. मग SIP इन्व्हेस्टमेंट, त्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो आपण सायबरच्या गुन्ह्यामध्ये, ह्याला इन्व्हेस्टमेंट फ्रॉड म्हणतो. याच्यामध्ये काय केलं जातं की अनेक लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना लिंक पाठवल्या जातात आणि ती लिंक तुम्ही ओपन केली की तुम्हाला एक तिथं एक व्यक्ती असा असतो की आता जनरली आपल्याकडे कसं झालेलं आहे की जो इंग्रजी बोलतो, आता चांगला इंग्रजी बोलतो, मी तो खोटा असू शकत
1: नाही,
0: एक सर्वांनी समजवत आहे. आणि त्यामुळे काय होतं की ते एकदम एकदम क्लासिकल इंग्लिश बोलतात किंवा ड्रेसिंग स्टाईल अगदी व्यवस्थित असते आणि लोक व्यवस्थित ऐकत राहतात. काही लोक इंग्रजी कळावं म्हणून पण ऐकत राहतात, आपल्याला पण असं बोलता यावं पाहिजे यायला पाहिजे म्हणून पण ऐकत राहतात. असं करत करत त्याच्यात जावं तुमचं कम्युनिकेशन वाढतं. कम्युनिकेशन म्हणजे फक्त बघायचं असतं एकमेकांसाठी. मग ते हळूहळू ते काय करतात की तुम्हाला टिप्स द्यायला सुरुवात करतात. मग टिप्समध्ये कसं असतं की तुम्ही इथे पैसे गुंतवा, तुम्ही तिथे पैसे गुंतवा, ते असे करा तसे करा. आणि लोकांना वाटतं की फ्रीज चाललेलं आहे सर, आणि ते फ्रीज असतं. आणि जसं ते पुढे जातात तेव्हा त्यांच्या लक्षात असं येतं की त्याच्यावरती आणखी मग ते तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती घेऊन जातात किंवा एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवरती घेऊन जातात. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये परत 40-50 लोक असतात आणि त्याच्यामध्ये सायबर गुन्हेगार असतात आणि काही सायबरचे त्या इन्व्हेस्टमेंट फ्रॉडचे विक्टिम असतात. मग सायबर गुन्हेगार काय करतो, मी 1 लाख गुंतवले मला 1.5 लाख मिळाले, मी 2 लाख गुंतवले मला 3 लाख मिळाले. आणि त्याच्या त्या SMS असतात ना बँकेचे, तसे SMS पण ते व्यवस्थित फॅब्रिकेट करून त्यांना दाखवतो. मग माणूस खुश होतो. मग काय काय वेळा ते सायबर टीम काय करतात, एक जो व्हिक्टीम आहे जो पहिल्यांदा इन्व्हेस्टमेंट फ्रॉड करतो म्हणजे फ्रॉड मध्ये व्हिक्टीम झालेला, तो दुसऱ्या व्हिक्टीमला फोन करून विचारतो की तू त्याच्यावर त्या बरोबर आहेस का, तर हो, तुला एवढे पैसे मिळाले का, हो मला पैसे मिळाले. मग कधी कधी तो गुन्हेगार असू शकतो, एखादा व्हिक्टीम असू शकतो. मग खात्री पडल्यानंतर असे लोक पैसे गुंतवायला सुरुवात करतात. तर माझ्याकडे अशी क्लासिकल एक्झाम्पल असं झालेलं होतं, एक व्यवस्थितपणे मिलिटरीमध्ये चांगल्या पदावर काम करणारे अगदी आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये माझ्याकडे एक व्यक्ती आलेली होती. तर त्यांनी मला असं सांगितलं की त्यांचा फ्रॉड झालेला आहे. तर कशी सुरुवात झाली, तर त्यांनी सांगितलं की मी पहिल्यांदा खात्री केली, पहिल्यांदा 100 रुपये मी त्या अकाउंटवर टाकले, मग मी पैसे माझ्या अकाउंट परत माघारी घेतले, परत दुसऱ्यांदा 100 रुपये टाकले, परत पैसे माघारी घेतले, परत मी पैसे गुंतवले, मग माझे पैसे 96,000 रुपये झाले. ते 96,000 पण पण पैसे परत मिळाले. मग माझी खात्री पटली की हे बरोबर चाललेलं आहे. मग मी काय केलं, पैसे गुंतवले. त्यांनी 24 लाख रुपये गुंतवलेले होते आणि त्यांना काहीतरी 1 कोटीच्या वर पैसे मिळणार होते. त्यांनी विचार केला आता पैसे काढून घ्या माझ्या, आणि जेव्हा ते पैसे माघारी काढून घ्यायची वेळ आली तेव्हा ते म्हणले तुम्हाला आता आधी 27 लाख रुपये भरावे लागतील, कारण का ते टॅक्स इकडे तिकडे आहे. ते म्हणले नाहीये माझ्याकडे पैसे भरण्यासाठी, माझ्या एवढे होते मी गुंतवले. तिथून थोडं डिस्कनेक्ट झालं.
1: अच्छा.
0: आणि मग त्यांना कळलं की त्यांची 24 लाखाला फसवणूक झालेली आहे. म्हणजे सायबर गुन्हेगार ह्याचे वेगवेगळ्या टिप्स असतात. किंवा युट्यूबवरती लाईक म्हणून एक प्रकार असतो की तुम्ही लाईक करा, व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला पैसे मिळतील. तर जोपर्यंत तुमच्या रिअल अकाउंटमध्ये पैसे येतात तोपर्यंत त्यांच्याशी डायलॉग ठेवायचा आहे.
1: अच्छा.
0: मुळात तिथं खेळूच नाही, हे सगळं फेक आहे, ह्याच्या भानगडीत जाऊच नाही. हे जॉब ऑफर्स असतील किंवा हे लाईकचे बिझनेस असतील किंवा व्हिडिओ लाईक करण्याचे काय असेल, तर ह्याचे हे सगळं खोटं आहे. ब्लाइंडली आम्ही सांगतो की सगळंच्या सगळं खोटं आहे. सोशल मीडियाचा फक्त वापर एखाद्या

0: ज्ञान घेण्यासाठी करावा आणि ते पण व्हेरीफाय करूनच घ्या.
1: नक्कीच नक्कीच.
2: श्रोतेहो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती घेत होतो, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद असाच पुढे चालू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोत्यो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकला दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, त्याचबरोबर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का? क्षणात वर, क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपली सदैव सोबत करणारी नको आणि
3: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला काही व्यावसायिक संदेश ऐकूया.
4: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आत्ताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
4: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8 9 2 9 3 0 4 1 4 2.
6: 10th नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरच काही असे गाइडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
7: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.
1: श्रोते हो, कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शोभा गुरुटू यांच्या स्वरात उमाकांत काणेकर यांची रचना, संगीतबद्ध केली श्रीकांत ठाकरे यांनी.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि

0: 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 888-94-2222.
0: 10वी नंतर कॉमर्स करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रोफेसर कौस्तुभ अत्रे यांचे अम्बिशन्स कॉमर्स इन्स्टिट्यूट घेऊन येत आहेत कॉमर्स आणि बरंच काही असे गायडन्स लेक्चर, ज्यामध्ये तुम्हाला कॉमर्स करिअर विषयी सर्व माहिती मिळेल. दिनांक 24 मे रविवार सकाळी 10 वाजता बालशिक्षण मंदिर मयूर कॉलनी कोथरूड पुणे येथे. रजिस्ट्रेशन साठी आजच लॉग इन करा ambicommerce.com वर किंवा कॉल करा 9850081826.
2: श्रोतेहो, याबरोबरच आम्ही भावधारा हा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. आपण यानंतर ऐकणार आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी.

0: स्वामी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
1: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भवनी स्वामी।
0: स्वामिनी विजिलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे, साड्यांची महाराणी स्वामिनी।
2: काय रे सोन्या, काल अक्षयच्या ताईच्या लग्नाचा बस्ता कुठे बांधला?
3: अगं आई, स्वामिनी मध्ये 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि विशेष म्हणजे स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो। ताईच्या सासरकडचे तर भलतेच खुश। आई, आपण पण आपल्या ताईच्या लग्नाचा बस्ता स्वामिनी मध्येच बांधूया।
2: स्वामिनी साड्यांची महाराणी, बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड पुणे। स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा।
4: मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत। याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही।
5: चला, सासवड गेलो मने, अंजिरा आवडली की नाही?
6: अरे एकदम बेस्ट। आई,
5: हा
6: ते मंदिर कोणतं ग?
5: ते अगं ते करहादेवी मंदिर मने। सासवड ही आचार्य अत्त्यांची जन्मभूमी बरं का, आणि ज्ञानेश्वरांचे भाऊ सोपान देव, तसंच पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ यांच्या सुद्धा समाध्या इथंच आहेत बरं का ग। चला आता 20-25 मिनिटात नारायणपूर ये,
6: तोपर्यंत तुम्ही मला अधिक मासाविषयी अधिक माहिती द्या।
5: ठीक आहे। बृहन नारदीय आणि पद्म या पुराणात पुरुषोत्तम मास महात्म्य या प्रकरणात अधिक मासाचं महत्व वर्णिलेलं आहे बर का। बर का मने। त्यात अधिक मासात करायची व्रत दान यांचा विधी सांगितला असून उद्यापन देखील सांगितली आहे।
6: वाव, म्हणजे अधिक मासात पण व्रत असतात?
5: हो। मग म्हणजे काय? अगं या मासाची देवता पुरुषोत्तम म्हणजे विष्णू, त्याची आपल्यावर कृपा व्हावी, तो आपल्यावर प्रसन्न व्हावा यासाठी काही कृत्य सांगितली आहेत बर का।
6: उदाहरणार्थ?
5: उदाहरणार्थ विष्णू पूजा, पापक्षालनार्थ मलमास व्रत करणे, आणि मने अधिकाचं वाण म्हणून अनारसे बत्तासे यासारख्या वस्तू 33 संख्येनं कांस्य पात्रात भरून पात्रासह त्याचं दान करतात बर का। याशिवाय पादत्राणं छत्री यांचंही दान करतात। अगं सुवर्ण दक्षिणा सुद्धा सांगितलेली आहे।
6: चला, मला कुणी सुवर्ण दान दिलं तर चालेल।
5: हो चालेल चालेल म्हणे। ऐका ऐक, अगं पण म्हणू ही सगळी दान जावयाला करायची असतात
6: का? ते कसं करतात जावयालाच का?
5: अगं जावई हा विष्णूचा अवतार मानतात ना, आणि कन्या लक्ष्मीचं रूप म्हणून या लक्ष्मी नारायणांना दान देण्याची प्रथा आहे। हो मने, या बाबतीत सुद्धा एक कथा आहे बर का। खूप पूर्वी जनमे जयाचा वंशज असलेल्या श्रीपती नावाच्या राजाच्या राज्यात एक सचशील गरीब ब्राह्मण राहत होता। त्याच नाव होत गंगाधर शास्त्री। हा वेद शास्त्र संपन्न आणि अनेक शास्त्रात प्रवीण होता। तो अतिशय निस्पृह होता, पण त्यामुळे तो गरीबच राहिला। त्याला एक मुलगी होती, तिचं लग्न त्यानं धन शर्मा नावाच्या एका माणसाबरोबर लावून दिलं होतं।
6: मग

0: धनशर्मा अतिकृपण आणि धनाचा लोभी होता. एकदा गंगाधर शास्त्रींनी त्याला अधिक मासाच्या वाणासाठी आपल्या घरी बोलावलं.
1: प्रणाम.
2: आयुष्मान भव.
3: बाबा, प्रणाम करते.
2: अष्टपुत्रा सौभाग्यवती भव. आपण योग्य वेळी येणं केलं.
1: अहो, येणारच. अधिकाचे वाण कोण सोडेल? मग शास्त्रीजी, अधिक मासात जावयाला काय देणार? सोने चांदी की हिरे मोती?
2: का गरीबाची थट्टा करता? माझ्यासारख्या आश्रमवासियाकडे या गोष्टी कुठून असणार? चार तत्वज्ञानाच्या गोष्टी सांगेन एवढंच.
1: ते फुकाचे बोल आम्हाला काय काम असे? त्याने पोट भरते थोडेच. ते बोल तुमच्या विद्यार्थ्यांना ऐकवा. आम्हाला यंदा कमीत कमी चांदीच्या मोहरा हव्यातच.
2: जामात देवा, आपल्याला विष्णूचा अवतार मानून अधिक मासात आपली पाद्यपूजा करावी आणि आपल्याला 33 अनारसे द्यावेत असं शास्त्र सांगत.
1: शास्त्र काही सांगेल, आपण मला 33 चांदीची नाणी देणार आहात की नाही? नाहीतर हा मी चाललो.
2: क्षमा करा, ते मला शक्य नाही, कारण माझी तेवढी परिस्थिती नाही.
1: मग मी आपले ते क्षुद्र अनारशांचे वाण नाकारतो. चल गा
3: बाबा.
1: चल म्हणतो ना
2: मुली.
0: अशा तऱ्हेनं अधिकाचं वाण लाथाडून तो जावई तिथून चालता झाला.
3: आजी, त्या कथेतल्या जावयाचं पुढे काय झालं?
0: अगो, त्यानं अधिक मासाचं वाण नाकारलं, त्यामुळे त्याची सारी संपत्ती नाहीशी झाली. विष्णू देवांच्या अवकृपेमुळे त्याच्या सर्वांगावर कुष्ठ निर्माण झालं.
3: मग
0: एकदा तो असाच वेदनांनी कळवळत रानावनात एकटाच फिरत होता आणि तेव्हा त्याची पराशर ऋषींशी भेट झाली.
1: देवा रे देवा, आता सहन होत नाही, सहन होत नाही त्या वेदना. मला मृत्यू तरी दे बाबा.
2: अरे काय ही तुझी अवस्था?
1: प्रणाम ऋषीवर, आपण कोण आहात?
2: मी पराशर, मी त्रिकाल अज्ञानी आहे. तुझी ही अवस्था का झाली माहिती आहे तुला?
1: नाही.
2: तू स्वतःच्या धनसंपत्तीचा गर्व केलास, देवतुल्य श्वशुराचा अपमान केलास आणि श्वशुरानं केलेलं अधिक मासाचं वाण लाथाडलंस, त्यामुळे भगवान विष्णूंचा तुझ्यावर कोप झाला.
1: ऋषीवर, ऋषीवर, मी आता काय करावे?
2: तू सत्वर जाऊन श्वशुरांकडून अधिक मासाचं वाण नम्रतेनं स्वीकार, भगवान विष्णूंच्या मंदिरात जाऊन त्यांचं दर्शन घे, तरच तुझं पाप क्षालन होईल.
1: ठीक ठीक आहे ऋषीवर, मी तसेच करेन.
2: आणि एक गोष्ट लक्षात ठेव.
1: कोणती?
2: पुन्हा असा उन्मत्तपणा कधीही करू नकोस.
0: बर का मने, अशा प्रकारे त्या उन्मत्त जावयाला अधिक मासाचं वाण लाथाडल्याबद्दल शिक्षा मिळाली. अर्थात त्यानं सासऱ्याची क्षमा याचना करून अधिकाचं वाण घेतल्यावर त्याची पूर्ववत सुस्थिती झाली. बर का, असं आहे अधिकाचं महात्म्य, कळलं?
4: आणि बर का मने, वास्तुशांत, कोनशिला समारंभ, विवाह, मुंज, देवाची प्रतिष्ठापना, देशांतर, यात्रा यासारखी कृत्य अधिक मासात करत नाही.
0: आणि बर का, अधिक मासात मृत झालेल्यांची श्राद्ध, महालय, शुद्ध मासात त्याच तिथीला करतात. तसंच अधिक मासात जन्मलेल्या बालकाचा जन्म मास सुद्धा त्या नावाच्या शुद्ध मासाच्या तिथीला धरतात.
5: एकूण काय, अधिक मासात कोणतंही धार्मिक कृत्य करायचं नसतं.
4: देव दर्शना व्यतिरिक्त. चला, बालाजीचं मंदिर आलं.
6: आपण ऐकत होता साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित व्रतकथामाला स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. निवेदन सुनेत्रा मंकणी, रवींद्र मंकणी. लेखन प्रताप देशमुख. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनियाद स्टुडिओ. निर्मिती रोहन्स आय पुणे.
7: साड्यांची महाराणी स्वामिनी द्वारा प्रायोजित

0: व्रतकथा मालामधील हा भाग आपणास कसा वाटला? यामध्ये आपणास आणखी कोणकोणत्या व्रतकथा ऐकायला आवडतील ते आम्हास जरूर कळवा. आमचा पत्ता:
1: स्वामिनी बिझिलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे 8.5 महाराणी स्वामिनी.
2: अहो, बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
3: अगं, मग सांगायचंच की, 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
2: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीनं बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
3: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
2: स्वामिनी, 8.5 महाराणी, बिझिलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
4: सखी तू प्रिया तू रूपा तू मोहिनी स्वामिनी स्वामिनी स्वामी
1: स्वामिनी. अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी.
5: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी स्वामी.
1: स्वामिनी बिझिलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे 8.5 महाराणी स्वामिनी.
6: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकला ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम स्वामिनी. यानंतर सकाळी ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते थोड्याच वेळात सहक्षेपित करत आहोत.

0: bite around May 29th. And with that, it's back to you, Pramod.
1: Thank you. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to hold talks with President of Cyprus Nikos Christodoulidis in New Delhi today. First International Big Cat Alliance Summit scheduled to take place in New Delhi on the June 1st postponed. Railway urges passengers to remain alert and immediately report any suspicious activity or individual on railway premises on helpline number 139. Calcutta High Court orders setting up special team of CBI to probe hushing up charges in RG Kar rape murder case. Pulwama terror attack mastermind Hamza Burhan killed by unknown gunmen in Pakistan-occupied Jammu and Kashmir. U.S. Secretary of State Marco Rubio says Washington is ready to sell as much energy as India is willing to buy. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची आनंदरशोध घोषणा लगेचच. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 8:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी, प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि CCTVचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील RG रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी CBIच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्ली इथं सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांच्याशी चर्चा करणार आहेत. दोन्ही नेते परस्पर हिताच्या विविध क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करतील. या क्षेत्रांमध्ये व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोपक्रम आणि संशोधन यांचा समावेश आहे. बैठकीनंतर अनेक महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या होण्याची अपेक्षा आहे. क्रिस्टोडौलाइड्स राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची देखील भेट घेणार आहेत. भारत आणि सायप्रस यांच्यात दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण आणि विश्वासार्ह संबंध आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोन्ही देशातील राजनैतिक संबंधांना 65 वर्ष पूर्ण होणार आहेत. दरम्यान सायप्रसच्या उद्योग समूहांनी महाराष्ट्रात येऊन गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबईत आयोजित सायप्रस भारत बिझनेस फोरममध्ये ते काल बोलत होते. भारतीय उद्योगांना केवळ युरोपातच नव्हे तर पूर्व, भूमध्य सागरी, आखाती आणि उत्तर आफ्रिकेतल्या देशांची बाजारपेठ खुली करून देण्यासाठी सायप्रस सहाय्य करेल अशी ग्वाही सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलाइड्स यांनी यावेळी दिली. मुंबईत येत्या 1 सप्टेंबरपासून सायप्रस व्यापार केंद्र सुरू करण्याची घोषणा देखील त्यांनी केली. यावेळी दोन्ही देशांमधल्या उद्योग संस्था आणि कंपन्यांमध्ये 6 सामंजस्य करार करण्यात आले. रेल्वेच्या पायाभूत सुविधा आणि कामकाजाला लक्ष्य करणाऱ्या अलीकडील काही घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. रेल्वेच्या आवारात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा व्यक्ती आढळल्यास त्याची माहिती त्वरित हेल्पलाईन क्रमांक 139 द्यावी असं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या रेल भवन इथं काल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीनंतर हे आवाहन करण्यात आलं. अलीकडे घडलेल्या काही घटना आणि आगीच्या काही घटनांमागे समाजकंटकांचा सहभाग असल्याचं प्राथमिक तपासात निदर्शनास आलं आहे. रेल्वे सुरक्षा दल या घटनांचा तपास करत आहे. प्रवासी, रेल्वेगाड्या, रेल्वे स्थानकं आणि संपूर्ण रेल्वे जाळ्याची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी रेल्वे प्रशासन कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि CCTV प्रणालींसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवत असल्याचं रेल्वे विभागानं सांगितलं. हा उपक्रम मोहीम स्वरूपात राबवला जात असून यामध्ये गुप्तचर माहिती संकलनाची क्षमता सुधारण्यावर विशेष भर दिला जात आहे. येत्या 1 जून रोजी नवी दिल्लीत होणारी IBCA म्हणजेच पहिली इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स शिखर परिषद पुढे ढकलण्यात आली आहे. या शिखर परिषदेत सहभागी देश आणि हितधारकांशी सल्लामसलत केल्यानंतर शिखर परिषदेच्या नवीन तारखा जाहीर केल्या जातील असं पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता

0: जाग्वार आणि प्युमा यांच्या संवर्धनासाठी आयबीसीए सुरू करण्यात आलं असून आयबीसीएची स्थापना भारत सरकारनं 2024 पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या मध्यवर्ती संस्थेमार्फत केली. कोलकाता उच्च न्यायालयानं आरजी कर वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. 3 सदस्यांच्या या विशेष तपास पथकाचं नेतृत्व केंद्रीय अन्वेषण विभागाच्या पूर्व विभागाचे सहसंचालक करतील. न्यायालयानं या पथकाला 25 जूनपर्यंत आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. पीडितेच्या कुटुंबियांनी पुराव्यांशी छेडछाड झाल्याचा आणि वस्तुस्थिती दडपली गेल्याचा वारंवार आरोप केल्यानंतर न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. भारताला जितकी ऊर्जा खरेदी करण्याची इच्छा असेल तितकी ऊर्जा विकण्यास अमेरिका तयार आहे असं प्रतिपादन अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी केलं आहे. होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे ऊर्जेच्या वाढत्या किमतींचा भारतावर होत असलेल्या परिणामांबद्दल विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. स्वीडन आणि भारताच्या दौऱ्यावर निघण्यापूर्वी मियामी इथं पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. भारत हा आपला एक उत्तम भागीदार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रुबिओ उद्यापासून 26 मे पर्यंत भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. क्वाड गटाची बैठक या महिन्याच्या 26 तारखेला आयोजित आहे. या बैठकीला रुबिओ, ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री मोतेगी तोशिमित्सू उपस्थित राहणार असून भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातील गिरीप्रेमी संस्थेच्या सदस्यांनी आणखी एकदा माउंट एव्हरेस्टवर चढाई पूर्ण केली असून या सर्वोच्च शिखरावर काल सकाळी तिरंगा फडकवला. विवेक शिवडे, मिहिर जाधव, अखिल काटकर या गिरीप्रेमीच्या सदस्यांना उर्जेन शेर्पा आणि लक्पा शेर्पा यांनी सहकार्य केलं. गिरीप्रेमीच्या सदस्यांनी आतापर्यंत 4 वेळा एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे सर केलं आहे. याविषयी गिरीप्रेमीचे उमेश झिरपे एव्हरेस्ट इथल्या बेस कॅम्पवरून आकाशवाणीला अधिक माहिती देताना म्हणाले,
1: गिरीप्रेमी एव्हरेस्ट 2026 या मोहिमेचा नेता एव्हरेस्टच्या बेस कॅम्पवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज सकाळी 5:45 गिरीप्रेमीच्या 3 गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्टवरती भारताचा तिरंगा आणि महाराष्ट्राचा भगवा फडकवला. ही एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण महाराष्ट्रवासियांसाठी, संपूर्ण देशवासियांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. या अत्यंत खडतर मोहिमेमध्ये या 3 गिर्यारोहकांनी खूप चांगली कामगिरी करून आज शिखर माथ्यावरती पोहोचण्यात यश मिळवलं. या मोहिमेसाठी मदत करणाऱ्या सर्व देणगीदारांचे, सर्व गिरीप्रेमींचे, हितचिंतकांचे मी मनापासून आभार मानतो.
0: 2019 पुलवामा दहशतवादी हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानला जाणारा हमजा बुरहान हा काल पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये काही अज्ञात बंदूकधाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. पुलवामा हल्ल्यानंतर तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिक्षक असल्याचं सांगून लपून राहत होता. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्याच्यावर गोळ्या झाडल्या. बुरहानच्या डोक्यात 3 गोळ्या लागल्याचं पोलिसांनी पत्रकारांना सांगितलं. पोलिसांनी या हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक केल्याचा आणि हल्ल्यात वापरलेलं शस्त्र जप्त केल्याचाही दावा केला आहे. हमजा बुरहान पाकिस्तानमधील अलबद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता आणि या संघटनेच्या दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद पुरवत होता. 2019 झालेल्या पुलवामा हल्ल्यात सीआरपीएफच्या 40+ जवानांना वीरमरण आलं होतं. कान चित्रपट महोत्सवात काल जगातील पहिला पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार करण्यात आलेला चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. हेल ग्राइंड असं नाव असलेला हा 95 मिनिटांचा चित्रपट 15 जणांनी मिळून केवळ 14 दिवसात आणि अंदाजे 5 लाख अमेरिकन डॉलरच्या खर्चात तयार केला आहे. भारताच्या चांद्रयान 3 या चांद्र मोहिमेला अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ एरोनॉटिक्स अँड ॲस्ट्रॉनॉटिक्सकडून 2026 गॉडार्ड ॲस्ट्रॉनॉटिक्स पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. अमेरिकेतील भारताचे राजदूत विनय क्वात्रा यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला. 23 ऑगस्ट 2023 चांद्रयान 3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारे पहिलेच अंतराळयान ठरले. चंद्राचा हा दक्षिण ध्रुव प्रदेश वैज्ञानिक आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि यापूर्वी कधीही या प्रदेशाचे पृष्ठभागावरील स्तरावर संशोधन करण्यात आले नव्हते. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रात्री अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्सचा 89 धावांनी पराभव केला. गुजरात टायटन्सनं दिलेल्या 230 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सचा संघ 140 धावांवर बाद झाला. मोहम्मद सिराजला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशात सध्या तीव्र उष्णतेची लाट आहे.

0: जिल्ह्यातील देशातील सर्वाधिक 47.6° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाराष्ट्रात विदर्भात देखील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काल वर्धा इथं 47.1° सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवलं गेलं. भारतीय हवामान विभागाने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि विदर्भात आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे. दिल्ली, हरियाणा, पंजाब, बिहार, राजस्थान, तेलंगणा आणि ओडिशासह अनेक राज्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये आणि कर्नाटकमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस ख्रिस्टोडायलॉड्स यांच्यात आज नवी दिल्लीत चर्चा. रेल्वे सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन आणि CCTVचा वापर वाढवणार रेल्वे मंत्रालयाची घोषणा. पश्चिम बंगालमधील RG रुग्णालय दुष्कर्म प्रकरणी CBIच्या विशेष तपास पथकाची स्थापना. पुण्याच्या गिरीप्रेमींनी सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पुन्हा एकदा फडकवला तिरंगा. आणि देशाच्या विविध राज्यांमध्ये आज उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहर 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वदूर. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम भावधारा.

श्रोतेहो कार्यक्रमात सुरुवातीला आत्ताच आपण ऐकलं वर्षा बरे देशमुख यांच्या स्वरातलं मधुकर अरकडे यांचं गीत. संगीतबद्ध केलं होतं श्रीधर फडके यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया डॉक्टर अरुणा ढेरे यांची रचना. श्रेया घोषाल यांच्या स्वरात ही रचना आपण ऐकणार आहोत. या रचनेला संगीतबद्ध केलं आहे मिलिंद जोशी यांनी.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम भावधारा आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आत्ताच आपण ऐकलं नीला सत्यनारायण यांचं गीत ऋषिकेश रानडे यांच्या स्वरात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया इंदिरा संत यांची रचना. ही रचना गायली आहे आणि संगीतबद्ध केली आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमच्या प्रसारण कक्षाच्या घड्याळात सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया प्रल्हाद केशव अत्रे यांचं गीत. श्यामची आई या चित्रपटासाठी स्वर आहे आशा भोसले यांचा आणि संगीत आहे वसंत देसाई यांचं.

श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं

0: मोठी झेप घेतली आहे. एड्सवर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का? किती सुरक्षित आहे? भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय? या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमी 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: तिन्ही कॉलेजला
2: काळजी करू नकोस.
1: फीस पाहिलीस का? काय कसे आहात? काय झालं?
2: फीस अटेन्शन.
1: राहुलचा बँक अकाउंट तर आहेच, तर रस्ता क्लिअर. बँकेकडून गरजे एवढं स्टुडंट एज्युकेशन लोन इझिली मिळेल, ज्यात 4 लाखांपर्यंत नो कोलॅटरल. ती कुठे मिठाई?
3: RBI सांगते,
4: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.
5: श्रोते हो, यानंतर आपण ऐकणार आहोत मानिनी या चित्रपटासाठी बहिणाबाई चौधरी यांची रचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेने वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
1: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
0: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर फडके आणि आशा भोसले यांच्या स्वरात वसंत अवसरे यांचं गीत. अवघाची संसार या चित्रपटासाठी या गीताला संगीत दिलंय वसंत पवार यांनी.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलं जगाच्या पाठीवर या चित्रपटासाठी आशा भोसले यांच्या स्वरातलं गीत. संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी आणि शब्द होते ग. दि. माडगुळकर यांचे. कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत भाऊबीज या चित्रपटासाठी कवी संजीव यांची रचना. संगीतबद्ध केली आहे वसंतकुमार मोहिते यांनी आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि आत्ताच आपण ऐकलं जैत रे जैत या चित्रपटासाठी नाधो महानोर यांचं गीत. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. श्रोतेहो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे.

0: ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जगात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमानं वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूयात आणि मानवतेचा खरा अर्थ जपूयात. धन्यवाद. कार्यक्रमात यानंतरचं गीत आपण ऐकणार आहोत थोड्याच वेळात.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आला आहे. आला, लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: श्रोतेहो, आज जागतिक जैवविविधता दिवस. जैवविविधतेच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत पोस्टातली मुलगी या चित्रपटासाठी गदी माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबरच आम्ही मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे 9:30 होत आहेत. ऐकूया गिरवाण भारती ही संस्कृत पत्रिका. यामध्ये डॉक्टर रंजना दाते यांचं संस्कृतमधून भाषण आपण ऐकणार आहोत. भाषणाचं शीर्षक आहे कलियुग महिमा. वाचक स्वर निलिमा पटवर्धन यांचा. त्यानंतर पारंपरिक करावलंबन स्तोत्र, स्तोत्रपठण केलंय संजीव शेंडे यांनी. आणि शेवटी संस्कृते वृत्त्यवसरहा डॉक्टर ओमकार जोशी यांचं संस्कृतमधून भाषण. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आहे वंशिका पोवार यांचं आणि सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: स्म. किन्तु अधुना अधुना प्रतिवेशिन्याः कृतापमानस्य कारणात् काचन आत्मज्वालनम् अकरोत्. सार्वजनिकभोजनालये यदि कश्चन ज्वरग्रस्तः भोजनार्थम् आगन्तुं न पारयति स्म तर्हि तस्य गृहे पथ्यभोजनम् आदीयत. किन्तु अधुना धनैकबद्धदृष्टेः समाजस्य प्रगतिं यत् सत्यं परागतिं दृष्ट्वा खिद्यते मनः. गुरुशिष्यसम्बन्धेऽपि बहु किल परिवर्तनं समाजे अनुभूयते यत् अतीव दुःखाय भवति. अनया रीत्या कथं मानवः महामानवः भवेत्? कलियुगमहिमा खलु.
1: श्रोतेहो, आताच आपण डॉक्टर रंजना दाते यांचं संस्कृतमधून भाषण ऐकलत, कलियुग महिमा. वाचक स्वर होता नीलिमा पटवर्धन यांचा. कार्यक्रमात यानंतर पारंपरिक करावलंबन स्तोत्र आपण ऐकणार आहोत संजीव शेंडे यांच्या स्वरात.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली संस्कृत पत्रिका गिरवाण भारती. यामध्ये डॉक्टर रंजन दाते यांचं संस्कृतमधून भाषण आपण ऐकलं. शीर्षक होतं

कलियुग महिमा, वाचक स्वर होता निलिमा पटवर्धन यांचा. त्यानंतर आपण ऐकली पारंपरिक करावलंबन स्तोत्र, स्तोत्रपठण केलं होतं संजीव शेंडे यांनी, आणि शेवटी संस्कृते वृत्तस्वसरहा डॉक्टर ओंकार जोशी यांचं संस्कृतमधून भाषण आपण ऐकलं. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं वंशिका पोवार यांनी, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे ठीक 10 वाजलेत. प्रसारित करत आहोत गांधीवंदना, सादर करते विनायक मोरे.

गांधीजींच्या काळात जागतिकीकरण आणि खुली बाजारपेठ या दोन्ही संज्ञा अस्तित्वात नव्हत्या. पण वेगवेगळ्या देशांचे आपापसातले संबंध, राष्ट्राभिमान, सर्वोदय, जगाचं कल्याण या बाबतीमध्ये गांधीजींनी वेळोवेळी विचार प्रदर्शित केले आहेत. त्या विचारांच्या आधारे गांधीजींचे या संदर्भातले विचार काय असू शकतील याबद्दल अनुमान करणं शक्य होईल. गांधीजींची भविष्यकालीन जगाबद्दलची कल्पना फार वेगळी आहे. ते म्हणतात, माझ्या कल्पनेप्रमाणे उद्याचं जग हे अहिंसेच्या पायावर उभं आहे. माझी ही कल्पना अनेकांना मूर्खपणाची वाटेल, पण माझ्या मते अहिंसेचं व्रत स्वीकारून व्यक्ती जर आयुष्यभर त्या व्रताचं पालन करू शकते तर देशांनीही या व्रताचं पालन करायला हरकत नाही, कारण शेवटी अनेक व्यक्ती एकत्र आल्यानंच देश उभा राहत असतो. माझ्यामध्ये प्रयत्न केल्यानंतर व्यक्तीप्रमाणेच देशसुद्धा अहिंसावादी होऊ शकेल. गांधीजी राष्ट्रीय भूमिकेबद्दल तसंच आंतरराष्ट्रीय भूमिकेबद्दल म्हणतात, ज्या व्यक्तीजवळ सामंजस्याची राष्ट्रीय भूमिका असते अशीच व्यक्ती योग्य प्रकारची आंतरराष्ट्रीय भूमिका घेऊ शकते. खरं पाहिलं असता निकोप मनानं विचार केला तर स्वार्थावर आधारलेली योग्य राष्ट्रीय भूमिकाच नसते. योग्य राष्ट्रीय भूमिका ही निरोगी मनानं स्वीकारली असली तर ती योग्य आंतरराष्ट्रीय भूमिकाही होऊ शकते. कारण तसं पाहिलं तर निकोप मनोवृत्तीतून वेगवेगळ्या देशातले नागरिक एकत्र आले आणि त्यांनी स्वार्थरहित भूमिकेतून विचार मांडला तर तो विचार राष्ट्रीय असू शकतो, तसंच आंतरराष्ट्रीयसुद्धा असू शकतो. भारताच्या स्वातंत्र्यासाठी गांधीजींनी या विचारांच्या आधारेच लढा दिला आणि म्हणूनच ब्रिटिश लोकांविषयी त्यांच्या मनात कोणत्याही प्रकारची द्वेषभावना नव्हती असं ते सांगत असत. गांधीजी म्हणत असत की ब्रिटनच्या साम्राज्यवादी धोरणाविरुद्ध भारताचा स्वातंत्र्याचा लढा असून तो त्या विचारांशी आहे. लढा ब्रिटिश नागरिकांविरुद्ध नाही आणि म्हणूनच गांधीजींच्या चळवळीला उच्च नैतिक अधिष्ठान प्राप्त झालेलं दिसतं. एवढंच नाही तर गांधीजींच्या डोळ्यापुढे जगाचं कल्याण अभिप्रेत होतं. जगाच्या कल्याणासाठी भारताचं काही प्रमाणात नुकसान झालं तरीही ते गांधीजींना मान्य होतं. गांधीजी म्हणत असत की कुटुंबासाठी व्यक्तीनं आत्मसमर्पण करणं, गावासाठी कुटुंबानं आत्मसमर्पण करणं, गावानं जिल्ह्यासाठी, जिल्ह्यानं राज्यासाठी, राज्यानं देशासाठी आणि देशानं जगासाठी आत्मसमर्पण करण्यासाठी पुढे झालं पाहिजे. जगाच्या कल्याणासाठी आत्मसमर्पण करण्याची भारतानंही तयारी दाखवली पाहिजे असं गांधीजी वारंवार म्हणत असत. गांधीजी म्हणत असत की कुटुंबामध्ये सबल व्यक्तींनी अधिक जबाबदारी उचलायला हवी, सुदृढ व्यक्तींनी, धनवान व्यक्तींनी कुटुंबाचा अधिक भार उचलायला हवा. त्याचप्रमाणे छोट्या गावामध्ये तसंच राज्यातसुद्धा हेच तत्त्व स्वीकारायला पाहिजे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या देशाकडे अधिक सामर्थ्य आहे, अधिक ज्ञान आहे, अशा देशांनी गरीब, अधिक ज्ञान नसलेल्या देशांना अधिक सहाय्य केलं पाहिजे. सामर्थ्यवान देशांनी छोट्या देशावर कोणत्याही प्रकारची दडपशाही करू नये, असं झालं तरच जागतिक शांतता नांदायला मदत होईल. अन्यथा एकमेकांबद्दल द्वेषभावना निर्माण होते, हिंसेला उत्तेजन मिळतं आणि अतिरेक्यांचे हल्ले उद्भवतात. गांधीजी सातत्यानं सांगत असत की मनुष्य प्राण्यानं स्वतःचा स्वार्थ पाहण्याचं कमी केलं आणि इतरांच्या कल्याणाकरता, आनंदाकरता प्रयत्न केला तर अशी माणसं राहत असलेल्या देशांची अधिकाधिक प्रगती होईल. मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर माणूस आणि इतर प्राणी यांच्यामध्ये बुद्धीचा फरक मोठा आहे. त्या बुद्धीचा वापर करून, नैतिक मूल्यांची जपणूक करून माणूस मोठा होऊ शकतो, अगदी देवसुद्धा होऊ शकतो. पण प्रत्यक्षात तसं घडत नाही हेच दुःखाचं खरं कारण आहे. पूर्वी जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड अँड टेरिफ औद्योगिक वस्तूंच्या व्यापाराचे नियम होते, पण आता वाढत्या जागतिकीकरणामुळे त्याची व्याप्ती वाढवली गेली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्राबरोबर शेती आणि सेवा क्षेत्र यांचाही समावेश केला गेला आहे. गॅट संस्थेनं काही नियम केले आहेत. त्यानुसार गॅटचा सदस्य देश कोणत्याही शेती उत्पादनाची आयात बंद करू शकत नाही, तसंच आयातीवरचा करही घटवण्यात आला पाहिजे. कोणत्याही क्षेत्राला अनुदान देऊ नये, तसंच मालाची आयात 5.1% वाढवण्यात आली पाहिजे.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकली मंगेश पाडगावकर यांची रचना विभावरे आपटे जोशी यांच्या स्वरात. कार्यक्रमातली यानंतरची रचना थोड्याच वेळात.
1: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
2: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
1: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
2: मग योग्य नंबर
1: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्डवर.
2: तुम्ही तर वाचवलं ताई.
1: कामापासून नाही.
3: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया वैशाली सामंत यांच्या स्वरात नाधो महानोर यांची रचना.

श्रोते हो, याबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, सकाळचे 10:25 झाली आहेत. ऐकूया काही स्थानिक निवेदनं. पहिलं निवेदन आहे NFBM जागृती स्कूल फॉर ब्लाइंड गर्ल्स यांच्यातर्फे आलेलं. राष्ट्रीय दृष्टिहीन संघ महाराष्ट्र संचलित जागृती अंध मुलींची शाळा आळंदी देवाची, तालुका खेड, जिल्हा पुणे, पिनकोड 412105. या शाळेमध्ये गेली 35 वर्ष अंध मुलींना मोफत शिक्षण, भोजन, निवास, गणवेश तसंच आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध असून याबरोबरच संगणक, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास, परदेशी भाषा इत्यादी शिक्षण दिलं जातं. याचा लाभ अंध प्रवर्गातील मुलींनी घ्यावा असं आवाहन संस्थेचे महासचिव माननीय श्री दत्तात्रय पोपट जाधव यांनी केलं आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 करता इयत्ता 1 ते 7 च्या प्रवेशासाठी पालकांनी प्रभारी मुख्याध्यापिका सौ मंगल खुंटे यांच्याशी संपर्क साधावा. संपर्कासाठी मोबाईल क्रमांक 9657828363. मोबाईल क्रमांक पुन्हा एकदा 9657828363. यानंतरचं निवेदन आहे दीपस्तंभ फाउंडेशन यांच्यातर्फे आलेलं. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल ही संस्था दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण, प्रशिक्षण, निवास तसंच संस्कार यावर भर देत आहे. संस्थेत सध्या देशभरातील विविध पार्श्वभूमीतील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या संस्थेच्या वतीनं प्रवेश परीक्षा 2026 घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, बँकिंग आणि उच्च शिक्षणासाठी मोफत मार्गदर्शन तसंच निवासी सुविधा पुरवली जाणार आहे. या परीक्षेचं वेळापत्रक थोडक्यात जाणून घेऊया. परीक्षेची तारीख आहे 5 जून 2026. अंतिम नोंदणी तारीख 1 जून 2026. यासाठी संपर्क क्रमांक हा आहे 9067111597. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9067111597. तसंच संकेतस्थळावर जाऊन तुम्ही जास्तीची माहिती घेऊ शकता. यासाठी संकेतस्थळ आहे www.deepastambha.org. संकेतस्थळ पुन्हा एकदा ऐकूया www.deepastambh.org. श्रोते हो, यानंतर ऐकूया काही हरवलेल्या व्यक्तींबद्दलची निवेदनं. रेश्मा अजर शेख ही 20 वर्षीय तरुणी आपल्या राहत्या घरातून म्हणजे कासारसाई तालुका मुळशी पुणे इथून दिनांक 10 मार्च 2026 रोजी बेपत्ता झाली आहे. या तरुणीचं वर्णन याप्रमाणे: रंगसावळा, उंची अंदाजे 5 फूट, चेहरा गोल, नाक सरळ. हरवतेवेळी तिने आकाशी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता.

या तरुणीला मराठी हिंदी या भाषा अवगत आहेत. तरी या वर्णनाची तरुणी आपल्याला कुठे आढळल्यास आपण पोलीस हवालदार हिंजवडी पोलीस स्टेशन पिंपरी चिंचवड शहर पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधू शकता. यानंतरचं निवेदन आहे पारू सुनील बिरंगणे या 15 वर्षीय तरुणीबद्दलचं. पारू सुनील बिरंगणे ही 15 वर्षीय तरुणी आपल्या राहत्या घरातून म्हणजे पिसोळी तालुका हवेली जिल्हा पुणे इथून बेपत्ता झाली आहे. या तरुणीचं वर्णन याप्रमाणे: उंची 4 फूट, बांधासड पातळ, रंग गोरा, नाक सरळ, चेहरा गोल, डोळे मध्यम. या तरुणीला मराठी भाषा अवगत आहे. तरी या वर्णनाची व्यक्ती आपल्याला आढळल्यास सहाय्यक पोलीस निरीक्षक काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहर यांच्याशी आपण संपर्क साधावा. श्रोते हो, आत्ताप्रमाणे ऐकली काही स्थानिक निवेदनं आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वदूर. आता मी हर्षदीप शेलार तुमची रजा घेतो. यानंतर तुमच्यासोबत असतील माझ्या सहकारी सुदेशना दाणी.

मध्यम लहरी 378° 7-8 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्राचं प्रसारण. श्रोते हो, आज आहे जागतिक आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन. या पृथ्वीवरचे प्राणी, पक्षी, सूक्ष्मजीव, वनस्पती आणि परिसंस्था यांचं वैविध्यच आपली खरी अनमोल समृद्धी आहे. सुरुवातीला ऐकूया गुड्डी या चित्रपटातलं गीत. हे गायलंय वाणी जयराम यांनी. गुलजार यांचं गीत संगीतबद्ध केलंय वसंत देसाई यांनी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता ऐकूया पूजा के फूल या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. या गीतामध्ये नायिका तिच्या गोड अशा मांजरीशी, तिच्या सखीशी संवाद साधते. खरंच हा प्राण्यांबरोबरचा संवाद किती निखळ, निरपेक्ष आणि आनंद देऊन जाणारा असतो.

आपल्या मंजूळ अशा आवाजाने मन प्रसन्न करणाऱ्या कोकिळेवरचं हे गीत आता ऐकूया. चित्रपट आहे सुवर्णसुंदरी. भरत व्यास यांनी रचलेलं आणि आदिनारायण राव यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आहे लता मंगेशकर यांच्या स्वरातलं.

श्रोते हो, आता ऐकूया एक निवेदन. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणे, जखमी प्राण्यांना मदत करणे तसेच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. आपण ऐकत आहात कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. आता ऐकूया रानी रूपमती या चित्रपटातलं लता मंगेशकर यांच्या स्वरातलं भरत व्यास यांनी रचलेलं गीत. हे संगीतबद्ध केलंय श्रीनाथ त्रिपाठी यांनी. ही सृष्टी जगवणाऱ्या आणि फुलवणाऱ्या भवऱ्यावरचं हे गीत आता ऐकूया.

आता कठपुतली या चित्रपटातलं गीत ऐकूया. स्वर आहे लता मंगेशकर यांचा. हसरत जयपूर यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे शंकर जयकिशन यांनी.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाजसुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जैवविविधतेच्या वेगवेगळ्या स्वरूपांना देवता म्हणून पूजलं जातं. या जैव वैविध्याचं पावित्र्य जपलं जावं हाच त्यामागचा मानस असावा. यांपैकी पूजली जाणारी देवता म्हणजे नागदेवता. आता ऐकूया कण कण में भगवान या चित्रपटातलं गीत. स्वर आहे महेंद्र कपूर यांचा, भरत व्यास यांची गीतरचना संगीतबद्ध केली शिवराम यांनी.

श्रोतेहो आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 11 वाजत आहेत. आता प्रसारित करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. या कार्यक्रमात आपण अबोली सुलाखे यांचं सरोदवादन ऐकणार आहात. राग आहे अहिर भैरव आणि त्यांना तबला साथ आहे गणेश तानवडे यांची. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकला. यामध्ये आपण अबोली सुलाखे यांचं अहिर भैरव रागातलं सरोदवादन ऐकलं. त्यांना तबला साथ होती गणेश तानवडे यांची.
1: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्सवर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का? किती सुरक्षित आहे? भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय? या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी,
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. थोड्याच वेळात म्हणजे 11:30 वाजता

0: प्रसारित करत आहोत कार्यक्रम विशेष गीत गंगा. यामध्ये आपण ऐकणार आहात गायत्री दातार यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी याचा भाग पहिला. संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ.
1: नमस्कार श्रोते हो, विशेष गीत गंगा या कार्यक्रम मालिकेत आजच्या भागापासून आपण युवा मालिका सिने अभिनेत्री गायत्री दातार हिच्याशी गप्पा मारणार आहोत. या प्रदीर्घ गप्पांमधून ती कशी गाण्यांच्या जुन्या परंपरेशी आणि नव्या परंपरेशी जुळलेली आहे हे ऐकायला मिळणार आहे, आणि हे सगळं अर्थात तिच्या मनमोकळ्या हसण्यासह. तर ऐकूया पहिला भाग विशेष गीत गंगा. सादर करते संजय भुजबळ.
2: तुमच्यात सामील होऊन

0: श्रोतो नमस्कार. विशेष गीतगंगा 225व्या भागाच्या जवळ येऊन ठेपलाय आणि एखाद्या टप्प्यावर आपण आलो की काही मागचे टप्पे सहज आपल्याला आठवतात. एक मोठा टप्पा याच कार्यक्रम मालिकेचा 101वा भाग, त्याची एक आठवण आजच्या या भागामध्ये ज्या कलाकाराला आपण भेटणार आहोत, या भागापासून म्हणूयात खरं तर, त्या कलाकारामुळे ती पुन्हा एकदा आठवण झाली आणि 225व्या भागाच्या निमित्तानंही ही आठवण झाली. तर ही कलाकार कोण? तर मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं, आकाशवाणीच्या वतीनं गायत्री दातारचं स्वागत करतो. गायत्री नमस्कार.
1: नमस्कार आणि धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल.
0: नक्की. मी हे काय वेग बोलत होतो, काय संदर्भहीन बोलत होतो असं तुला वाटत असेल, तर ही मालिका 225व्या भागाच्या जवळ येऊन ठेपली आहे आणि आम्ही FM 101 वरनं बोलतो आहोत. म्हणून या मालिकेचा 101वा भाग सुबोध भावेंसोबत आम्ही लाईव्ह स्टेजवर घेतला होता.
1: अच्छा, वाव वाव.
0: म्हणून तो धागा लगेच जुळला आणि या टप्प्यावर येत असताना ज्या विविध कलाकारांनी यात भाग घेतलाय, त्या सगळ्यांनी आपापल्या आवडीची गाणी सांगितली, आपापला एरा सांगितला. खरं तर आत्तापर्यंत खूप जुन्या गाण्यांचे संदर्भ आम्हाला मिळत गेले, म्हणून आम्ही मुद्दाम ठरवलं की एक तुझ्या वयाची कलाकार यात असावी आणि तिला जुनं किती कनेक्ट आहे आणि नवीनशी ती किती जवळीक आहे तिची, हेही आपण बघावं आणि मजा घ्यावी. मजा घ्यावी म्हणजे आनंद घ्यावा खरं. मग कसा फरक पडतो शब्दांमधून? तर असे ह्या शब्दांचे सगळे खेळ तुम्ही मालिकांमधून, आता चित्रपटात पण येते ते खेळत असता, तर तोच एक शब्द खेळ आपण खेळूया गाण्यांच्या मदतीनं.
1: ओके.
0: मला सगळंच आधी सांग की मी कधीही तुला रेडिओवर प्रत्यक्ष ऐकलेलं नाही. प्रत्यक्ष जाऊन तिथं स्टुडिओत बसली जसं कुठेही मी वाचलं किंवा ऐकलं नाही. खरं
1: कधीच नाही गेलीये मी. म्हणजे असं प्रत्यक्ष जाऊन रेडिओ इंटरव्ह्यू झाले फोनवरती,
0: हो,
1: पण कधी प्रत्यक्ष जाऊन मी इंटरव्ह्यू केला नाही. बट हा एक्सपिरियन्स कमाल आहे.
0: मग मी श्रोत्यांना सांगू इच्छितो की ती सगळं स्टुडिओ बघती असं आणि सांगते की हा एक्सपिरियन्स खूप छान आहे. खरंच असं, कारण ही वास्तूच अशी आहे.
1: करेक्ट.
0: आता मी म्हणाल्याप्रमाणे हे तर या मालिकेच्या निमित्तानं तर ठीकच आहे, पण गेली अनेक वर्ष दशकं तर अनेक लोक या वास्तूत येऊन गेलेत आणि तू बघितलं असेल की त्यांच्या तस्वीरही आपण या वास्तूत बघितल्या. तर या सगळ्यांचा तो इम्पॅक्ट आहे, त्या सगळ्यांचा तो आशीर्वाद आहे म्हणून आपण त्या सहवासाचा एक वास इथं लाभलेला आहे. आपण एक एक गाणं तुझ्या आवडीचं घेणार आहोत.
1: येस.
0: तर एक तर पहिल्यांदा तुला काय फील आहे या आकाशवाणीत आल्यानंतर? आता
1: खूप कमाल फील आहे, कारण लहानपणापासून आपण आकाशवाणीची बिल्डिंग बघतो किंवा आकाशवाणीवरचे रेडिओवरती ऐकलेल्या असतात गोष्टी, किंवा आई बाबा जेव्हा रेडिओ लावतात. माझ्या आईला खूप सवय आहे सकाळी रेडिओ लावायची.
0: आताही ना?
1: अजूनही तिला सवय आहे की तिला मोबाईलवर गाणी आवडत नाहीत, तिला टीव्हीवर गाणी आवडत नाहीत, तिला रेडिओवरती सकाळी उठून गाणी ऐकायला आवडतात. कारण तिचं एक खूप छान वाक्य आहे, ती म्हणते की ते जे अनसर्टन्टी असते ना, आता पुढचं गाणं कुठलं वाजणार, ती अनसर्टन्टी खूप आवडते. की अरे, आणि मग त्याच्यातून आपल्या आवडीचं गाणं लागलं की जे फिलिंग येतं ते ती म्हणते की तुमच्या मोबाईलच्या प्लेलिस्ट मधून येत नाही,
0: कारण
1: आपल्याला माहिती असतं की नेक्स्ट गाणं कुठलं लागणार
0: आहे. म्हणून आपली आवड सारख्या कार्यक्रमही, त्यात आपल्या आवडीची गाणी तर लोक ऐकतातच, पण याच्यानंतर कोण कुठलं गाणं आवडीचं सांगेल?
1: करेक्ट.
0: एक त्यातही एक गंमत असते.
1: तर म्हणूनच मला हे सगळी ही सगळी बॅकग्राऊंड असल्यामुळे मला खूप मॅजिकल वाटतं इथे येऊन. आणि खरं

0: खरंच म्हणजे हे दिसत नाही, पण मला सांगायला आवडेल की ही वास्तू खूप ब्लेस्ड वाटते जसं हे म्हणाले ते, आणि खूप ह्यूज आहे आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे. आणि थँक्यू फॉर दिस एक्सपिरियन्स
1: थँक्स अ
0: अगेन.
1: लॉट, तू वेळ काढून आली आहेस. पहिलं गाणं कुठलं निवडलंयस?
0: पहिलं गाणं आपल्या सगळ्यांच्या फेवरेट लता दिदींचं आहे आणि त्यांची अनेक गाणी आहेत जी आपल्याला आवडतात.
1: खरं तर दुर्दैवानं गायत्री, आपण अशा दिवशी ध्वनिमुद्रण करत आहोत की त्या दुखवट्यात आपण आहोत.
0: एक्झॅक्टली
1: राष्ट्रीय दुखवटा जाहीर झाला आणि त्या दुखवट्यात आपण हे ध्वनिमुद्रण करतोय, पण एक त्यानिमित्तानं त्यांची खूप चांगली आठवण
0: ॲब्सोल्युटली.
1: ध्वनिमुद्रित होईल हेही
0: आणि
1: महत्वाचं आहे.
0: कुठलाही गाण्याशी रिलेटेड शो हा त्यांच्या शिवाय होऊच शकत नाही.
1: खरंच
0: इतक्या मोठ्या लेजंड त्या आहेत की गाणं म्हणलं की पहिलं नाव कुठलं आपल्या डोक्यात येतं,
1: बरोबर,
0: ॲटलिस्ट माझ्या तरी तर ते लता मंगेशकरांचं आहे.
1: प्रत्येकाच्याच
0: आणि एक्झॅक्टली आय एम शुअर की नॉट ओनली भारतात, भारताबाहेर
1: बाहेर
0: सुद्धा अनेक लोकं गाणं ह्या गोष्टीला लता मंगेशकरांबरोबर इक्वेट करतात.
1: खरंच
0: आणि वी हॅव लॉस्ट हर बट शी इज ऑलवेज गोइंग टू बी देअर विथ
1: प्रश्नच
0: अस
1: नाही.
0: थ्रू हर व्हॉइस. त्याच्यामुळे मला त्यांच्या बऱ्याच आवडणाऱ्या गाण्यांपैकी जिया जले हे
1: हा
0: गाणं त्यांचं खूप आवडतं आणि ते त्यांनी मला आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करायला आवडेल.
1: वा, खूपच छान. आणि एक स्वतःची ओळख असलेलं म्हण, स्वतःमध्ये काहीतरी घेऊन येणारं गाणं असं लताबाई तर आहेतच त्यात, पण त्यातूनही एक पूर्ण स्टोरी घेऊन येणार,
0: ॲब्सोल्युटली
1: एक आभा आहे त्या गाण्याची स्वतःची,
0: ॲब्सोल्युटली
1: ती सगळी आपण अनुभव आहे.
0: ॲब्सोल्युटली. आणि इतकं सुंदर गायलंय आणि त्याचं चित्रीकरण पण इतकं सुंदर आहे की डोळे मिटले तरी ते सगळं गाणं डोळ्यासमोर येतं. आणि लता दिदींचा आवाज तर अमेझिंग, म्हणजे काही शब्दच नाहीत त्याच्यासाठी.
2: हे भजन, हे भजन.

0: भजन.
1: वा, तर एकदा तो सगळा आनंद आपल्याला घेता आला तुझ्या ह्या पहिल्याच निवडीच्या निमित्तानं. तू म्हणाली तसं प्रत्येक जण हा जगातला म्हणता येईल प्रत्येक जण हा त्यांच्याशी जुळलेला आहे गाण्याच्या निमित्तानं. पण हे फक्त जगापुरतंच मर्यादित राहत नाही तर ब्रह्मांडापुरतंही मर्यादित राहिलेलं नाही आहे. अशा अनेक काल्पनिक गोष्टी असतील पण लोक आजकाल तसं पाठवतात की त्या गेल्यानंतर जे आता आपण मेसेजेस वगैरे बघतो आहोत की कसं त्यांचं स्वर्गात स्वागत झालं असेल.
0: असेलच म्हणजे
1: नक्कीच
0: खरोखर ऍब्सोल्युटली, कारण स्वर्गाला सुद्धा लकी वाटेल अशा त्या आहेत,
1: प्रश्नच नाही
0: त्याच्यामुळे ऍब्सोल्युटली स्वागत काय म्हणजे.
1: आणि आपण
0: जल्लोष झाला असेल
1: खरंच आणि स्वर्गीय आवाज आपण म्हणतच आलोय.
0: करेक्ट. पण मला हे खूप लकी वाटतं स्वतःबद्दल की म्हणजे आपल्या सगळ्यांबद्दल की त्या ज्या टाइमफ्रेम मध्ये पृथ्वीवरती होत्या त्याच टाइमफ्रेम मध्ये आपण सुद्धा आहोत.
1: खरंच.
0: आणि ऍटलिस्ट या टाइमफ्रेम मध्ये आपल्याला त्यांना थोडं तरी लाईव्ह बघता आलं, थोडं तरी अनुभवता आलं, हे आपलं लक आहे. आणि आय फील रिअली बॅड फॉर पीपल जे आपल्या आता ह्याच्या नंतर येतील, मग ते त्यांची गाणी ऐकतील पण ते लता दिदींना
1: बघू
0: शकणार नाहीत लाईव्ह,
1: आणि लाईव्ह ऐकू शकणार
0: नाही.
1: खरंच आहे, खूप एक वेगळा टर्न या आपल्या बोलण्याला तो दिलायस. पण काय शेवटी कलाकार म्हटलं गायक म्हटलं अशा घटना घडत राहणार आहेत, निसर्ग त्याचं काम करतो आहे, म्हणून आपण या गोष्टी एक्सेप्ट करत पुढे निघालो.
0: करेक्ट.
1: मला वाटतं तुला हे गाणं ऐकताना मी खूपदा ऐकलंय आणि कुठल्या एखाद्या कार्यक्रमात म्हण किंवा आणखी कुठल्या तरी याच्यात यू ही चला चल रही ही पसंती दिल्याचं मी ऐकलंय. तुझ्या आवडीचं गाणं हे?
0: खूप आवडीचं गाणं आहे आणि हा चित्रपट सुद्धा माझ्या खूप आवडीचा आहे स्वदेश. कारण हे तर जाहीर आहे की मी शाहरुख खान ची खूप मोठी फॅन आहे, फॅनपेक्षा मी त्याच्या घराला नमस्कार करायला जाते, इतकी मोठी मी त्याची फॅन आहे. तर स्वदेश हा पिक्चर मी खूप लहान असताना ऑफकोर्स बघितलाय, 2004 सिनेमा आहे बहुतेक, मी 4th होते तेव्हा, आणि मला प्रचंड आवडतो तो आणि मी तो असंख्य वेळा बघितलेला सिनेमा आहे. आणि त्याच्यातलं मला अगदी ते कावेरी अम्मा पासून ते अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या अगदी म्हणजे तिचा अख्खा जो ट्रॅव्हल दाखवलाय त्यांचा तो ट्रॅव्हल, आणि त्याच्यातली जी ऍक्ट्रेस आहे तिचं पण नाव गायत्री आहे, सो तिचं काम, शाहरुखचं काम तर ऑफकोर्स, मकरंद देशपांडे आहेत त्यांचं काम ऑफकोर्स. त्यामुळे तो मला खूप आवडणारा सिनेमा आहे आणि मला त्याची स्टोरी पण खूप आवडते. आणि हे गाणं मला खूप जास्त आवडतं कारण मी एक ट्रॅव्हलर आहे, मला ट्रॅव्हल करायला खूप आवडतं आणि जेव्हा केव्हा मी ट्रॅव्हल करायला निघते तर दिस इज द फर्स्ट सॉन्ग दॅट आय लिसन टू ऑलवेज. येस, सो हे माझ्या बरेचदा ट्रॅव्हल स्टोरीज मध्ये किंवा असं कायम हे बॅकग्राऊंडला हे गाणं असतं.

0: वा. स्वदेश सिनेमाबद्दलही तू बोलत होतेस या गाण्याच्या अनुषंगानं. तुला एक, तुझा शाहरुख असं म्हणेन मी,
1: yes.
0: तर त्यात तो अभिनेता होता, हिरो नव्हता, असा एक रिमार्क yes. समीक्षकांनी दिलाय
1: yes.
0: याबद्दल तुला काय वाटतं?
1: ऍब्सोल्युटली, कारण ते जे कॅरेक्टर आहे ते इतकं बिलिव्हेबल केलं आहे त्यांनी की खरंचच तो असा एक नासामध्ये काम करणारा येणार आहे जो इकडे आला आहे आणि मग तो एक अरे बापरे इथे असा प्रॉब्लेम झाला आणि मग तो आपल्याला सॉल्व्ह करायला पाहिजे, तर ते इतकं नॅचरल वाटलंय त्यांनी जे काम केलंय त्याच्यामध्ये ते. आणि ओव्हरऑलच म्हणजे जे चित्रीकरण आहे त्या सिनेमाचं किंवा जी काय गाणी आहेत किंवा जे काय डायलॉग्स आहेत ते मला इतके आवडतात कारण ते इतके नॅचरल वाटतात.
0: नक्कीच.
1: आणि शाहरुख खान तर मला खूप आवडतो, ही इज माय हिरो असं म्हणता येईल, माय हिरो. पण
0: तुला हिरो म्हणून आवडतो का अभिनेता म्हणून आवडतो?
1: मला अभिनेता म्हणून पण आवडतो, कारण त्याला कारण असं आहे की शाहरुख खान एक स्वदेशही करू शकतो आणि शाहरुख खान कुछ कुछ होता है पण करू शकतो आणि तोच हॅपी न्यू इयर पण करू शकतो. सो एवढी रेंज असलेला एक्झॅक्टली, किंवा बाजीगर करू शकतो, डर करू शकतो, तर एवढी रेंज असलेला माणूस हा उत्तम अभिनेता आहेच,
0: प्रश्नच नाही.
1: त्याच्यामुळे मला तो अभिनेता म्हणूनही आवडतो.
0: खूप छान, खूप छान. आणि प्रत्येक जण आपण आपला म्हटलं की थोडं समीक्षाही करत राहतो, तर मला स्वतःला तू रेल्वेमध्ये बसलेला असताना डायलॉगचा तू उल्लेख केलास, त्यात डायलॉगही नाहीये फक्त त्याच्या डोळ्यात या रेल्वेमधल्या लोकांच्या स्थितीवरचं जे निरीक्षण आहे त्याचा जो परिणाम त्याच्यावर झालेला आहे मनावर, तो डोळ्यातनं जो काही दाखवलाय त्यानं,
1: येस. किंवा मला एस्पेशली त्याचं जे कावेरी अम्मा बरोबरच जे रिलेशन आहे ना ते खूप आवडतं, इतकं गोड रिलेशन आहे, तर ते मला अजूनही आवडतात ते सीन बघायला कधी कधी.
0: खूप छान. गाण्यांची आपण ती गाडी आणखी पुढे घेऊन जाऊयात, कुठलं गाणं निवडलंय पुढचं?
1: पुढचं गाणं आहे लगान मधलं. सो लगान हा माझ्या मते मी पहिला थिएटरमध्ये जाऊन बघितलेला सिनेमा होता, कारण मी तेव्हा काय 5-6 वर्षांची असेल, मी त्याच्या आधी पण बघितलं असेल, नेलं असेल आई बाबांनी.
0: अनपेक्षितपणे खूप वेळा तू वय सांगतेस.
1: पण मला माझ्या आठवणीतला मी पहिले थिएटरमध्ये जाऊन बघितलेला सिनेमा हा लगान होता आणि इट वॉज अ मॅजिकल एक्सपिरियन्स फॉर मी, कारण एवढा मोठा स्क्रीन आणि तो सिनेमा एक खूप सुंदर आहे आणि ते असे फुल ऑन हरवतात वगैरे इंग्लंडला क्रिकेटमध्ये, आणि क्रिकेटची पण मी फॅन आहे,

0: तर त्याच्यामुळे मला खूप खूप खूप तो सिनेमा अजूनही एन्जॉय होतो. आणि त्याच्यातलं हे गाणं मला, सगळीच गाणी त्याच्यातली छान आहेत, पण राधा कैसे ना जले
1: क्या
0: हे
1: बात है,
0: गाणं मला खूप आवडतं त्याच्यातलं. आणि त्याच्यात आमिर खान पण का छान आहे, आणि ते सगळंच गाणं खूप सुंदर केलंय.
1: प्रश्नच नाही. याची एक कथा आहे या गाण्याची. ग्रेसी सिंगचं जे सिलेक्शन झालं आहे त्या
0: हाँ,
1: सिनेमासाठी, तर या गाण्यात डान्स होता आणि हा डान्स चांगला यावा, ती सगळी तशी दिसावी, त्या रोलला सूट व्हावी, अशा दोन्ही गोष्टी बघायच्या होत्या आशुतोष गोवारीकरांना. म्हणून त्यांनी ऑडिशनला ज्या ज्या मुली आल्या होत्या त्यांना उठो मैं ऐसी बात हे गाणं ऑडिशनसाठी ठेवलं होतं, डान्ससाठी, की त्या गाण्यावर डान्स
0: अच्छा,
1: करून दाखव. त्या गाण्याची
0: ओके.
1: खासियत ही आहे की त्यात एक सीन इतका मोठा आहे एक पीस मधला, की तो नॉनस्टॉप करणं एका चांगल्या नर्तक
0: डान्सरचं
1: डान्सरलाच ते जमू शकतं,
0: करेक्ट करेक्ट
1: म्हणून त्यांना ते
0: करेक्ट.
1: हवं होतं आणि त्यात ग्रेसी सिंगने
0: अच्छा
1: बाजी मारली होती.
0: अच्छा नाही
1: ते हे
0: ग्रेस
1: या गाण्यासाठीच सगळा तो रोल तिला मिळाला असं म्हणायला हरकत
0: अच्छा
1: नाही,
0: नाही पण ग्रेसी सिंग पण की सुंदर दिसली आहे,
1: प्रश्नच नाही.
0: आणि काय सुंदर तिने काम केलंय त्याच्यामध्ये. आणि तेव्हा तर मी पहिला मी असा बघितलेला सिनेमा असल्यामुळे मी अशी मेस्मराइज्ड होते की वाव, किती छान दिसतंय सगळं. आणि सगळं आणि अजून एक याच्याबद्दलचा किस्सा असा आहे की याचं शूटिंग वाटतं थोडं वाईला झालेलं
1: होय
0: होतं.
1: होय होय
0: तर मी माझ्या काही नातेवाईकांबरोबर तेव्हा वाईला गेले होते, म्हणजे हा रिलीज व्हायच्या आधी ऑफकोर्स. आणि आम्ही जिथे जेवायला बसलो होतो तिथे आशुतोष गोवारीकर आले होते. आणि मी म्हणजे मला माहित नव्हतं ना की ते कोण, मग मला आईबाबांनी सांगितलं म्हणून मी त्यांचा ऑटोग्राफ घ्यायला गेले होते. आणि माझ्याकडे अजूनही एका वहीमध्ये छोटी, पूर्वी नाही का ते असं छोटं ऑटोग्राफ
1: अगदी अगदी
0: बुक
1: हो
0: मिळायचं,
1: हो हो
0: अजूनही माझ्याकडे ते आहे. आणि त्याच्यात माझ्याकडे आशुतोष गोवारीकरांची सही आहे. येस
1: आणि सुबोध भावांची पण.
0: येस, सुबोधदादा तर मला
1: नाही त्यात
0: नंतर
1: ऑटोग्राफ,
0: भेटला.
1: हो ऑटोग्राफ आहे की नाही त्यात?
0: ऑटोग्राफ नाही आहे माझ्याकडे
1: नाहीये.
0: सुबोध,
1: ओके.
0: फोटो आहे माझ्याकडे दादाबरोबर. जा
1: गायत्री, त्या फोटोविषयी सोशल मीडियामुळे आम्हा सगळ्यांना थोडीफार माहिती नक्कीच आहे, पण अधिक जाणून घेणार आहोत पुढच्या भागामधून. तेव्हा हा पुढचा भाग आणि पुढचे भाग ऐकत रहा FM बँड 101 MHz वरून दर रविवारी सकाळी 9:30 आणि संध्याकाळी 6:30 वाजता. याच वेळांमध्ये आपण हा कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर कुठेही कधीही आपल्या सोयीनं ऐकू शकता. ऐकत रहा विशेष गीत गंगा, सादर करते संजय भुजबळ.
2: अरे तुमच्यात सामील होऊंगा.

0: श्रोते हो, विशेष गीत गंगा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. या कार्यक्रमामध्ये आपण गायत्री दातार हिच्याशी साधलेला संवाद आणि तिच्या आवडीची गाणी ऐकलीत. संवादक आणि सादरकर्ते होते संजय भुजबळ.
1: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
2: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
1: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं. जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

इंधन संरक्षणाची जबाबदारी नागरिकांची असावी, त्यात सक्रिय भागीदारी. थोडस सिग्नलला थांबाल, आपली मोटर आपली दुचाकी सिग्नल सुटेपर्यंत बंद ठेवाल. जर कराल बचत इंधनाची, होईल बचत देशाच्या साधन संपत्तीची. आपल्या वाहनांची नियमित देखभाल करा, प्रदूषण टाळा. जर नको असेल इंधनाची टंचाई

0: तर मग करा इंधन बचतीची तयारी.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
0: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
0: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी.
2: श्रोते हो, दुपारचे 12 वाजले आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

0: मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जेरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आज आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस. आपल्या संपूर्ण पृथ्वीवरील सजीव सृष्टीमधली विविधता टिकून ठेवण्यासाठी आणि त्याबद्दल जनजागृती करण्यासाठीचा हा दिवस. या 2026 चालू वर्षासाठी या दिवसाची मध्यवर्ती कल्पना आहे, जागतिक प्रभावासाठी स्थानिक पातळीवर कार्य करणं. मैत्रिणींनो, आपल्या रोजच्या जगण्यातून या पृथ्वी संवर्धनासाठी एक हातभार आपण नक्कीच लावू शकतो. अगदी छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो ज्यामधून आपल्या पृथ्वीचं संवर्धन होईल, संरक्षण होईल. प्राण्यांना, पक्ष्यांना अन्नपाणी नक्कीच ठेवू शकतो. प्लॅस्टिकचा वापर आपण कमी करू शकतो. निसर्गातून आलेल्या गोष्टींचा उपभोग रोजच्या जीवनात आपण नक्कीच करू शकतो आणि आपली पृथ्वी सुजलाम सुफलाम करू शकतो. तर सख्यांनो, आजच्या या दिनाच्या तुम्हा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देऊन करूया आजच्या कार्यक्रमाची सुरुवात. आज सुरुवातीला स्त्री आरोग्याची पावणी. स्त्रियांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयीची माहिती सांगणारी ही मालिका. तज्ज्ञ सहभाग आहे डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे.
2: सादर आहे जनता बँकेची वैयक्तिक 4-चाकी वाहन कर्ज योजना आणि इलेक्ट्रिक 2-चाकी वाहन कर्ज योजना. कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे. नियम व अटी लागू.
3: स्त्री आरोग्याची 52 यामध्ये ना आज आपण आपल्या ओव्हरऑल हेल्थ बद्दल, ज्याला होलिस्टिक हेल्थ किंवा वेलनेस असं म्हटलं जातं, त्याविषयी बोलूया. जागतिक आरोग्य संघटनेनी जी आरोग्याची व्याख्या केली आहे ना, तर त्याच्यामध्ये एकूणच आपलं शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक आरोग्य व्यवस्थित असणं, त्यालाच तर आरोग्य किंवा हेल्थ असं म्हटलं जातं. आणि म्हणूनच या संकल्पनेमध्ये आपली एनर्जी, त्या सगळ्याचा बॅलन्स आणि मुख्य म्हणजे आपला आनंद, या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो. साध्या साध्या गोष्टी असतात की ज्यामध्ये आपल्याला रक्ताची कमतरता, ज्याला ॲनिमिया म्हणतात, आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया, 60-65% स्त्रियांमध्ये ही कंडिशन आढळते. या व्यतिरिक्त हल्लीच्या काळामध्ये तर वेगवेगळे अयोग्य दिनचर्येशी निगडीत विकार, हे सुद्धा मला वाटतं 80-90% घरांमध्ये दिसूनच येतात. मग ह्या ज्या सगळ्या कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन्स आपल्याला तशाच सहन करत राहायच्या का, की त्याच्याविषयी माहिती घ्यायची आणि साध्या साध्या प्रतिबंधात्मक उपायांनी हे सगळं जर टाळता येत असेल किंवा आटोक्यात ठेवता येत असेल, तर ते का नाही करायचं? काही लक्षणं असतात ज्यामध्ये अशक्तपणा, चक्कर येणं, दम लागणं, चिडचिड होणं, आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं आणि त्यामुळे वारंवार आपल्याला जंतुसंसर्ग होणं, ह्या सगळ्या गोष्टी अनेक दिवस अनेक स्त्रिया अंगावर काढत राहतात. डॉक्टरांकडे तुम्ही गेलात तर डॉक्टर जेव्हा चेक करतात ना, तर त्याच्यामध्ये आपले हाताची तळवे, आपली नखं ही खूप पेल दिसणं, आपले केस कमी होणं, अशा प्रकारच्या लक्षणांचा त्यात समावेश असतो. आणि मग डॉक्टर आपल्याला काही प्रकारचे टेस्ट करा असा सल्ला देतात. मग अशा वेळेला आपण आपल्या सोयीप्रमाणे त्या टेस्ट करतो. अर्थातच डॉक्टरांकडे गेलात तर नक्कीच डॉक्टर आपल्याला हे सांगतात, पण त्यामध्ये

0: आपल्याला त्याचं गांभीर्य आणि ते वेळेवर करण्याचं जे महत्त्व आहे ते त्याकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं असतं. एकूणच आपल्या आरोग्याची गुरुकिल्ली सांगायची झाली तर त्यामध्ये काय काय येतं, पुरेसा आणि समतोल आहार, ज्यामध्ये आपल्याला रिफाईंड पदार्थ जे असतात ते कमीत कमी खाणं आणि त्याच्या जागी ताजी फळं, भाज्या आणि पौष्टिक आहाराचा समावेश करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. आणि ह्यासाठी आपल्याला कुठल्याही फॅन्सी गोष्टी करायची गरज नाही, बरं का. आपण जे रोज जेवतो ना तेच वरण, भात, भाजी, पोळी, भाकरी या गोष्टींचा समावेश, त्याचबरोबर कोशिंबिरी, कडधान्य यांचा पुरेसा वापर, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. अन्न हे नेहमी ताजं, फ्रेशली कुक किंवा शिजवलेलं आणि योग्य प्रकारे स्वच्छतेची काळजी घेऊन बनवलेलं असणं हे खूप महत्त्वाचं असतं. आहाराबरोबरच आपल्याला व्यायाम करणं हेही महत्त्वाचं असतं. दररोज सुमारे अर्धा तास ते 45 मिनटं एवढा वेळ आपण जर व्यायामासाठी ठेवला तर तो खूप महत्त्वाचा असतो आणि त्यांनी अनेक गोष्टी, आपले सांधे, आपले हाडं आणि एकूणच आपलं आरोग्य राखायला मदत होते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी विश्रांती. विश्रांतीमध्ये झोप तर आहेच महत्त्वाची, म्हणजे झोपेच्या वेळेला सोशल मीडिया, टी व्ही यासारख्या गोष्टी ह्या टाळल्या पाहिजेत आणि किमान 7 ते 8 तासाची विश्रांती, ज्यामध्ये शारीरिक आणि मानसिक विश्रांती या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. आणि शेवटचा भाग म्हणजे आपल्या ताणतणावाचं नियोजन. ताणतणाव हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतोच, कुठल्याही गोष्टीचा ताण हा येतच असतो, पण त्याला वेळीच ओळखणं आणि त्याच्यासाठी काय उपाययोजना करायची यासाठी विचार करणं, गरज असेल तेव्हा एखाद्या तज्ज्ञाची मदत घेणं, या गोष्टींनी आपल्या तणावाचं नियोजन करायला आपल्याला शिकलं पाहिजे. सर्वसाधारणपणे वेळेचं नियोजन, आपल्या दिनचर्येचं नियोजन, आपल्या नातेसंबंधांचं नियोजन, या सगळ्या गोष्टी आपल्याला आपले टाळता न येणारे ताणतणाव कमी करायला मदत करतात. तेव्हा मैत्रिणींनो, होलिस्टिक हेल्थ यासाठी कुठल्याही स्पाची किंवा महागड्या उपचारांची गरज नसते. आपली जाणीव, आपली जागरूकता आणि योग्य तिथे तज्ज्ञांची मदत, एवढं केलं ना की आपलं स्वतःचं शरीर, मन आणि एकूणच स्वास्थ्य हे आपण तर मिळवतोच, पण आपल्या कुटुंबाला सुद्धा आपण त्यासाठी खूप मोठी मदत करतो. भेटूया लवकरच पुढच्या भागात. धन्यवाद.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्युल्ड बँक.
2: आत्ताच आपण ऐकलीत स्त्री आरोग्याची 52. तज्ज्ञ सहभाग होता डॉक्टर वैजयंती पटवर्धन यांचा. मैत्रिणींनो, कार्यक्रमात आता ऐकूया एक सुंदर अशी कथा, दीक्षा. लेखन आणि वाचन केलंय श्वेता कुलकर्णी यांनी.
3: रेवती आंघोळीला गेली तेव्हा नीनाचा फोन आला. रेवतीच्या बहिणीची म्हणजे इरावतीची धाकटी मुलगी नीना. फोन शौनकने घेतला. बोल ना नीना, शौनक म्हणाला. कशी आहे रेवती मावशी? मी परवा आले बघवत नव्हतं रे तेव्हा तिच्याकडे, अगदीच कोसळलेली होती, नीना म्हणाली. आभिरामलाही तेव्हाच यायचं होतं पण मिनीला बरं नव्हतं रे. आता कशी आहे मिनी? ठीक आहे, आता बरी आहे. आम्ही आज येतो हं, नीना म्हणाली. किती वाजेपर्यंत येशील? 11 पर्यंत येतो, लवकरच निघतो म्हणजे, नीनानं म्हटलं. रेवती मावशी आता ठीक आहे का? सावरली ना? तसे बाबा आजारीच होते ग, कंटाळले होते, कल्पना होतीच, त्यामुळे आता आई बरी आहे असंच म्हणायचं, शौनक म्हणाला. तू ये आता, लवकर निघायचं आहे म्हणतीयेस ना. कोण कोण येत आहे तुम्ही? आम्ही चौघं, नीना म्हणाली. तिथे येऊन जायचं म्हणजे पूर्ण दिवस लागणार, त्यामुळे मिनी तनयला घरी एकटं ठेवणं अशक्यच. शौनकने फोन ठेवला आणि त्याच्या बायकोला पल्लवीला त्यानं नीना येत असल्याचं सांगितलं. रेवती आंघोळ करून आली तेव्हा पल्लवीनं नीनाचा निरोप दिला. रेवती आरशासमोर उभं राहून केस विंचरत होती, नीना येणार. इरावती कालच गेली, तिला राहा म्हणत होते रात्री पण राहिली नाही, सकाळी येते म्हणाली. बरं आहे, अवंती तरी इथे थांबली आहे, पल्लवीनं म्हटलं. भिडे काकूंनी पोळ्या पाठवल्यात

आणि राजश्री वहिनींनी भाजी. हे असं किती दिवस पाठवणार? आज 4 दिवस झाले. रेवतीच्या आवाजात अजिबातच त्राण नव्हतं. कुणास ठाऊ, पल्लवी तर तिची सून, लहान, तिला तर काय समजणार माणूस गेल्यावर काय रीतीभाती असतात ते. अवंती काय करते आहे? आजचा पेपर वाचतायत मावशी. बरं, रेवतीनं एकाएकी बोलता बोलता टिकली घेतली आणि कपाळाला टिकली चिटकवणार तितक्यात तिच्या लक्षात आलं, भास्कर नाही, टिकली, लाल कुंकू कसं लावायचं. तिची मनस्थिती पल्लवीच्या लक्षात आली. आईंना आता टिकली लावायला संकोच वाटतो आहे, योग्य वाटत नाही, पण त्यांनी लाल कुंकू लावायला काय हरकत आहे? लग्न व्हायच्या आधीपासून आपण स्त्रिया लाल कुंकू लावतो, मग नंतर का नाही? की आपले लग्न व्हायच्या आधी आपला नवरा इथे या जगात कुठेतरी असतो म्हणून. लावा नाही, कशाला थांबलात? पल्लवीनं रेवतीला म्हटलं. पल्लवी अगं, रेवती अडखळली. हे नाही तात्या, त्यामुळे मनाला पटत नाही आहे ग, हे त्रास होतोय. बाबा गेलेत हेही मनाला पटत नाही आहे की नाही? पल्लवी रेवतीजवळ येत म्हणाली. ते अजून इथं कुठंतरी असतील आई, त्यांना तुमचा असा कोरा चेहरा बघून काय वाटेल? किती दुःख होईल त्यांच्या आत्म्याला. रेवती तिच्याकडं पाहू लागली. आत्ताच तर आपल्याला वाटलं या पोरीला रीतभात कळत नसणार, पण किती समजूतदारपणे वागते आहे. भास्करना नेहमी काळजी वाटायची, त्यांच्यानंतर माझं काय होईल, शौनक माझ्याशी कसा वागेल वगैरे. पण पल्लवी किती चांगली मुलगी आहे याचा प्रत्यय वारंवार येतो. तरीही भास्करना मनात चिंता होतीच. शौनक खोलीत येऊन डोकावत म्हणाला, अवंती मावशी बोलावते आहे, तू खाऊन घे नीना येईपर्यंत, उपाशी राहू नकोस, किती वेळ थांबणार तशीच. पल्लवी, आईला सांजं आणून दे बरं. खाईन रे मी, रेवती म्हणाली. मला गोळ्या तर घ्यायच्याच आहेत. पल्लवी, आधी आण बघू सांजा. शौनक आत येऊन पलंगावर बसला. रेवतीला अगदी प्रकर्षानं जाणवलं, शौनक किती आपल्यासारखा दिसतो. तितक्यात तिथे अवंती आली. अगं मी बोलावत होते ना तुला, म्हटलं काय झालं, किती उशीर झाला. अवंती मावशी, मला फोन आला गं मध्येच, म्हणून मग आईला तुझा निरोप सांगायला उशीर झाला, शौनकनंच म्हटलं. आणि हो, नीना येणार आहे, काय करायचं, पुन्हा ती आल्यावर काही विषय काढणार नाही ना घराचा. तुम्ही कशाला काळजी करता, अवंती झटकन म्हणाली. तिनं विषय काढला तर बघूया ना. शौनकने अवंतीच्या ह्या बोलण्यावर मान उडवून झटका दिला. बघा, तुमचं तुम्ही काय करायचं ते करा या अर्थानं, पण त्यालाही हिस्सा हवाच होता की, तो थोडीच आपल्या वाट्याचा म्हणजे रेवतीचा हिस्सा सोडणार होता. रेवती तर शौनकची आईच, त्यामुळे शौनकला काय म्हणायचं आहे हे तिच्या लक्षात आलं. क्षणभर तिला वाईट वाटलं. शौनकचे बोलणे वागणे आज तरी थोडे वेगळे असायला हवे होते. त्याचे वडील गेलेत, अशावेळी नीना त्याला भेटायला येते, मग त्यानं थोडं तरी नरमाईनं वागावं. यावेळीही त्याने अण्णांच्या घराकडे लक्ष दिलंय. अण्णा म्हणजे रेवती, अवंती आणि इरावतीचे वडील, या तिघीच बहिणी. अण्णा गेल्यावर ते घर भाड्याने दिलं. तो 4 खोल्यांचा बैठा बंगला, त्यामुळे किंमत येणार हे तर उघडच होतं. इरावतीला नीना आणि निखिल ही मुलं. निखिल परदेशी होता, तर नीना इथेच याच शहरात राहणारी. अवंतीची सई आणि जुई या जुळ्यालेकींची जोडी, तर रेवतीचे शौनक आणि कौशिक. अण्णांच्या घराचा तिढा अजूनही 5 वर्षानंतरही सुटला नव्हता. तो बंगला विकायचा की आपण इमारत बांधून फ्लॅट्स विकायचे की तो बिल्डरलाच द्यायचा, यात प्रत्येकाचं वेगळं मत. शौनकला तो स्वतःलाच रिडेव्हलप करायचा होता, पण स्वतःला जास्त पैसे घेऊन. हीच बाब इतरांना पटत नव्हती, निदान घरातील व्यक्तीने तरी असा व्यवहार करू नये ना. रेवतीला इतरांचं मतही पटत होतं आणि शौनकचंही. शौनक मेहनत करणार आणि ती मात्र फुकट, हेही अन्यायकारकच होतं नाही का? नीनाचा तर विरोधच होता. तिचं मत घर बिल्डरलाच विकून टाकू किंवा डेव्हलप करायला देऊ. आता भास्कर गेल्यानंतर या गोष्टी उसळून वर येऊ नयेत ही रेवतीची इच्छा होती. अवंती मात्र दुसऱ्या गावी राहणारी होती, म्हणून ती रेवतीकडे दिवस कार्य होईपर्यंत मुक्कामी होती. पल्लवी सांजा घेऊन आली रेवतीसाठी. शौनक उठून निघून गेला. तू शौनकचं फारसं मनार घेऊ नकोस हं, रेवती अवंतीला म्हणाली. काळानुरूप तिघी बहिणींमधील नातं जरा विसविशेतच झालेलं. आपल्या नवऱ्या मुलांमध्ये मने गुंतलेली अवंती नाईलाजाने का होईना भास्कर गेले म्हणून इथे येऊन राहिली आहे. नाही म्हटलं तरी तिचा थोडाफार आधार वाटतोच. शौनक कौशिक असले तरी बाईचा आधार अशावेळी वेगळाच. लहानपणी एकत्र वाढलो खेळलो आहोत आपण अवंती.

असता इरावतीने आपल्याला सांभाळले आहे? अवंती म्हणाली तिला. सारखा सारखा तोच विषय नकोस ग. अण्णांचा किती जीव गुंतला होता घरात. घर म्हणजे त्यांचा जीव की प्राण. आई गेल्यावरही हट्टानं एकटे राहिले तिथं. पण आपल्या कोणाकडेही ते आले नाहीत राहायला. अजून काही वर्ष तरी ते तसेच असू दे. भाडं पण मिळतंच आहे की, आणि किंमतही वाढेल काही वर्षांनी. आत्ता विकलं तर पैसे कापरासारखे उडून जातील. अवंतीच्या म्हणण्यात तथ्य होतं, तरी ती कोणाला पटण्यासारखी नव्हती. कारण कधी एकदा हातात पैसा येतो असं सर्वांना होतंच. रेवती आता काहीच बोलली नाही. भास्कर होते तेव्हा ती स्वतःही तावातावाने वाद घालायची. पैसे मिळाले तर निदान आपल्याला मनासारखं तरी जगता येईल. थोडा तरी पैसा खुळखुळेल की हातात असं वाटायचं. खरं तर आर्थिक परिस्थिती बरी होती तरीही मुबलक पैसा असावा असं वाटायचं. पण अवंती दूरचा विचार करणारी. रेवतीनं अवंतीच्या गप्पा ऐकत सांजा खाल्ला. गप्पा कसल्या? गप्पा म्हणजे दोघींनी एकमेकींशी बोलणं, एकमेकींचं ऐकणं. इथं आत्ता फक्त अवंती बोलत होती आणि रेवती ऐकत होती. ऐकण्याशिवाय दुसरं काही करावंसंच वाटत नव्हतं. सारखी भास्करची आठवण येत होती. आत्ता पुढचे आयुष्य भास्करशिवाय जगायचे म्हणजे शिक्षाच वाटत होती. आपल्याला तरी मुले आहेत, अण्णा एकटेच कसे जगले असतील. तरीही मी इराताईला सांगत होते तू थांब रात्री म्हणून. अगं पण तिला घरीही लक्ष देणं भाग आहे. निखिल इथे असता तर गोष्ट वेगळी होती. बघ ना, मुले परदेशी निघून जातात आणि आई वडिलांना असं जगावं लागतं, अवंती म्हणाली. ज्याचं त्याचं प्राक्तन, रेवती म्हटली. पल्लवी तिथे आली. आई मी कुकर लावते वरण भाताचा. पल्लवी तिथे रेंगाळते हे पाहून रेवती बुचकळत पडली. काही झालंय का गं पल्लवी? हे बाहेर गेले आत्ता, म्हणजे जायचं म्हणताहेत. कशाला? रेवती ओरडलीच. बाहेर गेला काय, बोलाव त्याला. वडील गेल्यावर असं फिरायचं असतं का? नीना येते आहे म्हणून जातायत ते. मूर्ख आहे तो. अवंती जा बोलाव गं त्याला. अवंती चटकन उठली आणि घराबाहेर आली. शौनक गाडीच पुसत होता. बाहेर जायचे कपडे त्याने घातले होतेच. शौनक थांब, कुठे जाऊ नकोस. अवंतीनं त्याला रोखलं. शौनकने तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यात आईच्या रूपाची झाक दिसतच होती. कदाचित त्यामुळे तो आपसुकच शांत झाला. अशा वेळी बाहेर जायचं नसतं रे राजा. अगदीच गरजेचं असेल तरच, अवंती हळुवारपणे म्हणाली. तो रागावलाय आणि अशा वेळी त्याच्या कलानंच घ्यायला हवं, या समजुतीने ती म्हणाली. तूच सांग बरं मावशी, काय करू मी. थांब, आणि नीना काय कोणी परकी आहे का रे? तुझी मावस बहीण आहे. लहानपणी एकत्र खेळलात भांडलात, आता फक्त भांडणच उरलंय का रे त्यातलं. अवंती त्याच्याजवळ येत त्याच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. मला ठाऊक आहे आयुष्यात पैसा महत्त्वाचा आहे, पण पैसाच म्हणजे आयुष्य नव्हे. मावशी, तू हे बोलते आहेस? होय रे, माझ्याही आयुष्यात संकटं आलीच की. तुम्ही लहान होता, पैसा नव्हता, पण आम्ही तगलो. आज बघ बरं, सगळं आहे. तेव्हा मी भांडून अण्णांकडून पैसा घेतला असता तर. अवंतीचं बोलणं अगदी खरं होतं. कौशिकही बाहेर आलाच तेवढ्यात आणि तिथंच पायरीवर बसला तो. पण तेव्हा अण्णा होते आणि आता अण्णा नाहीत, शौनक म्हणाला. मग कौशिककडे पाहून तो म्हणाला, बरोबर आहे ना रे कौशिक? बरोबर आहे, कौशिक म्हणाला. आजच्या दिवस शांत राहा बघू. नीना येते ना तुम्हाला भेटायला, भास्करराव गेलेत म्हणून. मग तुम्हीही त्याच जेवाळ्याने भेटा, बोला. कौशिक, तू पण आवरून घे बरं जरा, आत्ता येईल ती. शौनक, तू पण आत जा, पल्लवीला काय मदत लागेल ती कर बघू. दोघेही आतमध्ये गेले. अवंती तिथेच पायरीवर बसली. हल्ली कुणाकडंही राहावंसं वाटत नाही. कोणाच्याही मनात आपुलकी प्रेम नाही. कुणी आपल्याकडे राहायला आले की खाणारं तोंड वाढलं म्हणून घरातल्यांची तोंडं वाकडी होतात. प्रायव्हसी हरवली म्हणून हल्ली सख्ख्या भावंडांनाही एकमेकांबरोबर चार दिवस राहावंसं वाटत नाही. फार तर एकत्र सहलीला जाणं अगदी सोपं. तिथं काय करायचं, काय बोलायचं, हे अडथळे नसतात. माणशी खर्च वाटून घेतला की झालं. आपल्या मुली लहान होत्या. अविनाशची कंपनी बंद पडली. तसा तो कामात हुशार, पण पुन्हा हवी तशी नोकरी मिळायला वेळ लागतोच की नाही. हा खड्डा बुजवायला 2-3 वर्ष लागली. 6-7 महिने लागले नवी नोकरी मिळवायला. मुलींचा खर्च, सासूबाई आजारी होत्या. पण अविनाशने हिमतीनं परिस्थिती सुधारली. कोणाची आर्थिक मदत न घेता 2 मुली बास म्हणत त्यांनी उत्तम शिक्षण देतो आहोत आपण त्यांना. स्वतःचं घर गाडी सगळं केलं. हल्लीच्या मुलांना नातेवाईकांविषयी काही आस्था नाही.

अण्णा, तुमचं घर हवंय हो सगळ्यांना, त्यामुळे मिळालेले पैसेही. पण ते घर घेताना तुम्ही किती राबलात, तुमच्या रक्ताच्या थेंबाथेंबातून साकार झालं हे घर. निदान अजून काही वर्षे तरी डोळ्यासमोर असावं असं वाटतं. रेवती इराताई ओरडतात, तू कुठे येतेस घर बघायला? खरंच जमत नाही हो, यावेसे वाटते, पण राहणार कुठे? या दोघींना राग येईल आम्ही हॉटेल

राग येईल आम्ही हॉटेलमध्ये राहिलो तर, आणि घरात त्यांना आपली अडचण होणार. अवंती, रेवतीची हाक आली तशी अवंती डोळ्यातील अश्रू टिपून आत गेली. पल्लवी स्वयंपाकघरात डाळ घोटत होती. सोनू कधी येणार शाळेतून? अजून एक नाही वाजला, 12:30 वाजता सुटते शाळा, पल्लवीच्या लक्षात आलं. अवंतीचं मन थाऱ्यावर नाही. मावशी, जुने बंध द्या सोडून आता. पूर्वीसारखं सगळं होईल ही आशा आशाच राहणार आहे, कशाला त्रास करून घेता? अवंती चमकली. पल्लवी हे बोलते आहे, आपल्यापेक्षा कितीतरी लहान आहे ती, तरीही कदाचित म्हणूनच बोलते आहे. तरुण पिढी ही अधिक वास्तववादी आहे ना. खरंच सोडून द्यावे का हे बंध? खरंय ग, ती म्हणाली. सई जुई आणि त्यांचे बाबा, बास एवढाच विचार करा आता. तू म्हणतेस हे? रेवती त्या दोघी बोलत असताना तिथं आली. तिला पाहून पल्लवी न राहून म्हणाली, आई तुम्ही कशाला आलात बरं इथे? तुम्ही बसा बघू एका जागी. अगं मी काय आजारी आहे का? रेवती रागेजत म्हणाली. एका ठिकाणी असं बसून राहिलं की त्रास होतो. तितक्यात गाडी आल्याचा आवाज आला. नीना आली वाटतं. अवंती रेवती दोघीही बाहेर आल्या. नीना रेवतीजवळ येऊन बसली, पाठोपाठ तिची मुले आणि नवरा. कशी आहेस मावशी? नीनानं हळुवारपणे विचारलं. तिच्या चेहऱ्यावर तेच पूर्वीचे भाव आपुलकी पाहून रेवतीला भरवून आलं. लहानगी नीना तिच्या मागं मागं फिरायची ते आठवलं. मी काय गं, ठीक आहे, असं तरी कसं म्हणू? रेवती म्हणाली. हे गेले, आता उरलेले दिवस घालवायचे. मावशी तू अशी नाही आहेस ना, असं नको बोलूस. किती मैत्रिणी आहे तुला, महिला मंडळ आहे, सगळं आहे. नीना रेवतीला म्हणाली, भास्कर काकांची उणीव तुला जाणवत राहणार, पण तू अशी उदास राहिलेली दुःखी असलेली त्यांना आवडेल का सांग बरं? नाही ना. शौनक पल्लवी बाहेरच्या खोलीत आले. नीना शौनककडे पाहून थोडंसं हसली. डोळ्यातील भावही आपुलकीचे होते. ते पाहून रेवती अवंती दोघी जरा सैलावल्या. शौनक बरा आहेस ना, सांभाळा रे स्वतःला, नीनाच्या नवऱ्याने अभिरामने शौनकला म्हटले. काकांचे वय झाले होते पण तब्येत तर चांगली होती ना. किती वय होते त्यांचे? 74. मग तसं काही नाही, हल्ली हे वय म्हणजे काही फार नाही, पण काकांची तब्येत चांगली होती ना रे. अभिरामने संवाद सुरू राहावा, आपण काही ना काही बोललं पाहिजे म्हणून म्हटलं खरं, पण भास्कर आजारी होता हे त्याला माहीत नव्हतं हे उघड झालं. तो इंग्लंडला होता ना, त्यामुळे त्याला माहीत नाही, नीना चटकन म्हणाली. त्याची कामेच सुरू होती आल्यावर पण. नीना त्याला सावरून घेत आहे की काय असं अवंतीला वाटलं. पण अभिराम खरोखरच 15 दिवसापूर्वीच इंग्लंडहून आला आहे हे तिला माहिती होते, त्यामुळे अवंती तत्परतेनं म्हणाली, होय ठाऊक आहे मला. कसा झाला ग तिथला दौरा? ते जाऊ दे, मी सांगेन नंतर. भास्कर काकांना हार्ट अटॅक आला असं मी त्याला म्हटलं, पण आधीच त्यांची तब्येत नाजूक आहे हे मात्र त्याला माहीत नव्हतं ग, नीना बोलली. त्याची स्वतःचीच किती गडबड चालू होती काय सांगू. त्यात काय गडबड, हे तर नेहमीचंच झालं आहे ना, कौशिक म्हणाला. आता खूप जण जातात परदेशी. ते आहे, नीना म्हणाली, पण अभी पहिल्यांदाच गेला होता ना. रेवतीला अस्वस्थ वाटू लागलं. भास्कर गेलेत म्हणून भेटायला आलेत, पण चर्चा मात्र निराळ्यात सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत आपण काय बोलायचं हेच तिला कळेना. शौनकने पल्लवीकडे सहेतुक बघितलं. बघ, मी म्हटलं होतं ना अशा अर्थाने, पण आता काही इलाज नव्हता. नीनाने आपल्या मुलांना बाहेर खेळायला पाठवलं. अवंतीने विचारलं, इराताई कधी येणार आहे? येईलच आत्ता, म्हणून तर मुलांना आणलं, नीना म्हणाली. नाहीतर तिच्याकडे मुलांना सोडून आले असते की? काही म्हणा, पण भास्कर काका अजून आहेत असंच वाटतं. त्यांचं अस्तित्व अजून जाणवतं. आत्ता बाहेरून येतील का काय असं वाटतं. त्यांना खूप त्रास झाला का ग? आजारीच होते ना, जेवणखाण सोडलं होतं त्यांनी शेवटी शेवटी, अवंतीनं म्हणलं. मला पण ऐकून वाईटच वाटलं ग, त्यांना किती हौस होती इतरांना खाऊपिऊ घालायची. रेवती त्रयस्थपणे आपल्या नवऱ्याविषयी चर्चा ऐकत होती. ते गेल्यापासून असंच चाललं होतं, काही ना काही कारणाने प्रत्येक बाबतीत भास्करांची आठवण येई. रेवती मावशी तू अशी शांत गप्प बघवत नाही ग, नीना म्हणाली. तिच्या बोलण्यातून खरोखरच कळकळ जाणवत होती. अवंती रेवतीचा हात पकडत म्हणाली, रेवा अगं बोल जरा, जाणारा माणूस तर गेला. रेवती कसनुसं हसली. काही नाही, मी आता आईला फिरवून आणणार आहे, आता मी तिचे काहीच ऐकणार नाही मुळी, शौनक म्हणाला. एखाद्या

लांबच्या सहलीला तिला नेणार आहे. इरावती आलीच, चेहऱ्यावर थकवा. पल्लवीने तिला पाणी आणून दिले. इरावतीनं तिच्याकडे कौतुकानं बघितलं. रेवा, तुला सून अगदी छान मिळाली बघ. आता दुसरीही सून चांगली मिळेल आणि आता कौशिकचंही बघ, सगळं छान होईल. भास्कररावांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेच. अगं, कौशिकचं नोकरी बघणं चाललं आहे मावशी, शौनक म्हणाला. चांगली नोकरी हवी ना? होईल रे. बरं, अभिराम आता इथे काय नोकरीचं बघणार का पुन्हा? शौनकने अभिरामला विचारलं. नाही, खरं तर हे पण सांगायचं होतंच, अभिराम आपली बैठक बदलत म्हणाला. मी तिथेच कंटिन्यू केली आहे नोकरी. नीना आणि मुले देखील माझ्याबरोबर आत्ताच येणार आहेत. हे ऐकताच सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. नीना तिथं जाणार आहे? मग इथलं सर्व सोडूनच की? बाहेर मुले खेळत होती. त्यांचा आवाज अधूनमधून येतच होता. नीना, तू जाणार तिकडे? रेवतीनं तिला विचारलं. हो. मग बोलली नाहीस तू? अवंतीनं तिच्याकडे बघत विचारलं. सांगणारच होते ग, आणि सांगायलाच आले आहे ना, पण काकांना बरं नव्हतं, ते गेले. अशा परिस्थितीत कसं सांगावं तेच कळेना बघ मला, नीना म्हणाली. मग तू इथलं घर, नोकरी सगळं गुंडाळून जाणार? कौशिकनं विचारलं. त्याचं काय? घराचं काय, सध्या घर बंद करून जाणार, इरावती म्हणाली. आणि नोकरी सोडलीच आहे तिनं आता. आता तिथे जायचं म्हणजे दुसरं काय करणार? घराचंही पुढे मागे बघायचं. शौनक, कौशिक दोघेही सावध सतर्क झाले. नीनाचे मत आता विचारावेच. पुन्हा तिच्यामुळे अण्णांच्या घराचे काम लांबणीवर पडायला नको. निखिलही इथे नाही. आता तिला काय कमी? आपल्यालाच पैशाची चणचण आहे. हातातोंडाशी गाठ पडते इतकाच पगार. बाबांची पेन्शनही आता कमीच मिळणार, शौनक चटकन म्हणाला. अण्णांच्या घराचं काय करायचं? अरे, नीना घुटमळत म्हणाली. माझे मत तर बिल्डरला देऊ असंच होतं. पण समजा तूच डेव्हलप करणार असशील तर बिल्डरकडून जेवढा हिस्सा मला मिळेल तेवढा तू दे, शौनक विचारत पडला. तेवढाच हिस्सा आम्हाला प्रत्येकाला दे म्हणजे झालं, अवंती मध्येच बोलली. तीन हिस्से पडतील आम्हा तिघींचे, त्यातून तुमच्या मुलांचे हिस्से, म्हणजे माझ्या पैशातून सई जुईचे, रेवतीच्या पैशातून शौनक कौशिकचे. असं नीना, तू इरावतीच्या हिश्यातून घे. हे बरं बोललीस तू, शौनक म्हणाला. मी बघतो. अवंती तयार झाली हेच खूप होते. नाहीतर अण्णा नाहीत, त्यांच्या रूपानं घर तरी असावं. ती नकोच म्हणत होती, आता हो म्हणतीये, त्यामुळे शौनक थोडा निश्चिंत झाला. तू हो म्हणते आहेस ना अवंती मावशी, मग बघूया आपण. अण्णा काय, त्यांचेच रक्त तुमच्या आमच्या नसातून वाहते आहे. अण्णा नाही मुक्ती मिळेल मग. रेवतीच काय, अवंतीही शौनकचे बोलणे ऐकून दसकली. अण्णांना मुक्ती? म्हणजे अण्णांचा जीव घरात अडकला होता की काय? आस आणि इतके दिवस? छे, शौनक काहीही बोलतो. अण्णा किती प्रामाणिक, सरळ मार्गी होते. त्यांचा जीव असा मुळीच घुटमळणार नाही. ते असे भौतिक गोष्टीत अडकणारे नव्हतेच. मुलांनी पैशासाठी नको असं वागायला. नीनाला काय, इरावतीची फूस होतीच, जास्त मिळालं तर बरंच आहे म्हणून. तेच तर, मुक्ती म्हणजे चांगलं आहे नाही का? दिवस कार्य आपण त्याच्यासाठीच करतो, कौशिक म्हणाला. मी काय म्हणतो शौनक, आपण या घराचंही ठरवून टाकू. काय? शौनकचे डोळे विस्फारले, आवाजही फाटलाच. ह्या घराचंही असंच करू, अण्णांच्या घरासारखं. फक्त मी हे डेव्हलप करतो, तू अण्णांचं डेव्हलप कर, तो पैसा माझा. आता अण्णांच्या घराच्या कामात तुला फायदा होणार. ठीक आहे, तू तिथं मेहनत करणार, मी इथं मेहनत करतो, या घरात मला फायदा होऊ दे. माझ्याही नोकरीचं अजून काही चांगलं होत नाही आहे, निदान हे तरी होईल. शौनक कौशिककडे पाहतच राहिला. कौशिकच्या शब्दात किंचित जरबच होती. अरे, आपण हे नंतरही बोललो असतो ना, शौनक म्हणाला. नंतर कशाला, आत्ताच बोलू. म्हणजे आपल्या बाबांनाही मुक्ती मिळेल नाही का? आणि अवंती मावशी आहेच इथे, राहतीये, त्यामुळे तिच्यासमोरच बोलावं लागलं असतं. मग इरावती मावशीसमोर बोललं तर काय बिघडलं? तिच्याकडून नीनाला कळलंच असतं, कौशिक म्हणाला. त्यानं ठरवलं होतं, जे होईल ते होईल. सरळ माणसाशी सरळ वागायचं, वाकड्याशी वाकडं वागायचं, असा त्याचा स्वभावच होता. रेवतीचा मेंदू मात्र हे ऐकून सुन्न झाला. तिला काहीच उमगत नव्हतं, मन आक्रंदत होतं. भास्करचा चेहरा समोर दिसत होता, फिकटलेला, पांढुरका. शौनकशी बोलताना त्याला ही कल्पना सुचवताना कौशिकही तिथे आसपास असतो हे ते विसरले. आपलीच दीक्षा आपल्यावर उलटेल. आपण काय दीक्षा देतोय, काय शिकवतोय, याचे काय

0: परिणाम होतील हेही त्यांना कळू नये? अण्णा, अण्णा मला माफ करा. अन् नकळतच रेवतीने हंबरडा फोडला आणि ती निश्चित झाली. आई, शौनक रेवतीच्या दिशेने झेपावला. ठीक आहे रेती, थकली आहे, अवंतीनं रेवतीला सावरलं. बघ, तुझ्यामुळे आईला त्रास झाला, शौनक कौशिकला म्हणाला. तसं नाही रे, आई अण्णा म्हणून ओरडली, कौशिक थंडपणे म्हणाला. मी डॉक्टरांना फोन करतो, आईला तपासून औषध देतील ते. त्यानं डॉक्टरांना फोनही केला. इरावती अवंती एकमेकींकडे बधीरपणे बघत होत्या, तर अभिरामला काय करावं काय बोलावं सुचतच नव्हतं. तो उठून एरझाऱ्या घालू लागला. पल्लवीनं आत जाऊन शाल आणली आणि रेवतीच्या अंगावर शाल घालत तिनं रेवतीचं डोकं उशीवर ठेवलं. पल्लवी, रेवती कशीबशी म्हणाली. काय आई, पाणी आणू का? रेवतीनं मान हलवली. नीनानं चटकन पाणी आणलं आणि रेवतीला पाणी पाजलं. कौशिक रेवतीच्या मस्तकावरून हात फिरवू लागला. आई, तू नको त्रास करून घेऊस, तू आम्हाला हवीच आहेस खूप खूप वर्षे. तू आणि मी छान प्रवास करू. बेटा, रेवतीला पुढे काही बोलवेना, मात्र तिच्या मनात आलंच. भास्कर, तुम्हाला माझी काळजी होती ना? मग अण्णांच्या घरामुळे आपल्याला फायदा कसा मिळेल बघण्याच्याऐवजी मुलांना थोडीफार चांगली शिकवण दिली असती तर आयुष्य जगताना शेवटी आपल्या मागं काय होणार? आपल्या मागं हे होणारच. आता हजारो वर्षापूर्वीचंच काय, 100-200 वर्षापूर्वीची घरं आता नाहीत, मग आपलं काय शिल्लक राहणार? रेवती हळूहळू उठून बसली. करा काय तुम्हाला हवे करायचं ते, तुम्ही ठरवाल ते मला मान्य आहे. एवढे म्हणून ती त्या प्रश्नातून तरी मुक्त झाली. धन्यवाद.
1: अतिशय सुंदर अशी ही कथा आत्तापण ऐकलीत दीक्षा. याचं लेखन आणि वाचन केलं होतं श्वेता कुलकर्णी यांनी. कार्यक्रमामध्ये ऐकूया एक सुंदर असं गाणं आणि पुढे जाऊया.

आता ऐकूया संस्कृतीचा पाऊलखुणा. यामध्ये आज प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन याविषयी प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या अभ्यासक मनीषा पुराणिक यांची नीलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत आता ऐकूया. आज ऐकूया ह्याचा उत्तरार्ध.

0: श्रोते हो नमस्कार. संस्कृतीच्या पाऊलखुणा या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि नीलिमा पटवर्धनचा नमस्कार. श्रोते हो, मागच्या भागामध्ये आपण प्राचीन भारतीय शेती याविषयी बरीच माहिती करून घेतली. हाच विषय आजच्याही भागात पुढे सुरू ठेवणार आहोत आणि त्यासाठी स्टुडिओमध्ये पुन्हा निमंत्रित आहेत मनीषा पुराणिक. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: आपण मागच्या भागात शेतीविषयी बियाणांविषयी खूप माहिती करून घेतली, पण याशिवाय आपल्याकडे सांगण्याजोगी बरीच माहिती आहे. आजच्या भागात आता ती माहिती तुम्ही सांगायला सुरुवात करावी अशी विनंती करते तुम्हाला.
1: आपण मागच्या भागामध्ये बियाणांची सुद्धा काही माहिती बघितली की बियाणांची पेरणी करायच्या आधी त्याची कशी त्याच्यावरती उपाययोजना करावी,
0: म्हणजे ते बियाणं सिद्ध कसं करावं.
1: बरोबर. आता बियाणांची साठवण हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे. पूर्वीच्या काळी आत्तासारखी दुकानांमध्ये तयार बियाणं मिळत नव्हती, तर शेतीतनं जे काही उत्पादन होईल त्यातलाच काही भाग हा पुढच्या वर्षीच्या लागवडीसाठी जपून ठेवला जायचा. मग तो व्यवस्थित राहिला पाहिजे, त्याला किडामुंगी लागली नाही पाहिजे, आणि चांगल्या पद्धतीने हे बियाणांची साठवण करून ठेवणं हा महत्वाचा जो घटक होता तर तो त्या काळात त्यांनी त्यांच्या पद्धतीने केलेला आहे. मग त्यासाठी ते काय करत होते, तर बियाणं ही जी काय आहेत तर ती कुठे शेणखताचा वापर करून किंवा राखेचा वापर करून, म्हणजे आपल्याला असे दिसतात उल्लेख की मडक्यामध्ये राखेमध्ये बियाणं जर का घालून ठेवली तर ती तशीच्या तशी राहतात. आणि ही राख कुठली वापरावी, तर गाईच्या शेणाची राख वापरावी. त्या राखेमध्ये जर काही बियाणं घालून ठेवली तर ती पुढच्या काळापर्यंत तशीच्या तशीच राहू शकतात. आणि हे आपल्याला दिसतं की आत्ताच्याही काळामध्ये ही जी पारंपरिक पद्धतीने बियाणांचं प्रिझर्वेशन जे आहे ते आपल्याला माहिती आहे की बीज माता ज्यांना म्हणलं जातं, राहीबाई पोपरे की ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे, तर त्यांनीही अशाच पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणावरती बियांची साठवण करून ठेवलेली आहे. ती पद्धत त्यांनी वापरलेली आहे. आणि जे नामशेष होत चाललेली धान्य आहेत त्यांचीही बियाणं त्यांनी अशा पद्धतीने सांभाळून ठेवली आणि याच कार्याबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारही मिळालेला आहे.
0: बरोबर.
1: तर हे आपलं पारंपरिक ज्ञान कुठेतरी पुढे येणं हे महत्वाचं आहे.
0: खरं. आता बियाणांची साठवण आपण बघितली, प्रत्यक्ष शेतीविषयी बऱ्याच गोष्टी आपण बघितल्या. तुम्ही मागच्या भागात उल्लेख केल्याप्रमाणे नांगराविषयीही खूप लिखाण करून ठेवलेलं आहे आणि त्यांची मोजमाप याचं सुद्धा निश्चित ठरलेलं आहे, त्याविषयी थोडं बोलूया.
1: हो. नांगराचे उल्लेख आधी सांगितल्याप्रमाणे आपल्याला वेदकाळापासूनच दिसून येतात. पुढे आपल्याला असं दिसतं की कृषी पराशर ग्रंथामध्ये नांगरासाठीचे आवश्यक जे पार्ट्स आहेत, जे भाग आहेत, ते दिलेले आणि त्यांची मोजमापही दिलेली. त्याला त्यांनी हल सामग्री असं म्हणलंय किंवा हलाष्टक असं म्हणलंय. 8 महत्वाचे भाग नांगराचे हे इथं दिलेत म्हणून त्याला त्यांनी हलाष्टक असं म्हणलेलं.
0: हल म्हणजे नांगर.
1: आता हे जे नांगराचे भाग आहेत ते कुठले कुठले आहेत, तर युग म्हणजे जू, बैलांच्या पाठीवर केलं टाकलेलं असतं नांगर ओढण्यासाठी, त्याला युग म्हणलेलं आहे. अडच्चल म्हणून एक भाग येतो, तो म्हणजे योग पिन, तू अडकून ठेवण्यासाठी घट्ट सैल करण्यासाठीची एक पिन असते, युग किलक त्याला त्यांनी म्हणलेले. तर हे अडच्चल पण त्याला म्हणलेलं आहे कृषी पराशर ग्रंथामध्ये. त्यानंतर नांगराचा जो मुख्य दांडा असतो की जो बैलाच्या पाठीवरून फाळापर्यंत येतो त्याला त्यांनी इशा म्हणलेला आहे. नंतर निर्योल म्हणजे नांगराचा जो वरचा दांड आहे जो हातात धरला जातो, शेतकरी प्रत्यक्ष ते हातामध्ये धरतो, त्याला निर्योल म्हणले. नंतर फाल म्हणजे नांगराचा फाळ आहे, फाळाच्या इथला एक भाग आहे छोटासा, त्याला शौल म्हणलेला आहे. नंतर निर्योल, पाशिका, हलस्थाणू, पच्चनी, अबंध असे वेगवेगळे नावं आपल्याला ग्रंथामध्ये सापडतात आणि हे नांगराचे सगळे भाग आहेत. आता नुसतीच यांनी नावं नाही दिलेली तर त्याची मोजमाप सुद्धा दिलेली. हे खूप या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे की याच्यामध्ये आपल्याला दिसतं की व्यवस्थित त्यांनी डायमेन्शन त्याची मेन्शन केलेली, काय आकारामध्ये हे असावेत. आता इशा जी आहे म्हणजे नांगराचा मुख्य दांडा, हा 5 हात लांब. आता हात म्हणजे काय, तो कोपर ते मधल्या बोटाचं टोक हे जे अंतर आहे ते म्हणजे एक हात. असे 5 हात लांब ही इशा असावी. स्थाणू ज्याला फाळ जोडला

0: वाहतो हा स्थाणू 5 वितस्ती लांब असावा. वितस्ती म्हणजे वित
1: हे
0: आपल्याला माहिती, करंगळे आणि मधलं बोट हे जर का लांब केलं तर ते जे अंतर येतं ते हे साधारण 6 इंच 5 इंच असं येऊ शकतं. त्यानंतर निर्यल हा जो काय भाग आहे हा 1.5 हात लांब असावा. त्याच्यानंतर युग म्हणजे बैलांच्या कानापर्यंत येईल एवढं असावं. त्यानंतर निर्यल पाशिका जे आहे ते 12 अंगुळ लांब असावं. आता अंगुळ म्हणजे बोट, एका बोटाची जेवढी जाडी आहे तेवढं ते 12 अंगुळ एवढं लांब असावं. शौल ही 1 अरतनी लांब असावी. अरतनी म्हणजे काय तर कोपर ते करंगळीचं बोट,
1: कोपर ते करंगळीचं
0: बोट. आणि हात म्हणजे काय तर कोपर ते
1: मधलं बोट,
0: मधल्या बोटाचं म्हणजे कुठंतरी हा 1.25 इंचाचा फरक या मेजरमेंटमध्ये राहू शकतो अरतनीमध्ये. तर अरतनी म्हणजे कोपर ते करंगळीचं टोक एवढं जे अंतर आहे तेवढं शौल असावं. योत्र म्हणजे बैलाच्या मानेभोवतीचा पट्टा जो येतो, चांबड्याचा पट्टा असतो तो, जूला बांधलेला असतो तो, तो 4 हात लांब असावा. त्यानंतर रज्जू जो त्याला दोरी जी बांधली जाते नांगराला सगळी, ती 5 हात लांब असावी. असे त्यांनी हे उल्लेख सगळे दिलेले. मग आता ही जी मोजमाप आहे ती साधारण त्या शेतकऱ्याची मापं घेतली जायची, म्हणजे त्याचं बोट किंवा त्याचा हात, त्याचं वीत हे जे आहे त्या शेतकऱ्याचं घेतलं जायचं. कारण प्रत्येक शेतकऱ्याची उंची कमी जास्त असू शकते.
1: माझ्या मनात तोच आता विचार आला होता की हे असं त्याचं स्टँडर्डायझेशन कसं करणार, तर ते प्रत्येक शेतकऱ्याच्या दृष्टीने,
0: शेतकऱ्याच्या, कारण त्या शेतकऱ्याला ते वापरणं सोयीचं जावं याच्यासाठी.
1: बरोबर.
0: आणि युग जे आहे ते सुद्धा त्यांनी बैलांच्या मापाप्रमाणेच घ्यायला सांगितलेलं आहे, कारण ते बैलांसाठी वापरायचं आहे तर ते बैलांच्या मापाप्रमाणे ते घ्यायचं. त्याच्यामुळे हे जे यांचं स्टँडर्डायझेशन आहे हे वेगळ्या पद्धतीचं, सगळ्यांनीच एक समान पातळीचं वापरून, एकाच मापाचं वापरून चालणार नाही, कारण प्रत्येकाची उंची कमी जास्त असणार
1: आहे,
0: बैलांची उंची कमी जास्त असणार आहे. तर हे ज्याला आपण म्हणू की पर्सनलाइज यांनी केलेली थी, जो वापरणारा आहे, वापरकर्ता जो आहे त्याच्याच मापानुसार हे सगळं बनलं जात होतं.
1: म्हणजे तो हलधर आणि ते बैल या दोघांनाही जास्तीत जास्त सुविधा मिळावी असा सगळा त्याच्यामध्ये विचार केलेला दिसतो.
0: त्यानंतर आपल्याला एक पुढे 9व्या 10व्या शतकातला वृक्षायुर्वेद म्हणून ग्रंथ मिळतो. हा एक महत्वाचा ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये त्यांनी झाडांची वर्गीकरण केलेली वेगवेगळ्या पद्धतीने, तसंच लागवडीच्या किंवा पेरणीच्या निरनिळ्या पद्धती सांगितल्या, कोणत्या महिन्यात काय पेरावं, मिश्र पिकं घेताना कोणती 2 पिकं एकत्र घ्यावीत याचं त्यांनी सविस्तर वर्णन केलेलं आहे, की ज्याच्यामुळे तुमच्या पिकांचं उत्पन्न जे आहे ते जास्त तुम्हाला होऊ शकतं. मग खतांची मात्रा कशी आणि कधी द्यावी याचंही सविस्तर वर्णन आपल्याला या ग्रंथामध्ये मिळतं. काश्यपीय कृषी पद्धत हा जो काय ग्रंथ आहे, जो काश्यप ऋषींनी लिहिलेला 11व्या शतकातला, त्याच्यामध्ये आपल्याला काही भाज्यांचे उल्लेख मिळतात. आता हे ज्या भाज्या आहेत त्या कुठल्या कुठल्या आहेत त्या आपण जरा बघूयात. हरिद्रा म्हणजे हळद, सुरण हे सुरणच त्याला म्हणलेलं आहे, वार्ताक म्हणजे वांग, पटोलिका म्हणजे परवल, कुस्तंबुरू म्हणजे कोथिंबीर, आणि अजूनही काही भाज्या आपल्याला दिसतात त्या म्हणजे चाकवत आहे, माठ आहे, पालक आहे, वाटाणा आहे, काकडी आहे, भोपळा आहे, कोहळ आहे, अशा बऱ्याच भाज्यांचे उल्लेख या ग्रंथात आपल्याला मिळतात. मग यांचे उल्लेख कसे, तर त्यांची लागवड कशी करावी, त्यांची पेरणी कशी करावी, त्यांची कापणी कशी करावी, ही सगळी सविस्तर माहिती या ग्रंथांमध्ये मिळते.
1: म्हणजे ते अक्षरशः मॅन्युअल असल्यासारखं,
0: अगदी अशा पद्धतीने हे सगळं या ग्रंथांमध्ये आपल्याला मिळू शकतं.
1: आता आपल्या दृष्टीने महत्वाचा म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेचा एक कणा असं त्या काळच्या असं म्हणजे मसाल्याचे पदार्थ किंवा कापूस, तर त्यांच्या विषयीचे काय काय उल्लेख मिळतात किंवा यांची निर्यात मोठ्या प्रमाणावर त्याही काळात होत होती ना?
0: हो अगदी नक्कीच. आपल्याला असं दिसतं की सौराष्ट्र म्हणजे गुजरात प्रांतातला जो हा भाग येतो सौराष्ट्र, तर तिथं मोठ्या प्रमाणावर कापसाचं पीक तिथं घेतलं जात होतं, आणि अजूनही आपल्याला दिसतं की तिथं मोठ्या प्रमाणावरती कापसाची उत्पादन हे केलं जातं. तर हा कापूस तिथून निर्यातही होत होता. ही कॉटन इंडस्ट्री जी आहे जी अजूनही मोठ्या प्रमाणावर आहे ती प्राचीन काळी पण त्याच भागामध्ये होती. कापसाची लागवड केली जायची, कापूस घेतला जायचा, त्याच्यापासून कापड तयार केलं जायचं आणि या सगळ्याची निर्यात होत होती. म्हणजे मेसोपोटेमिया पर्यंत हे त्याची निर्यात होत होती याचे आपल्याला पुरावेही मिळालेले आहेत. त्याचबरोबर मसाल्याचे पदार्थ हे भारताची पूर्ण जगाला दिलेली आपण एक देणगी म्हणू शकतो.
1: खरं
0: की मसाल्याच्या पदार्थांचा वापर हा भारतात खूप प्राचीन काळापासून दिसतो आणि मोठ्या प्रमाणात त्याचं उत्पादनही घेतलं जात होतं. विशेषतः दक्षिण भारतामध्ये या मसाल्याच्या पदार्थांचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत होतं, ज्याच्यामध्ये मिरी आहे, दालचिनी आहे, लवंग आहे, वेलदोडा आहे, अशा पद्धतीचे मसाल्याचे पदार्थ हे या दक्षिण भारतामध्ये उत्पादन घेऊन त्याची निर्यात होत होती. आणि आता आपल्याला माहिती की हा एक मोठा जगप्रसिद्ध व्याप

0: फारच होता. आणि या मसाल्यांच्या पदार्थांच्या शोधातच युरोपियन दर्यावर्दी इथं आले आणि पुढे मग त्यांनी भारताचा शोध लावला असा इतिहास आपण पुढे नंतर शिकत जातो. तर हे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर आपल्याला कापूस आणि मसाल्याचे पदार्थही प्राचीन काळापासून भारतामध्ये होते हे लक्षात येतं.
1: मला वाटतं आपला जो सिल्करूट होता किंवा ज्याच्या वाळे रोमन साम्राज्याशी आपला व्यापार होत होता त्यामध्येही मसाल्याचे पदार्थ हे मुख्य होते ना.
0: हो अगदीच. म्हणजे सिल्करूटवरनं जे भारताच्या बाहेर निर्यात होत होते की जे रोमपर्यंत जाऊन पोचत होते पदार्थ त्याच्यामध्ये मसाल्याचे पदार्थ कापड नीळ या गोष्टी तर होत्याच. आणि त्याच्या बदल्यामध्ये आपल्याकडे भारतामध्ये रोमहून खूप मोठ्या प्रमाणावर सोनं येत होतं.
1: म्हणजे ते सोन्याचा भाव त्याला आपल्या मसाल्याच्या पदार्थांना होता.
0: खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा व्यापार त्या काळामध्ये चालत होता.
1: मग त्यांच्याविषयीही या ग्रंथामध्ये व्यवस्थित विवरण केलेलं आहे?
0: नाही, या ग्रंथांमध्ये त्याची माहिती मिळत नाही. दुर्दैवाने आपल्या ग्रंथांमध्ये याविषयीची माहिती सापडत नसल्यामुळे आपल्याला अवलंबून राहायला लागतं. हे परदेशीय लोकांची जी प्रवास वर्णन आहे त्याच्यावरून आपल्याला ही माहिती मिळते.
1: बर बर बर. आता शेती करायची तर शेतीबरोबरच तितकाच महत्वाचा पूरक व्यवसाय म्हणजे पशुपालन, की त्याशिवाय शेती अशक्यच. तर ह्या पशुपालनाविषयी माहिती आपण मागे जो जीवशास्त्राचा भाग घेतला त्याच्यामध्ये अगदी सविस्तर माहिती आपण घेतलेली आहे. मला वाटतं इथे ती पुनरुक्ती करायला नको. आपण शेतीच्या नंतर जे महत्वाचं त्याच्यासाठी पाणी पुरवठा शेतीसाठी ते सिंचन व्यवस्था ही पण भारताची खूप मोठी अगदी महत्वाची आणि एक विशेष अशी सिंचन व्यवस्था अगदी सिंधू काळापासून आपल्याला दिसून येते त्याविषयीचा विचार आता करूया. तर काय सांगता येईल सिंचन व्यवस्थेविषयी?
0: सिंचन हे शेतीसाठी खूप आवश्यक आहे. सिंचन म्हणजे काय? तर पाण्याची उपलब्धता करून देणं, मग ती शेतीसाठी असेल किंवा पिण्याचं पाणी असेल. आपल्याला माहिती आहे की पूर्वी नदीच्या जवळ मानवी वस्तीला सुरुवात झालेली आहे कारण तिथं पाण्याची उपलब्धता होती. मग पुढे जशी शेती वाढत गेली, मानवी जीवन वस्ती वाढत गेली, तसं मग ही लोक कुठं नदीपासून थोडे दूर जायला लागले. मग हे पाणी शेतीपर्यंत आणण्यासाठी त्यांनी नदीला कालवे काढलेत. वैदिक साहित्यातही आपल्याला या कालव्यांचे उल्लेख मिळतात, अमरकोशातही उल्लेख आहेत. राजतरंगिणी हा जो एक ऐतिहासिक ग्रंथ मानला जातो काश्मीरच्या इतिहासावरचा, त्याच्यामध्ये आपल्याला असा उल्लेख मिळतो की ललितादित्य राजाने वितस्ता नदीचं पुराचं पाणी इतर ठिकाणी शेतीसाठी वळवलं, तसेच लहान लहान बंधारे आणि इरिगेशनसाठी कालवे काढले. हा उल्लेख आपल्याला या ग्रंथामध्ये दिसून येतो. कौटिल्य अर्थशास्त्रातही शेतीसाठी नदीला कालवे काढणं, बांध घालायचे असे संदर्भ मिळतात. बृहत्संहिता या ग्रंथामध्ये तर विहिरीसाठी पाणी कसं शोधायचं हे सांगितलंय. त्या बृहत्संहिता या ग्रंथामध्ये दकारगल नावाचा एक संपूर्ण प्रकार आहे. गल म्हणजे दगड आणि दक म्हणजे पाणी. आता या दगडातनं पाणी कसं शोधायचं याचे संदर्भ, याचे उल्लेख आपल्याला या ग्रंथात मिळतात. मग जमिनीतनं पाणी कसं शोधायचं, ते बाहेर कसं काढायचं, विहीर किंवा तळ कसं बांधायचं हे सगळं सविस्तरपणे या प्रकरणात सांगितलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की अजूनही ग्रामीण भागात जेव्हा जमिनीतील पाण्याचा शोध घेतात, पानाडे असतात की जे शोध घेतात ते या पद्धतीचा वापर करतात. आणि सध्या काही अभ्यासक असे आहेत की जे याचा आधुनिक आणि शास्त्रीय पद्धतीने कसा वापर करता येईल या दकारगल प्रकरणाचा, विशेषतः बृहत्संहितेत सांगितलेल्या उपायांचा, याच्यावरती काम करतात. म्हणजे ही खूप महत्वाची गोष्ट आहे की अशा पद्धतीने आपल्या प्राचीन ग्रंथाचा अभ्यास हा व्हायला पाहिजे. काश्यपीय कृषी पद्धतीमध्ये नदीपासून कालवे, तलावापासून कालवे कसे काढावेत याचे उल्लेख आहेत. त्याच्यात त्यांनी अजून काही त्याचं डिटेलिंग केले की या कालव्यांची रुंदी 4-5 हात ते 10 हात पर्यंत असावी. विहीर किंवा पाण्याचं टाकं हे गोल, चौकोनी किंवा आयताकृती असावं. त्यात पायऱ्या असाव्यात. विहीर बांधताना ती कशी खोदावी, त्याचप्रमाणे विहिरीचा तळ पक्का करावा. आता तळ पक्का करताना तळाशी जमीन कशी आहे हे बघायला सांगितलंय त्यांनी. की तळाशी वाळू आहे का खडक आहे का, काही वेळेस माती लागते, ती माती कशी आहे ते बघून त्याचा खालचा तळ पक्का करा. मग हा तळ पक्का करण्यासाठी तळाशी भाजलेल्या विटांचे तुकडे आणि चुना वापरावा अशा सूचनाही या ग्रंथामध्ये दिलेल्या आहेत. आपल्याला दिसतं की याच ग्रंथामध्ये अजून पाणी काढण्यासाठी त्यांनी रहाटाचा वापर, ज्याला त्यांनी घटी यंत्र म्हणलेले, घटी यंत्र म्हणजे रहाट किंवा ज्याला पर्शियन व्हील असं म्हणलं जातं, त्याचा उपयोग आपल्याला या ग्रंथांमध्ये दिसून येतो. आता हे जे काय घटीयंत्र आहे ते त्यांनी दोन तीन प्रकार त्याच्यात सांगितलेत की ज्याच्यात वृषभवाह्य, नरवाह्य किंवा हस्ती असतं. हे नावावरून लक्षात येतं आपलं की जे बैलाच्या सहाय्याने रहाट चालवला जातो ते वृषभवाह्य आहे, माणसांनी जर का काढलं तर ते नरवाह्य आहे, आणि हत्तीचा उपयोग, हत्तीच्या सोंडेचा वापर केला तर ते हस्ती हस्त नावाने. तर अशा पद्धतीच्या या रहाट गाड्या

0: यांचा किंवा या उपकरणांचा वापर, यंत्रांचा वापर हा त्या काळातही केला जात होता पाणी काढण्यासाठी.
1: आता हे ग्रंथिक पुरावे झाले, म्हणजे ह्या ग्रंथांमध्ये प्रत्यक्ष त्याचं वर्णन आहे. असे काही पुरावे आपल्याला उत्खननांमध्ये सापडलेले आहेत का या सिंचनासंदर्भातले?
0: अगदी सापडलेले आहेत. सिंधू संस्कृतीपासूनच आपल्याला सिंचनाचे पुरावे सापडलेले आहेत. सिंधू संस्कृतीच्या काळातलं एक महत्वाचं ठिकाण म्हणजे इनामगाव, जे महाराष्ट्रामध्ये आहे, की जिथं मोठ्या प्रमाणावरती उत्खनन झालं, महाराष्ट्रातली मोठी साईट आहे, या उत्खननात आपल्याला कालव्याचे पुरावे मिळालेत.
1: बर,
0: आपल्याला माहितीये की लोथलला सुद्धा गोदीचे पुरावे मिळालेले आहेत, बंधारे बांधलेले आहेत. तर अशा पद्धतीचे हे पुरावे आपल्याला उत्खननामध्ये पण मिळतात. काही उत्खननांमध्ये विहिरी तसेच बंधाऱ्यांचे पण अवशेष मिळालेले आहेत. लोथलला तर आहे, स्तेरला सुद्धा सापडलेला आहे की जिथं विहिरी सापडलेल्या आहे उत्खननामध्ये. त्याच्यामुळे हे जे बांध आहेत किंवा विहिरी आहेत याचा उपयोग हा प्राचीन काळापासूनच होत होता हे आपल्या लक्षात येतं उत्खननामधूनच.
1: आता याच्याच बरोबर आपला महत्वाचा एक पुरावा म्हणजे शिलालेख. तर शिलालेखांमध्ये मला आठवते की काही तलाव बांधलेत किंवा असे उल्लेख आपण नक्की, तर त्याच्याविषयी काही सविस्तर सांगता येईल का?
0: आपण बघूया. शिलालेखांमध्ये आपल्याला या सिंचनाबद्दलचे खूप उल्लेख मिळतात. आपल्याला माहिती आहे की राजाचं मुख्य काम हे जनतेच्या हिताची कामं करणं आहे, आणि बऱ्याच शिलालेखांमध्ये हे तशी त्यांनी कामं केल्याचे उल्लेख दिसून येतात. एक महत्वाचा उल्लेख आपल्याला मिळतो तो म्हणजे जुनागडला गिरनार पर्वताच्या पायथ्याशी क्षत्रप राजा रुद्रदामन याचा शिलालेख आहे. या शिलालेखामध्ये आपल्याला तिथल्या सुदर्शन तलावाचा जवळजवळ 350 वर्षांचा इतिहास कळतो.
1: 350 वर्षांचा
0: त्या तलावाचा इतिहास कळतो. चंद्रगुप्त मौर्य, मौर्य सम्राट जो होता, इसवीसनपूर्व 4th शतकातला, याच्या पुष्यगुप्त या अधिकाऱ्याने हा तलाव बांधला. पुढे काय झालं की त्याची थोडीशी दुरुस्तीचं काम त्याचं निघालं, मग सम्राट अशोकाच्या काळामध्ये म्हणजे इसवीसनपूर्व 3rd शतकामध्ये तुषाष्फ याने त्याची दुरुस्ती केली, आणि नंतर इसवीसनाच्या 2nd शतकात म्हणजे सुमारे 350-400 वर्ष झालेली आहे, तिथल्या सुवर्णसिकता आणि पलाशिनी नदी या दोन नद्यांना खूप मोठ्या प्रमाणावरती पावसामुळे पूर आला, आणि त्यामुळे या सुदर्शन तलावाला खिंडार पडलं आणि त्यातलं सगळं पाणी वाहून गेलं आणि त्याचं दूरदर्शन झालं. असं उल्लेख या शिलालेखात आहे की सुदर्शन तलावाचं दूरदर्शन
1: झालं.
0: आता याची जी दुरुस्ती होती ती खर्चिक होती खरं तर खूप, पण तरीही प्रजेच्या हितासाठी रुद्रदामन या त्यांच्या क्षत्रप राजांनी स्वतःच्या खजिन्यातून याची दुरुस्ती केली, आणि हे सगळा उल्लेख हा त्या शिलालेखामध्ये त्यांनी लिहून ठेवलेला आहे. हे एक महत्वाचा उल्लेख आपल्याला शिलालेखामध्ये मिळतो की एक राजा आपल्या प्रजेसाठी काय काय करतो, की चंद्रगुप्त मौर्याने हा तलाव बांधला, पुढे अशोकाच्या काळात त्याची दुरुस्ती झाली, आणि त्यानंतर क्षत्रप राजा रुद्रदामन यांनी सुद्धा स्वतःच्या खजिन्यातून, की प्रजेवरती भार पडू नये, खर्च खूप आहे म्हणून स्वतःच्या खजिन्यातून याची दुरुस्ती केली. असाच एक उल्लेख आपल्याला मिळतो तर तो खारवेल राजा याचा. ओरिसामध्ये उदयगिरी खंडगिरी, भुवनेश्वरच्या जवळ उदयगिरी खंडगिरी या दोन टेकडे आहेत, आणि तिथं काही जैन केव्ज आहेत बऱ्याच प्रमाणावरती. तर तिथं या खारवेल राजाचा एक शिलालेख आहे हाथी गुंफा या गुहेमध्ये. तर त्याच्यात त्यांनी काय केलंय की तो राज्यावरती आल्यानंतर त्यांनी काय काय केलं प्रत्येक वर्षी हे त्यांनी लिहून ठेवलेले, त्याची प्रशस्तीच आहे थोडक्यात ती. पण त्यातला एक उल्लेख हा आपल्याला सिंचनाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. त्यांनी असं त्यात लिहून ठेवलंय की कलिंग नगरातील खिबीर ऋषी या तलावाची दुरुस्ती त्यांनी केलेली आहे, आणि नंदराजाने 103 वर्षांपूर्वी बांधलेल्या तनसुलीय वाट हा जो कालवा होता तर तो त्यांनी राजधानीत स्वतःच्या आणून सोडलाय, कलिंग नगरीत त्यांनी आणून सोडलेला आहे.
1: म्हणजे त्याला इतकी वाट
0: वळवून आणलेली आहे. आता नंदराजांनी जे केलेलं असेल ते त्यांचं राज्य खूप मोठं होतं नंदांचं, त्यामुळे कदाचित हे त्याच्या राज्याच्या जवळही असू शकेल ती जागा, पण त्या जागेचा कुठली आहे याचा अजून त्याचा शोध झालेला नाहीये. पण हा आपल्याला त्याच्या लेखात उल्लेख सापडतो की त्यांनी हा राजधानीमध्ये कालवा आणून सोडला आणि आपल्या जनतेच्या हितासाठी, आपल्या प्रजेच्या हितासाठी त्यांनी ही कामं केलेली आहेत याचे उल्लेख आपल्याला हे शिलालेखांमध्ये दिसून येतात.
1: छान. मला या ठिकाणी एक शंका अशी येते की इतके पुरावे आहेत, इतकं विवरण आहे, इतकं विवेचन आहे, म्हणजे निश्चितपणे हा सगळा भाग सुपीक होता आणि शेतीचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर निश्चितपणे होत असणार. पण मग ही सुपीक जमीन नापिकतेकडे कशी वळत गेली? हळूहळू असं झालं की बराचसा भाग, विशेषतः महाराष्ट्र याच्यामध्ये ही जमीन संपूर्ण नापीक आहे असं एक चित्र मधल्या काळात कुठेतरी झालेलं दिसतं. हे कसं घडलं?
0: ही खूप महत्वाची घटना आपल्याला महाराष्ट्रात घडत गेलेली दिसून येते. हे जे आपल्याला आहेत याचे सगळे उल्लेख आपल्याला हे उत्खननामधून मिळू शकतात, याचे संदर्भ, आणि त्याच्यासाठी ढवळीकर सरांचं

0: महाराष्ट्राची कुळकथा नावाचं पुस्तक आहे. त्या पुस्तकामध्ये आद्य शेतकरी हे एक प्रकरण आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ही सगळी सविस्तर माहिती मिळते की पर्यावरणीय बदलाचा शेतीवरती कसा परिणाम होत गेला याचे संदर्भ आपल्याला इथे मिळतात आणि हे पुरावे आपल्याला उत्खननांमधून सुद्धा सिद्ध करता येतात. आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये कधी काळी पाऊस चांगला होता, काळी माती होती, शेतीवर आधारित स्थिर जीवन होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला ताम्रपाषाण युग आपण म्हणू शकतो त्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये संस्कृती ही महाराष्ट्रात झालेली आहे. पुढे आपल्याला असं दिसतं की बदलत्या पर्यावरणाचे परिणाम हे महाराष्ट्रात दिसायला लागले आणि इसवी सन पूर्व 1000 सुमारास त्याला कुठेतरी उतरती कळा लागलेली आहे. पाऊस कमी होत गेलाय, शुष्क हवामान होत गेलं आणि त्यामुळे मग नद्यांची खोरी कोरडी पडत गेलीत आणि तिथं जी मोठ्या प्रमाणावर शेती होती ही मात्र कमी होत गेली. त्याचबरोबर इनामगावला आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावरती असेही उल्लेख मिळतात की इथला समाज हा पुन्हा भटका झालेला आहे आणि शेती सोडून तो पशुपालनाकडे वळलेला आहे. कारण याचं एकमेव म्हणजे कारण असं की बदलणारं पर्यावरण. दुष्काळाचे खूप सारे पुरावे आपल्याला उत्खननात तर दिसतातच पण ग्रांथिकही पुरावे आपल्याला मिळतात. बरेच वेळा संस्कृत साहित्यातही दुष्काळाचे उल्लेख की जिथं 12-12 दुष्काळ पडलेला आहे असे उल्लेख सापडतात आणि त्याचा परिणाम हे कुठंतरी या शेतीवरती होत गेला आणि मग शेती कमी होऊन पुन्हा पशुपालनाकडे हा समाज वळलेला दिसून येतो असेही संदर्भ आपल्याला मिळतात.
1: म्हणजे हे चक्र वारंवार पुन्हा पुन्हा आपल्याकडे झालेलं दिसतं. म्हणजे एक सुपीकतेचा काळ, परत दुष्काळाचा काळ, पुन्हा सुपीकता, आर्थिक समृद्धी, भरभराट, पुन्हा कुठेतरी त्याचा झालेला ऱ्हास आणि प्रत्येक वेळेला ह्या निसर्गावर अवलंबून आहे माणूस हेच पुन्हा पुन्हा आपण सिद्ध करत जातोय आणि त्याच्यावर मार्ग काढायचा जितका प्रयत्न करतो त्याच्या पलीकडे निसर्ग आपल्याला खुणावतच राहतो की माझ्यावर मार्ग निघत नाही, मी अबाध्य आहे.
0: निसर्ग हा सर्वश्रेष्ठ आहे शेवटी सगळ्यात, हे सत्य आहे.
1: खरंच आहे. म्हणजे हा उल्लेख आपण आज मुद्दाम अशासाठी केला की आपला विषय आहे प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन व्यवस्था, तर यासाठी हे महत्वाचं आहे. आणि त्याच वेळेला मानवाच्या कल्पकतेची पण कमाल वाटते. काळानुरूप प्रत्येक ठिकाणी त्यांनी संकटावर मात करत पुढे पुढे जाण्याचा प्रवास चालू ठेवलाय आणि त्यामुळेच ही आपली प्राचीन भारतीय संस्कृती समृद्धीकडे वाटचाल करते. खाचखळगे आली तरी पुढे पुन्हा समृद्धीकडेच जाते, नाही का? मला वाटतं आजच्या याच ठिकाणी आपण आजचा भाग संपवूया. तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि ही अगदी मोलाची माहिती आज दिलीत आणि आजच्या काळाची सुसंगत हे ज्ञान कसं आहे हेही सांगण्याचा आपण बराच प्रयत्न केलेला आहे. जाणकारांनी ह्याच्यात अधिक लक्ष द्यावं हे एक परत आवाहन करूया आणि आज इथे थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.

संस्कृतीच्या पाऊलखुणा या अंतर्गत प्राचीन भारतीय शेती आणि सिंचन याविषयी प्राचीन भारतीय शास्त्र संपदेच्या अभ्यासक मनीषा पुराणिक यांची नीलिमा पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत आत्ता आपण ऐकलीत. आज आपण ऐकलात या मुलाखतीचा उत्तरार्ध. मैत्रिणींनो, आमचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटतो याविषयी आपले अभिप्राय, आपल्या सूचना आम्हाला नक्कीच कळवत राहा. आणि त्यासाठी आपण आम्हाला मेल करू शकता, पत्र पाठवू शकता किंवा फोन इन लोभ असावा या कार्यक्रमात पोचपावती देखील देऊ शकता. आपल्या सगळ्या प्रतिक्रिया आमच्यासाठी नक्कीच मोलाच्या आहेत. यासाठीचा मेल आय डी आहे prasaran.pune@gmail.com. आणि सख्यांनो, याबरोबरच मी सविता जेरे, कार्यक्रम अधिकारी नीलिमा पटवर्धन यांच्यासह आपली रजा घेते. नमस्कार.

श्रोतेहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकला. सूत्रसंचालन होतं सविता जेरे यांचं, सादरकर्त्या होत्या निलिमा पटवर्धन. ही निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र.

आकाशवाणी मुंबई अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोटुडिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा। 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान। ओदिशामधल्या गांजम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी। आणि महाराष्ट्रात विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रस

हाऊसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो टुडिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिली. दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टो टुडी यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर अभिवादन केलं. त्यानंतर भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी निकोस यांची भेट घेतली. यावेळी भारत सायप्रस देशातील संबंध तसंच भारत युरोपियन संघ सहकार्याबाबत निकोस यांनी व्यक्त केलेल्या सकारात्मक भूमिकेचं जयशंकर यांनी कौतुक केलं. सायप्रसचे अध्यक्ष निकोस उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळासह 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. या प्रतिनिधी मंडळात सायप्रसचे काही मंत्री आणि उद्योजकांचा समावेश आहे. सायप्रसच्या अध्यक्षांचा हा पहिलाच भारत दौरा आहे. आज सकाळी निकोस नवी दिल्लीत दाखल झाले त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री अजय टमाटा यांनी त्यांचं स्वागत केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक काल नवी दिल्लीत झाली. या बैठकीत राहणीमान सुलभता आणि व्यापाराला चालना देण्यासाठी विविध उपाययोजनांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशातून दिली. याच बैठकीत विकसित भारताचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक काटेकोर कसे करता येतील यावर देखील चर्चा झाल्याचं या संदेशात नमूद केलं आहे. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढील महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोरममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सेवी षणमुखम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. IRCTC हॉटेल घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांचे कुटुंबीय आणि इतरांविरुद्ध आरोप निश्चित करण्याचा निर्णय दिल्ली न्यायालयानं 9 जूनपर्यंत पुढे ढकलला आहे. या प्रकरणी CBI ने गुन्हा नोंदवला होता. याचा तपास ED अर्थात सक्तवसुली संचालनालय करत आहे. 2004 ते 2009 या कालावधीत लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना IRCTC हॉटेल चालवण्याची कंत्राटं देताना अनियमितता झाल्याचा आरोप ED ने केला आहे. प्रक्रियेचं पालन न करता हॉटेलची देखभाल करण्याचं कंत्राट एका खासगी कंपनीला दिलं होतं. या कंपनीचे संचालक लालू प्रसाद यादव यांचे निकटवर्तीय होते. या बदल्यात यादव यांच्या कुटुंबियांशी आणि सहकाऱ्यांशी संबंधित एका बेनामी कंपनीनं 3 एकर जमीन संपादित केली असंही ED ने म्हटलं आहे. या प्रकरणात लालू प्रसाद यादव, त्यांची पत्नी राबडी देवी, पुत्र तेज प्रताप आणि तेजस्वी यादव आणि मुलगी मीसा भारती आणि हेमा यादव हे आरोपी आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण जखमी झाले आहेत. बसने ऑटोरिक्षाला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. ही बस बेहरामपूर इथून पुरुषोत्तमपूरला जात होती. जखमींवर उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदुपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज

पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुज यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आजपासून 2 दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर असून त्यांनी आज जोधपूर इथं विविध रेल्वे सेवांचं उद्घाटन केलं. त्यानंतर ते जोधपूरहून जालोरला जाणार असून तिथे ते भूज नवी दिल्ली रेल्वे सेवेचा शुभारंभ करणार आहेत. पालीमध्ये अमृत भारत योजनेअंतर्गत सुरू झालेल्या पुनर्विकास कामांचा ते आढावा घेतील. येत्या 26 मे रोजी क्वाड परराष्ट्र मंत्र्यांची बैठक नवी दिल्लीत होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिनियो, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वोंग आणि जपानचे परराष्ट्रमंत्री तोशिमित्सू मोटेगी या बैठकीत सहभागी होणार आहेत. या बैठकीत क्वाड देश मुख्य क्षेत्रांमधल्या सहकार्यावर विचारांची देवाणघेवाण करतील आणि सुरू असलेल्या उपक्रमांचा आढावा घेतील. इंडो पॅसिफिक क्षेत्रातल्या घडामोडी आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही ते चर्चा करतील. या दौऱ्यादरम्यान भारताचे परराष्ट्रमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्यासोबत त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही ते भेट घेण्याची शक्यता आहे. सीबीएसई माध्यमातल्या इयत्ता 9वीच्या विद्यार्थ्यांना 3 भाषा सक्तीच्या नव्या धोरणाच्या विरोधात आव्हान देणाऱ्या जनहित याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयानं सहमती दर्शवली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पांचोली यांच्या खंडपीठासमोर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी आज बाजू मांडली. 2020 दिल्ली दंगलींच्या कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला विद्यार्थी नेता उमर खालिद याला दिल्ली उच्च न्यायालयानं 3 दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंग आणि मधू जैन यांच्या खंडपीठानं हा निर्णय दिला. आईची शस्त्रक्रिया असल्यानं उमर खालिदला 1 जून ते 3 जून दरम्यान जामीन दिला आहे. देशाच्या काही भागात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा तर काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. देशात उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश तसंच महाराष्ट्रात विदर्भात आज आणि उद्या उष्णतेसाठीचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर दिल्ली, हरियाणा, चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुद्दुचेरी, काराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ होईल आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. उत्तर भारताचा काही भाग, हिमालयाजवळचा पश्चिम बंगालचा भाग, कर्नाटकचा दक्षिणेकडचा भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. श्रीलंकेत नैऋत्य मोसमी वारे हळूहळू स्थिरावत असल्यानं या द्वीपराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल सबरगमबुमा आणि वायव्य प्रांताच्या काही भागात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त अतिवृष्टी होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. ओदिशामधल्या गंजाम जिल्ह्यात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू तर 4 जण जखमी. आणि महाराष्ट्रात विदर्भ तसंच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:03 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

तर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत. यवतमाळ जिल्ह्यात महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते ध्वजारोहण करून मानवंदना देण्यात आली. यावेळी राज्यातील महापुरुष, समाजसुधारक आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना

0: अभिवादन करण्यात आलं. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 अंतर्गत पुसद तालुक्यातील जाम बाजार येथे विदर्भातील पहिलं 33 KV उपकेंद्र कार्यान्वित करण्यात आलं. या उपकेंद्रामुळे सुमारे 5,000 ग्राहकांना दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. यात 2,450 शेतकरी, 2,200 घरगुती ग्राहक तसंच व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे. आदिवासी विकास विभागामार्फत आयोजित कार्यशाळेत आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी आदिवासी समाज आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सकारात्मक मानसिकतेनं काम करण्याचं आवाहन केलं. शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये प्रवेश क्षमता वाढवण्यासाठी आयोजित या कार्यशाळेला विविध विभागांचे अधिकारी आणि मुख्याध्यापक उपस्थित होते. राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील 16 तालुक्यातील 109 मंडळांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत आतापर्यंत 3,16,000 अधिक दाखले आणि प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिली. आरोग्य, शिक्षण, कृषी, पोलीस, पशुसंवर्धन आदी 22 विभागांच्या सेवा नागरिकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. खरीप हंगाम 2026 साठी जिल्ह्यात खतांच्या बफर साठ्याची उभारणी वेगानं सुरू असून 71% उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. जिल्ह्यासाठी युरिया आणि डीएपी खतांचा 7,850 मेट्रिक टन साठा निश्चित करण्यात आला होता. त्यापैकी 5,586 मेट्रिक टन साठा उपलब्ध झाला आहे. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद इथं विविध विभागांच्या कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना शासकीय कामं वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. कामात हलगर्जीपणा आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. पुसद तालुक्यातील रस्त्यांच्या दुरावस्थेचा मुद्दा बैठकीत विशेष चर्चेत राहिला. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सेवा हक्क दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार किसन वानखेडे यांनी प्रशासनानं पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कालमर्यादा या तत्वांवर काम करावं असं सांगितलं. यवतमाळ इथं लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांच्या उपस्थितीत झालं. शासनाच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता राखण्यासाठी या विभागाची भूमिका महत्वाची असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं. दारव्हा पोलीस स्टेशनच्या नवीन प्रशासकीय इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. 1919 सालच्या जुन्या इमारतीऐवजी सुसज्ज इमारत उभारण्यात आली असून यासाठी जिल्हा नियोजन निधीतून 11 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यामुळे पोलीस प्रशासनाला आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. दारव्हा उपजिल्हा रुग्णालयात 8-बेडच्या डायलिसिस सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. या केंद्रामुळे किडनी आजारानं ग्रस्त रुग्णांना स्थानिक स्तरावर दर्जेदार उपचार मिळणार असून ग्रामीण भागातील आरोग्य सेवांना बळकटी मिळणार आहे. राज्य शासनाच्या क्रीडा विकास धोरणाअंतर्गत यवतमाळ इथं विविध क्रीडा सुविधा विकसित करण्यात येत आहेत. पंचायत समिती परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं हॉकी ॲस्ट्रोटर्फ मैदान उभारण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला असून नेहरू स्टेडियममध्ये नव्यानं उभारलेल्या सिंथेटिक हँडबॉल मैदानाचं लोकार्पण करण्यात आलं. यवतमाळ बसस्थानक आणि वसंतराव नाईक शासकीय रुग्णालय इथं सौर ऊर्जेवर आधारित जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करण्यात आले. या प्रकल्पामुळे एसटी प्रवासी आणि रुग्णांना शुद्ध आणि थंड पिण्याचं पाणी उपलब्ध होणार असून ऊर्जा बचतीलाही चालना मिळणार आहे. कृषी विभागाच्या पथकानं ढाणकी इथं अनधिकृत खतसाठ्यावर कारवाई करत 15,42,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयास्पद जिप्सम पावडरच्या 700 गोण्या जप्त करण्यात आल्या असून संबंधितांविरोधात अत्यावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महावितरणकडून जिल्ह्यात वीज चोरी विरोधात धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुलशन नगर आणि कोहिनूर सोसायटी परिसरात तपासणी दरम्यान मीटरमध्ये छेडछाड करून मोठ्या प्रमाणावर वीज चोरी होत असल्याचं उघड झालं. जिल्ह्यातील वीज तूट कमी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महावितरणचे अधीक्षक अभियंता प्रवीण दरोली यांनी केलं. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत यवतमाळ जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 मीटर अर्थात 792 kHz वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 1:45 आणि 37 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
2: द नेक्स्ट वेव्ह the next

0: Beast. वीर सावरकर चित्रपटातलं गीत सुरुवातीला ऐकूया. स्वर आहेत दिव्या कुमार आणि विजय प्रकाश यांचे.
1: धीम धनधीम धीम धनधीम धनधीम धनधीम

0: आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी.
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी.
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
0: मनीष जाधव यांच्या स्वरातलं गीत आता ऐकूया. चित्रपट आहे आयुष्मती मॅट्रिक पास. संगीतकार आणि गीतकार आहेत संजीव आनंद झा.

गदर टू या चित्रपटातलं गीत आता ऐकूया. स्वर आहे अरिजित सिंग यांचा. सईद कादरी यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे मिथुन यांनी.

जितेंद्र जोशी यांनी रचलेलं आणि शैलेंद्र बर्वे यांनी संगीतबद्ध केलेलं गीत आता ऐकूया. चिडिया चित्रपटातलं हे गीत गायलंय दिव्या कुमार यांनी.

0: तोंडाला येईल ते आकडे फेकताय करा.
1: मला नाही वाटत त्याला मराठी येत असेल.
0: तुम्हारे कंट्री का कौतुक आहे.
1: मराठी येत नसेल तर हिंदी काय येत असेल त्याला.
2: मला ना तुला काहीतरी गिफ्ट द्यायचं
3: काहीतरी. मेजर
4: मला असं वाटतं की नेटवर्क गेले.

साई प्रसाद निंबाळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं गीत आहे बाईपण भारी देवा चित्रपटातलं. विजय मुलगुंड यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे साई पियुष यांनी. ऐकूया हे गीत.

मायलेक चित्रपटातलं गीत आता ऐकूया. स्वर आहेत पंकज पडघन आणि सावनी भट यांचे. क्षितिज पटवर्धन यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे पंकज पडघन यांनी.

श्रोतेहो, आता ऐकूया एक निवेदन. आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणे, जखमी प्राण्यांना मदत करणे तसेच त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद. श्रुतेहो, आता ती सध्या काय करते या चित्रपटातलं गीत ऐकूया. हे गीत आहे मंदार आपटे यांच्या स्वरातलं. देवयानी कर्वे कोठारी यांचं गीत आहे आणि मंदार आपटे यांचं संगीत आहे.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाजसुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: आता महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातलं गीत ऐकूया.

अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या युगलस्वरातलं हे गीत होतं महाराष्ट्र शाहीर चित्रपटातलं. गुरु ठाकूर यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती अजय अतुल यांनी. आता बकेट लिस्ट या चित्रपटातलं गीत ऐकूया. हे गायलं आहे रोहन प्रधान आणि श्रेया घोषाल यांनी. रोहन रोहन यांचं संगीत नियोजन असलेलं हे गीत रचलं आहे मंदार चोळकर यांनी. ऐकूया हे गीत.

0: श्रोतेहो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: श्रोतेहो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्स वर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का? किती सुरक्षित आहे? भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय? या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचे 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

द नेक्स्ट वेव या कार्यक्रमात आता मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटातलं गीत ऐकूया. पंकज पडघन यांच्या संगीत नियोजनात हे गायलंय सागर फडके यांनी आणि गीतकार आहेत गुरु ठाकूर.

0: श्रोते आणि या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
0: श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे 3 वाजता प्रादेशिक बातमी आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलीडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक

0: नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळपास दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असून उभय देशांमधील विश्वास अधिक दृढ झाल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
1: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टो डुलिडेस यांनी सांगितलं. प्रधानमंत्री मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टो डुली यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आज संध्याकाळी निकोस हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात जाऊन भेट घेणार आहेत. निकोस यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान नवी दिल्लीत येण्यापूर्वी निकोस यांनी मुंबईला भेट दिली आणि तिथे आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने महाराष्ट्र सर्वच क्षेत्रांमध्ये देशात आपला ठसा उमटवत आहे. नवीन उद्योग, तंत्रज्ञान आणि डाटा सेंटर आधारित व्यवसाय उद्योग स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र ही एक मजबूत परिसंस्था बनत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये इमॅजिनेक्स 2026 या कार्यक्रमात मुलाखतीत ते बोलत होते. 2015 महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 14 लाख कोटी रुपये होती, जी आज 54 लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. त्यामुळे 2030 $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट नक्कीच साध्य करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 10 राज्यांमधल्या राज्यसभेच्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगाने आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधील प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणुकी निवडणूक आयोगाने आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्याने मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी यावेळी केलं. देशभरात गेल्या 10 वर्षांमध्ये अनेक परीक्षांचे पेपर फुटले. त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील तर त्याला केंद्र सरकारच जबाबदार असून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यायला हवा अशी मागणी काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूर इथं केली. संवेदनशील पदांवर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची काळजी दिसत नाही. डिझेल पेट्रोलचा तुटवडा, खतांचा अपुरा साठा अशा अनेक समस्यांचा देश सामना

0: करत आहे. मात्र सरकारचं लक्ष तरुणांचे ट्विटर हँडल बंद करण्याकडे असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. वाढत्या महागाईच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज नागपूर शहरात जोरदार आंदोलन केलं. नागपूर शहरातल्या व्हरायटी चौकात मेलोडी चॉकलेटचं वाटप तसंच जोरदार घोषणेबाजी करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी सरकारची खिल्ली उडवली. पेट्रोल डिझेल तसंच गॅस सिलेंडरसह दैनंदिन गरजेच्या वस्तू महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधी यांच्याबद्दलचा रिजेक्टेड माल हा शेरा म्हणजे संसदीय लोकशाहीबद्दलचं अज्ञान असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. अशा प्रकारचा आरोप करून फडणवीस यांनी त्यांची बौद्धिक दिवाळखोरी उघड केली असल्याचं सावंत यांनी एका निवेदनात म्हटलं आहे. महाराष्ट्रात चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. मात्र या महिलांचा मृत्यू एकाच वेळी आणि एकाच ठिकाणी झाला की वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कविता मुहुर्ले, अनिता मुहुर्ले, सुनीता मुहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचं पथक घटनास्थळी पोहोचल्याचं चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य वनसंरक्षक आर एम रामानुजन यांनी सांगितलं. पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागाने विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढील काही दिवस जंगल परिसरात एकट्याने न जाण्याचं आवाहन वनविभागानं केलं असून कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा असं सांगितलं आहे. मुंबई अॅक्वा मेट्रो लाईन 3 आज सकाळी तांत्रिक बिघाडामुळे सुमारे अर्ध्या तासासाठी बंद पडली होती. या संदर्भात मेट्रो प्रशासनानं कोणतीही घोषणा न केल्यानं या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. मेट्रो सेवा बंद पडल्याबाबत कोणतीही उद्घोषणा केली जात नसल्याने अनेक स्थानकांवर प्रवाशांची गर्दी उसळली होती. हा बिघाड दुरुस्त केला असून आता ही सेवा सुरळीत सुरू झाल्याचं या पत्रकात म्हटलं आहे. मात्र हा बिघाड नेमका कशामुळे झाला याचा उल्लेख केलेला नाही. मुंबई विद्यापीठाच्या BMS अभ्यासक्रमाच्या 3rd वर्षाचा अर्थात 6th सत्राचा निकाल काल जाहीर झाला. या निकालाची टक्केवारी 83.47% इतकी असल्याचं मुंबई विद्यापीठानं कळवलं आहे. विदर्भासह उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिला आहे. दिल्ली, हरियाणा आणि चंदीगडला ऑरेंज अलर्ट दिला आहे. पंजाब, बिहार, छत्तीसगड, झारखंड, ओदिशा, राजस्थान, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल आणि तेलंगणा या राज्यातही पुढील 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर पश्चिम बंगाल, ओदिशा इथं आज आणि उद्या तापमानात वाढ आणि हवेतील आर्द्रता वाढण्याचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्या द्विपक्षीय चर्चा, विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर, राज्यसभेच्या 24 जागांच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी 18 जूनला मतदान, राज्यात पेट्रोल डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती, आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणीच्या मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 kHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोतेहो, दुपारचे 3:10 आणि 37 सेकंद झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया सायंकाळी 4:58. या सभेत मी सुदेशना दाणी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो शुभ सायंकाळ. मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kilohertz तसेच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आजच्या या सायंकालीन प्रसारण सभेत मी नेहा देशपांडे सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: श्रोतेहो संध्याकाळचे 5:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, भारतीय चित्रपट संगीताचा पाया हा मुख्यत्वे शास्त्रीय संगीतावर आधारित आहे. विविध प्रहरी गायल्या जाणाऱ्या रागांच्या आकर्षक सुरावटींनी ही चित्रपट गीतं सजली आहेत. संध्याकाळच्या प्रहरी गायल्या जाणाऱ्या कल्याण थाटामधल्या यमन आणि यमन कल्याण रागावर आधारित काही सुंदर चित्रपट गीतं आज आपण या कार्यक्रमात ऐकणार आहोत. सुरुवातीला ऐकूया येसुदास आणि हेमलता यांच्या युगलस्वरात चित्तचोर या चित्रपटातली रवींद्र जैन यांची गीत आणि संगीत रचना.

चित्तचोर या चित्रपटातली रवींद्र जैन यांची गीत आणि संगीत रचना आपण ऐकली येसुदास आणि हेमलता यांच्या स्वरात. श्रोतेहो, शांत तसंच प्रेमभाव उत्पन्न करणाऱ्या या वैशिष्ट्यपूर्ण रागातलं यमन रागातलं हे आणखी एक सुमधूर गीत.

अपराध या चित्रपटातलं राजा मेहदी अली खान यांचं गीत आपण ऐकलं लता मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत मदन मोहन यांचं होतं. श्रोतेहो, आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकत आहात हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. आज आपण संध्याकाळच्या प्रहरी गायल्या जाणाऱ्या कल्याण थाटामधल्या यमन आणि यमन कल्याण या रागांवर आधारित काही सुंदर चित्रपट गीतं ऐकत आहोत. यानंतर ऐकूया कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं इंदिवर यांचं गीत सरस्वती चंद्र या चित्रपटासाठी गायलंय मुकेश यांनी.

0: श्रोतेहो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी आमच्या काही कार्यक्रमांविषयी निवेदन ऐकूया.
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून

मोहम्मद रफी यांच्या स्वरात जंगली या चित्रपटातली हसरत जयपुरी यांची गीतरचना आपण ऐकली. संगीत शंकर जयकिशन यांचं होतं. श्रोते हो, आता ऐकूया आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात साहिर लुधियानवी यांची गीतरचना. संगीत आहे रोशन यांचं आणि चित्रपट दिल ही तो है.

0: श्रोतेहो, हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात पारसमणी चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
1: वो जब याद आए बहुत

या गीताबरोबरच हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. वेळ झाली आहे युववाणी या कार्यक्रमाची. आज स्टे ट्यून्ड या सदरात 20 मे या जागतिक मधमाशी दिनाच्या अनुषंगानं, तसंच 22 मे या जागतिक जैवविविधता दिनानिमित्त जैवविविधतेच्या दृष्टीनं मधमाशांचे महत्त्व आणि युवकांची भूमिका याविषयी डॉक्टर हेमंतकुमार डुमरे, मास्टर ट्रेनर CBRTI यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद. सादर करते धीरज केदारी.

मित्रमैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमात मी तुमची मैत्रीण रुचिरा पालकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मित्रांनो, मधमाशा या केवळ मध तयार करणाऱ्या कीटक नसून त्या आपल्या पर्यावरणाच्या संतुलनात अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. परागीकरणाच्या प्रक्रियेमुळे त्या अन्नसाखळी मजबूत करतात, पिकांचे उत्पादन वाढवतात आणि जैवविविधतेचे संवर्धन करतात. मात्र बदलते हवामान, कीटकनाशकांचा वाढता वापर आणि अधिवास नष्ट होणे यामुळे मधमाशांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत युवकांनी सजग राहून या निसर्गमित्रांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेणे ही काळाची गरज आहे. आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत मधमाशांचे महत्व आणि त्यासाठी युवक काय करू शकतात. चला तर मग ऐकूयात आजच्या आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमात जैवविविधतेच्या दृष्टीने मधमाशांचे महत्व आणि युवकांची भूमिका हा कार्यक्रम. यासाठी आपल्याला मार्गदर्शन केलं आहे हेमंत कुमार डुंबरे सर यांनी. हेमंत डुंबरे सर हे 1998 ते 2020 मध्ये कृषी महाविद्यालयात कार्यरत होते. 2020 पासून ते CBRTI म्हणजेच केंद्रीय मधमाशी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथे तज्ज्ञ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. रूटसेटी आणि RSET यांच्यामार्फत चालणाऱ्या प्रोग्रॅमसाठी Grade 1 ट्रेनर म्हणून ते कार्यरत आहेत. कृषी विभाग रामेती, पुणे, नाशिक, खोपोली येथेही ते कार्यरत आहेत. तसेच वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी

0: विद्यार्थ्यांनाही ते मार्गदर्शन करत असतात. हेमंत सर, तुमचं आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आणि आपल्या युववाणी कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे.
1: नमस्कार विद्यार्थी मित्रो.
0: हेमंत सर, जैवविविधतेचे जतन करणे हे आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि ते खूप महत्वाचं आहे हे आपण सर्वच जाणतो. तर जैवविविधता म्हणजे नक्की काय आणि त्यात मधमाशांची भूमिका कशी आहे?
1: जैवविविधता म्हणजे पृथ्वीवर किंवा विशिष्ट परिसंस्थेत आढळणाऱ्या सर्व सजीवांमधील, सजीव म्हणजे प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव यांच्यामधली विविधता. असा एकंदरीत सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर जीवसृष्टीतील वैविध्य म्हणजेच जैवविविधता होय. जैवविविधता टिकून ठेवण्यामध्ये आणि परिसंस्थेचा म्हणजे इकोसिस्टीमचा समतोल राखण्यात मधमाशांची भूमिका अत्यंत महत्वाची आणि पायाभूत आहे. मधमाशा केवळ मध तयार करत नाही तर त्या निसर्गाच्या इंजिनियर म्हणूनही काम करतात. जगातील बेस्ट इंजिनियर त्या मधमाशा आहेत.
0: मधमाशा परागीकरणाची प्रक्रिया कशी करतात आणि त्यामुळे निसर्गात कोणते फायदे होतात?
1: मधमाशा परागीकरणाची म्हणजे पॉलिनेशन ज्याला म्हटलं जातं, प्रक्रिया अत्यंत नैसर्गिक आणि पद्धतशीरपणे करतात, ज्यामुळे वनस्पतीचे पुनरुत्पादन होते आणि फळधारणा होते. आणि ही प्रक्रिया पुढील काही टप्प्यांमध्ये पार पडते. उदाहरणार्थ मधमाशांद्वारे होणारे परागीभवन म्हणजेच पॉलिनेशन ही निसर्गातील एक अत्यंत महत्वाची भूमिका आहे, प्रक्रिया आहे, ज्याचे अनेक दूरगामी फायदे होतात. जैवविविधता टिकून ठेवणे, बायोडायव्हर्सिटी कॉन्झर्वेशन ज्याला म्हणूया आपण, मधमाशा परागकण एका फुलावरून दुसऱ्या फुलावर नेतात, ज्यामुळे वनस्पतीचे पुनरुत्पादन रिप्रोडक्शन होते. जगभरातील अनेक वनस्पतीच्या प्रजातीच्या अस्तित्वासाठी मधमाशी आवश्यक आहे, ज्यामुळे परिस्थितीचा समतोल राखला जातो. अन्न साखळीमध्ये आणि परिसंस्थेचे आरोग्य म्हणजे ज्याला इकोसिस्टीम हेल्थ म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा, उदाहरणार्थ परागीभवनामुळे फळे तयार होतात, बिया तयार होतात, नट तयार होतात जे आपल्याला खाण्यासाठी वापरतो आपण. वनस्पतीची वाढ आणि पुनरुत्पादन झाल्यामुळे जंगले आणि पर्यावरणाचे आरोग्य सुधारते, जे अनेक इतर कीटक व प्राण्यांसाठी घर बनते. म्हणजेच थोडक्यात काय तर मधमाशांच्या परागीभवनामुळे अतिशय महत्वाचे फायदे आपल्या जीवसृष्टीसाठी होत असतात.
0: हेमंत सर, अन्न साखळी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेती व्यवस्थेत मधमाशांचे किती योगदान आहे?
1: आता हा प्रश्न खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. कारण शेती व्यवस्थेमध्ये योगदान, ज्याला ऍग्रिकल्चरल इम्पॉर्टन्स म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये परागीभवन ही फार महत्वाची गोष्ट आहे. परागीभवन म्हणजे काय तर मी मगाशी बोललो की मधमाशा फुलांमधले मकरंद आणि परागकण गोळा करून एका फुलावरून दुसऱ्या फुलावर परागकण वाहून नेतात, ज्याला परागीभवन म्हटलं जातं, ज्याच्यामुळे प्रजनन होऊन फळे आणि बियांची निर्मिती होते, उत्पादन वाढ होते. सफरचंद, आंबा, पेरू, लिंबू वर्गीय फळे, भाजीपाला, कांदा, मिरची, सूर्यफूल, मोहरी, सोयाबीन इत्यादी सारखे आणि तेलबिया पिकांमध्ये मधमाशांमुळे उत्पादन वाढते. आता हे उत्पादन किती वाढतं? साधारणपणे 20%-50%. पण कांदा बियाची लागवड जर म्हटलं आपण किंवा कांदा बियाचं उत्पादन म्हटलं तर जवळपास 359-359% उत्पादन वाढलेलं आहे.
0: ओके.
1: फळांची गुणवत्ता वाढते, क्वालिटी इम्प्रूव्हमेंट ज्याला म्हटलो आपण. फळे मोठी होतात, रसाळ होतात, पौष्टिक होतात, पिकांच्या उत्पादनामध्ये सातत्य मिळते आणि सेल्फ पॉलिनेटेड उत्पादनही वाढते क्रॉपमध्ये त्यांच्या आणि फळधारणाही चांगली होते. दुसरं आहे अन्न साखळी स्थान, जैवविविधता टिकवणे. मधमाशा केवळ शेतपिकांचेच नाही तर जंगलातील अनेक जंगली वनस्पतींचे परागीभवन करतात, यामुळे अन्न साखळीतील वनस्पतींचे अस्तित्व टिकून राहते. प्राण्यांचे अन्न, अनेक पक्षी, कीटक आणि वन्य प्राणी, मधमाशा त्यांची अंडी किंवा मधमाशांद्वारे तयार झालेल्या फळ बियांच्या रूपाने अन्नाचा आधार घेतात आणि मानवी पोषण होतं. मानवी पोषणासाठी आवश्यक असणारी अनेक पौष्टिक फळे, भाज्या, सुकामेवा मधमाशांमुळे मिळतो. म्हणून मधमाशा फार महत्वाच्या आहेत. आर्थिक आणि व्यावसायिक महत्व जर पाहिलं आपण तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आपल्याला मिळतात. उदाहरणार्थ मेण मिळतं, रॉयल जेली मिळते, प्रोपोलिस मिळतं, यासारखे जे आहे ते पण मिळतं. शिवाय आपल्याला मध मिळतं, त्याच्याशिवाय परागकण मिळतात, हेही मिळतं आणि वेगवेगळ्या प्रकारचं विष पण त्यांच्यापासून काढता येतं. असे अनेक फायदे आपल्याला ह्या मधमाशांपासून होत असतात.
0: सर, इथे आम्हाला अगदी स्पष्टपणे मधमाशांचे किती फायदे आहेत ते इथे क्लिअर झाले. हेमंत सर, आजकालच्या वाढत्या जंगलतोडीमुळे म्हणजे झाडतोडीमुळे आपण जैवविविधतेमध्ये खूप सारी घट झालेली आहे आपण पाहतो, तर यामुळे मधमाशांची संख्या कमी झाली तर त्याचा जैवविविधतेवर आणि मानवाच्या अन्न पुरवठ्यावर कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो?
1: बघा, मधमाशांची संख्या कमी होणे ही कीटकांची संख्या कमी होणे नसून ती संपूर्ण परिसंस्था आणि मानवी अस्तित्वासाठी गंभीर धोक्याची घंटा आहे असं मी म्हटलं तरी काही वावगं ठरू नये.
0: हो सर.
1: मधमाशा हे निसर्गातील सर्वात प्रभावी परागकण वाहक पॉलिनेटर ज्याला म्हणतात ते आहेत. जर मधमाशांची संख्या कमी झाली तर जैव

0: विविधतेवर आणि मानवाच्या अन्न पुरवठ्यावर अचानक परिणाम होऊ शकतात. उदाहरणार्थ फूड सप्लाय इम्पॅक्ट होऊ शकतो, म्हणजे मानवाच्या अन्न पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. अन्न उत्पादन कमी होत झालं तर आपल्याला खायला मिळणार नाही किंवा आपल्याला जेवायला मिळणार नाही, अगदी सोप्या भाषेत बोलायचं तर. कारण सफरचंद, बदाम, चेरी, काकडी, भोपळा, टोमॅटो यासारखी पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटेल ते, आणि असं झालं तर पोषण मूल्यामध्ये घट होईल वगैरे वगैरे, आणि अन्नधान्याची कमतरता निर्माण झाल्यामुळे फळे भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडतील. दूध व मांसावर पण परिणाम होऊ शकतो. पशुखाद्यासाठी लागणाऱ्या अनेक पिकांचं, उदाहरणार्थ अल्फा अल्फा असेल, सोयाबीन असेल, परागीभवन मधमाशा करतात, त्यामुळे दुग्ध आणि उद्योगावर, मांस उद्योग जो आहे त्याच्यावरती पण परिणाम होऊ शकतो. जैवविविधतेवर परिणाम होऊ शकेल, बायोडायव्हर्सिटी इम्पॅक्ट म्हणूया ज्याला आपण, त्याच्यामध्ये वनस्पतीच्या प्रजाती नष्ट होणे, 80% सपुष्प वनस्पतींच्या पुनरुत्पादनासाठी मधमाशांची आवश्यकता असते, मधमाशा नसेल तर अनेक जंगली फुले आणि झाडांच्या प्रजाती नष्ट होतील, अन्न साखळी कोलमडेल आणि त्यावर अवलंबून असणारे पक्षी, प्राणी, इतर कीटक अन्नाअभावी मरण पावतील, यामुळे पर्यावरणाचे संतुलन पूर्णपणे बिघडेल. आणि जर पर्यावरणाचा समतोल बिघडला तर खूप मोठा प्रश्न तयार होईल. मधमाशा हे निको पर्यावरणाचे निर्देशक आहेत असं आपण म्हणूया. त्यांची संख्या कमी होणे म्हणजे पर्यावरणातील जिवंतपणा कमी होणे.
1: अगदी खरंय सर, त्यांचं संरक्षण नाही केलं तर हे सगळे धोके आपल्याला होऊ शकतात आणि यांना सामोरे आपल्याला जावं लागेल. म्हणून मधमाशा खूप इम्पॉर्टंट आहेत, इथे स्पष्टपणे दिसतंय हे. सर, कीटकनाशके, क्लायमेट चेंज यांमुळे जैवविविधतेतील बदल आपण पाहतो, तर यामुळे सध्या मधमाशांसमोरचे धोके कोणते आहेत?
0: मधमाशा आणि ज्या जंगली वनमधमाशा आहेत, आता आपण मधमाशांचं प्रथम वर्गीकरण पाहू. मधमाशा आपल्याला मधमाशी एकच माहिती, पण 5 प्रकारच्या मधमाशा इथे असतात. त्याच्यापैकी 2 प्रकारच्या मधमाशा आपण पाळू शकत नाही, उदाहरणार्थ आग्या मोळ आहे आणि फुलोरी मधमाशा आहे, या पाळू शकत नाही आपण. परंतु पाळू शकणाऱ्या मधमाशा सातेरी मधमाशा आहेत किंवा युरोपियन मधमाशा आहेत किंवा डंकरहित मधमाशा आहेत, या मधमाशा आपण पाळू शकतो. तर यांचा अस्तित्व आहे हे फार मोठं. जर त्यांच्या संख्या कमी झाली तर त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये हवामान बदल असेल, आदिवासाचा नाश असेल, रोग आणि चुकीच्या शेती पद्धती आहेत, यामध्ये फार मोठा प्रश्न तयार होऊ शकेल. शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करणे, मधमाशांच्या महत्वाविषयी जागरूकता निर्माण करणे, धोरणात्मक बदलांसाठी आंदोलन करणे, हे त्यांना नामशेष होण्यापासून वाचवण्याचे काही मार्ग आहेत असं मी म्हणू शकतो. मधमाशा आपल्या परिसराचा एक महत्वाचा घटक आहेत. त्यांच्या परागकणाच्या विलक्षण क्षमतेमुळे त्या अन्न उत्पादनाला चालना देण्यात आणि विविध परिसंस्थांना आधार देण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. तथापि अलीकडच्या वर्षात मधमाशी संख्या घटत असल्याच्या जागतिक अहवालांनी गंभीर चिंता निर्माण केली आहे असं सुद्धा म्हटलं तरी काही वावगं ठरू नये.
1: अगदी खरंय सर. बी कीपिंग, ज्याला आपण मधमाशी पालन असे म्हणतो, तर हे मधमाशी पालन जैवविविधता आणि अर्थकारण या दोन्हींसाठी कशा प्रकारे फायदेशीर आहे?
0: मधमाशी पालन म्हणजे बी कीपिंग किंवा अपिकल्चर एक शब्द त्याला आहे, हा केवळ मध मिळवण्याचा व्यवसाय नाहीये तर तो पर्यावरण, जैवविविधता आणि अर्थव्यवस्था या दोन्हींना बळकट करणारा एक अत्यंत शाश्वत आणि महत्वाचा उद्योग आहे. याला अनेकदा गोड क्रांती, स्वीट रिव्होल्युशन असंही म्हटले संबोधलं जातं. आता त्याच्यामध्ये आपण त्याचं जर पाहिलं जैवविविधता आणि पर्यावरणासाठी फायदे पाहूया. आता एकतर काय होतं की परागीभवन करून आपल्याला मधमाशा उत्पादन देतात हे तर कळलं आपल्याला. अर्थकारणासाठी फायदे त्याचे असे होत आहेत, मधमाशी पालनापासून कमी गुंतवणूक आणि जास्त नफा देणारा शेतीपूरक व्यवसाय आहे. त्याच्यापासून मध, मेण, प्रोपोलिस, रॉयल जेली, बी व्हेनम यासारखी मौल्यवान उत्पादनं आपण काढू शकतो आणि जी अतिरिक्त साधन, उत्पन्नाचं साधन त्यांना मिळू शकतं शेतकऱ्यांना. पिकांच्या उत्पादनात वाढ होते मधमाशी पालनामुळे. उदाहरणार्थ मोहरी, सूर्यफूल, फळबागा इत्यादीमध्ये 20-30% उत्पादन वाढतं कारण परागीभवन उत्तम होतं. कमी गुंतवणूक करून जास्त नफा देणारा व्यवसाय आहे. खूप कमी जागा, भांडवल लागतं आणि शेताच्या बांधावरही पेटी ठेवून हा व्यवसाय करता येतो. रोजगार निर्मिती होते. ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण आणि महिलांसाठी हा उत्पन्नाचा चांगला स्रोत आहे. औषधी आणि सौंदर्य प्रसाधने जी आहेत त्याच्यामध्ये मध, मेणाचा वापर होऊन सौंदर्य प्रसाधने आणि इतर उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. थोडक्यात सांगायचे तर मधमाशी पालन हे निसर्गाचा समतोल राखण्याबरोबर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्याला पण खूप मदत काम करणार आहे. मधमाशांचे रोग आणि किडी आणि शत्रू असे आपण जर भाग घेतले तर मधमाशांचे शत्रू जर विचार केला तर लाल मुंगी आहे, मुंगळा आहे, अस्वल आहेत, माकडं आहेत, या सगळ्या आहेत. त्याच्यानंतर उंदीर आहेत, बेडूक आहे, चतुर कीटक, त्याच्यानंतर काही जे पक्षी आहेत त्याच्यामध्ये ग्रीन बीटर पक्षी आहे, हे सगळे पक्षी आणि खूप त्रास देत असतात त्या मधमाशांना. ते खातात मधमाशांना पकडून आणि त्याच्यापासून त्रास देतात. जर आपण किडी म्हटलं त्यांचं तर मेन किडा त्यांची सगळ्यात

0: मोठी पेस्ट आहे, कारण ती फार मोठी त्रास देणारी कीड आहे म्हणूया आपण त्याला. की ती काय करते तर त्याच्यामध्ये जी मेन किडा असतो तो मेन किडा आतमध्ये जातो पेटीच्या आणि तिथं जाऊन तो काय करतो त्याची अंडी टाकतो. त्या अंड्यामधून जी आळी बाहेर पडते ती आळी आपलं मेन खाते आणि त्रास देते आपल्या हाईवला असं म्हणूया आपण.
1: ओके.
0: त्याच्यानंतर आहे त्यांचे रोग जर पाहिले तर रोग म्हणजे त्याच्यामध्ये रोग दोन प्रकारचे आहेत. एक तर म्हणजे पूर्ण वाढलेल्या माशीला होणारा रोग आणि जे त्याचे ब्रूड असतात उदाहरणार्थ अंडी आळी कोश याला होणारे कीड आहे त्याच्यामध्ये रोग आहेत. ते रोग असे आहेत की युरोपियन फाऊल ब्रूड म्हणतात त्याला आणि एक अमेरिकन फाऊल ब्रूड असे दोन प्रकारचे रोग आहेत. आळीला होणारा असतो तो म्हणजे युरोपियन फाऊल ब्रूड असतो आणि कोश जो असतो कोशाला होणारा असतो तो म्हणजे अमेरिकन फाऊल ब्रूड असतो. अशा दोन प्रकारचे रोग. आणि तिसरा रोग जो आहे तो पूर्ण वाढलेल्या माशीला होत असतो त्याला म्हणतात नोसेमा डिसीज. नोसेमा डिसीज म्हणजे बुळकांडी रोग झाला. त्याच्यामध्ये मधमाशा पूर्णपणे अशा उडू शकत नाहीत आणि त्याला खूप त्रास देत असतात. म्हणजे त्याला रोग झाल्यानंतर त्या मधमाशा उडू शकत नाहीत, फुलांवर जाऊ शकत नाहीत, परागकण आणू शकत नाहीत, मकरंद आणू शकत नाहीत, पॉलिनेशन पण करू शकत. म्हणजे हा सगळा त्याच्यामध्ये दुहेरी तोटा आहे आपला.
1: हेमंत सर, मधमाशांचे फायदे बघता त्यांचे संवर्धन होणेही तितकंच गरजेचं आहे, तर त्यासाठी कोणते उपाय करायला हवेत?
0: माझ्या मते असं आहे की प्रथमतः शेतकऱ्यांनी कीटकनाशकांचा वापर टाळला पाहिजे.
1: ओके.
0: शेतातील फुरऱ्याच्या काळात, फुलांच्या काळात, विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी घातक कीटकनाशकांची फवारणी टाळा. अत्यावश्यक असल्यास मधमाशांना कमी धोका असलेली कीटकनाशक वापरा. त्याच्यानंतर मधमाशी अनुकूल वनस्पती लावा. मग त्याच्यामधनं शेताच्या बांधावर बागेत सूर्यफूल, तीळ, मोहरी, धने यासारखी फुले येणारी पिके लावा, ज्यामध्ये मधमाशा आकर्षित होतील. वर्षभर मधमाशांना नेक्टर मिळेल अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या देशी वनस्पती लावा. 365 दिवस त्यांना मिळेल अशी व्यवस्था त्यांना करा. अगदी सिंपल भाषेत म्हटलं नैसर्गिक त्यांचा आदिवास जपा. नैसर्गिक आदिवास म्हणजे शेताच्या कडेला किंवा बागेत झाडे झुडपं, जुनं लाकूड, नैसर्गिक जागा ठेवा जिथे मधमाशा आपली पोळी बांधू शकतील. पाण्याचे स्रोत उपलब्ध करा, त्यांना स्वच्छ पाणी प्यायला द्या.
1: ओके.
0: ते सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. आणि सेंद्रिय शेतीचा अवलंब करा. सेंद्रिय शेती केली तर रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवा तुम्ही, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल आणि मधमाशांनाही त्रास होणार नाही. मधमाशी पालनाला प्रोत्साहन द्या. बी बॉक्सेस शेत्या म्हणजे उदाहरणार्थ मधमाशी पालन व्यवसाय सुरू करा. परागीभवन वाढून उत्पादनात 20-30% वाढ होते मी सांगितलं जातात. जागरूकता वाढवा. स्थानिक लोकांना आणि शेतकऱ्यांना मधमाशांचे महत्व आणि त्यांच्या संरक्षणाबद्दल माहिती द्या. वन्य फुलांचे जतन तसं तण किंवा जंगली फुलं पूर्णपणे नष्ट करू नका, कारण त्यांना त्याची फुलं हवी असतात मधमाशांना, तर ती मधमाशांना फुलं हवी असतात. म्हणून तुम्ही काय करा, पूर्णपणे तण किंवा जंगली फुलं नष्ट करू नका. हे काही पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्सनुसार आपण काय करू शकतो, मधमाशांना वाचवू शकतो.
1: नक्कीच सर, आपले युवक मित्र सुद्धा यासाठी नक्की मदत करतील मधमाशांच्या संवर्धनासाठी. सर, मधमाशी म्हटलं की काही लोक त्याबद्दल निगेटिव्ह विचार करतात, तर ते गैरसमज कोणकोणते आहेत आणि त्यावर आपण काय सांगाल?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे मधमाशी चावते की हा महत्वाचा समज जो आहे.
1: हो सर.
0: तर तो प्रथमतः काढून टाका. मधमाशी कधी चावत नाही, स्वतःहून ती येत नाही चावायला तुम्हाला कधी. तिला जोपर्यंत तिच्या अस्तित्वाचा प्रश्न तिच्या मनात तयार हो झाला की ती येऊन आपल्याला ती डसणार आहे किंवा ते चावणार आहे आपल्याला असं म्हणूया.
1: बरं.
0: म्हणजे दंश मारणार आहे. आता मधमाशी चावते म्हणजे काय करते, ती तिच्या पाठीमागच्या शरीराच्या पाठीमागच्या बाजूला एक दंश असतो, काटा असतो. तो काटा आपल्या विळ्याच्या आकाराचा तो आपल्या शरीरात घुसतो आणि तो ती मग खेचायला जाते आणि ते तुटतो. तुटला की काय होतं, तिचा जो पार्ट असतो तो तिथेच राहतो आणि तो पंपिंग करत राहतो आणि ती निघून जाते. मग ती मरते, कारण तिचा अंश तुटलेला असतो बराचसा, बराचसा तिचा भाग तुटतो आणि ती मरते लगेच. त्याच्यामुळे एक मधमाशी आपल्याला चावली की ती मारणार आहे हे लक्षात ठेवा आपण. त्याच्यामुळे ती कधी स्वतःहून येऊन कधी आपल्याला दंश करणार नाही. मधमाशी चावल्यास ती डूक धरते असा एक शेतकऱ्यांमध्ये किंवा काही लोकांमध्ये गैरसमजे, तसं नाहीये. ते मधमाशी कधी स्वतःहून तुम्हाला दंश करणार नाही, स्वतःहून कधी त्रास देणार नाही. जोपर्यंत आपण त्यांना त्रास करायला जात नाही तोपर्यंत त्या कधीही त्रास करत. कारण मला खूप अनुभव आलेले आहेत, माझ्या अंगावरती सुद्धा असे मधमाशा येऊन बसतात तरी मला कधी काही करत.
1: बापरे.
0: हो, कारण त्या पाळलेल्या असतात, त्यांना आपला वास कळतो. उलट मी तर म्हणेल की त्यांचा जो ब्रेन आहे तो आपल्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलप झालेला.
1: म्हणजे सर, आता तुम्ही म्हणालात की त्या चावत नाही, त्याचं रिझन त्याच्या पाठीमागे काय असेल?
0: कसं असतं की रिझन म्हणजे म्हटल्यापेक्षा त्यांच्या शरीराला आपला शरीराचा वास, तो वास त्यांना बरोबर कळतो की कोण आहे, हा मालक आहे आपला, मग मालकाला कशाला चावायचं, असा पण एक तो फरक पडतो आणि म्हणून त्या कधी तर

0: करत, त्या अंगावरून बसणार तुमच्या पण कधी दंश नाही करत.
1: बर, म्हणजे त्यांना स्मेलचं जे सेन्सेशन आहे,
0: सेन्सेशन प्रचंड आहे.
1: ओके,
0: प्रचंड आहे.
1: ही एक नवीन गोष्ट आहे सर जी आम्हाला इथे शिकायला मिळाली, कारण की या गोष्टीमुळे नक्कीच समाजातले जे गैरसमज आहेत मधमाशांबद्दल ते कमी होण्यास मदत होईल. शासन आणि विविध संस्थांकडून मधमाशा संवर्धनासाठी कोणते उपक्रम राबवले जातात, तसेच स्थानिक फुलझाडे आणि नैसर्गिक अधिवास जपणे हे मधमाशासाठी का आवश्यक आहे?
0: मधमाशांचे संरक्षण, संवर्धन आणि मधमाशी पालनाला चालना देण्यासाठी भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि विविध संस्थांकडून अनेक महत्वाचे उपक्रम राबवले जात आहेत. गोड क्रांती, ज्याला स्वीट रिव्होल्यूशन 2016 आलं, त्याच्यामध्ये खूप चांगलं त्यांनी 500 कोटींचा निधी केंद्र सरकारने दिला. त्याच्यामध्ये राष्ट्रीय मधमाशी पालन आणि मध अभियान, ज्याला NBHM नॅशनल बी अँड हनी मिशन म्हटलं जातं, ते 2016 आलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी 500 कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे मिशन टाकलेले आहेत. नंबर एक मिशन आहे की जे मधमाशांपासून वेगवेगळे प्रॉडक्ट मिळतात ते प्रॉडक्ट मिळवणे आणि शेतीतलं उत्पादन वाढवणे, असा एक पहिला मिशन टाकलाय. सेकंड मिशन जे टाकले ते की वेगवेगळे प्रॉडक्ट तुम्ही गोळा करा, त्याचं विपणन करा, त्याचं मार्केटिंग करा, त्याची सुधारणा करा, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट तयार करून ते विका, असं सांगितलेलं आहे. आणि तिसरा जे दिलेलं आहे की वैज्ञानिक मधमाशी पालन करताना तुम्हाला जर काही संशोधन करायचं असेल, तुम्हाला जर काही त्याच्यामध्ये अभ्यास करायचा असेल, तर त्या अभ्यास करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यशाळा असतील, शेतीशाळा असतील किंवा संस्था असतील, त्या उभारा, असं त्याच्यात म्हटलं. त्याच्यानंतर आहे मधुक्रांती पोर्टल एक आलेलं आहे, ज्याच्यामध्ये मध उत्पादनांची ऑनलाईन नोंदणी करा, मधांच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे. मधुक्रांती स्वीट रिव्होल्यूशन नावाचं एक आलेलं आहे, शेतकरी आणि सुशिक्षित तरुणांना मधमाशी पालनाकडे वळवून मधाचं उत्पन्न वाढवणे आणि रोजगार निर्मिती करणे हा आहे त्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ MSKBIB म्हटलं जातं, त्याच्यामध्ये मधुकेंद्र योजना आहे, मधाचे गाव संकल्पना आलेली आहे, नॅशनल बी बोर्ड जी केंद्र सरकारचा आहे, त्याच्यामध्ये मधमाशी पालकांसाठी ऑनलाईन नोंदणी, मधमाशी वसाहत वितरण आणि तांत्रिक मदत प्रदान करते. ते KBIC मिशन जे आहे ते खादी ग्रामोद्योग आयोगामार्फत चालवलं जातं, उदाहरणार्थ मधमाशांच्या पेट्या वाटप केल्या जातात वगैरे वगैरे. नंतर आहे मधमाशी अनुकूल वनस्पतीची लागवड करा, ते NBHM अंतर्गत मधमाशांसाठी आवश्यक अशा पिकांची, उदाहरणार्थ सूर्यफूल असेल, मोहरी असेल, कारळ असेल, लागवड करा, असे प्रोत्साहन देत आहे. शिवाय इन्स्टिट्यूशनल जे NGO आहेत, उदाहरणार्थ अंडर द मँगो ट्री, की महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, पालघर आदिवासी भागात महिलांसाठी प्रशिक्षण देऊन त्यांना मास्टर ट्रेनर बनवत आहेत. ही स्टोन फाउंडेशन नावाची एक संस्था आहे जी निलगिरी बायोस्फिअर रिझर्वेशन क्षेत्रात स्थानिक समुदायांसारखं मधमाशी संवर्धन काम करत आहे. त्याच्यानंतर युनेस्को वुमन फॉर बीज नावाची एक संस्था आहे जी महिलांना मधमाशी पालनाचं प्रशिक्षण देत आहे. त्याच्यानंतर CBRTI पुणे जे आहे ते सुद्धा आपल्याला संशोधन आणि तांत्रिक मार्गदर्शन प्रदान करते. शिवाय ती संवर्धनासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशिक्षण, अनुदान, रोग निदान केंद्र, मधमाशी संवर्धन पुरस्कार देत असते वगैरे वगैरे. असे खूप सारे प्रकार त्याच्यामध्ये चालतात. स्थानिक फुलझाड आणि नैसर्गिक अधिवास जपणे मधमाशांसाठी अत्यंत आवश्यक आहे. यावरतीच मधमाशा जगतात, फुलांवरतीच मधमाशा जगतात, कारण फुलांशिवाय मधमाशा जगू शकत नाहीत. त्यासाठी तुम्ही स्थानिक फुलझाड लावा, नैसर्गिक अधिवास वाचवण्याची मुख्य कारणं आहेत. संतुलित आणि स्थानिक अन्न त्यांना मिळवून द्या. स्थानिक वनस्पती म्हणजे नेटिव्ह प्लांट्स जर लावले तर नक्की त्याच्यामधून नेक्टर आणि परागकण त्यांना मिळेल आणि त्याचा फायदा. वर्षभर अन्नाची उपलब्धता राखणे फार महत्वाची गोष्ट आहे. मी सांगितलं मगाशी 365 दिवस मधमाशांसाठी अन्न उपलब्ध असणं गरजेची गोष्ट आहे. सुरक्षित आदिवास आणि घरटं हे फार महत्वाची गोष्ट आहे. मधमाशा सुरक्षितपणे घरटी करू शकतील, अशी अंडी घालू शकतील, अशा स्वरूपाचं तुम्ही तुमच्या झाडांच्या ढोली असतील, जमिनीवरती भेगा असतील, पडीक जमिनी असतील, इथं तुम्ही करू शकता. शहरीकरण आणि मोनोकल्चर शेतीमुळे यांचे एक नैसर्गिक घरटे नष्ट होत चाललेले आहे, तर ते तुम्ही जपा म्हणजेच मधमाशा टिकते.
1: नक्कीच सर, म्हणजे याच्यासाठी झाडांचं जे संवर्धन आहे, स्थानिक फुलझाडे किंवा ज्या वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात त्यांचं संवर्धन होणे, संगोपन होणे खूप गरजेचं आहे, तरच मधमाशा ज्या आहेत त्यांचं संवर्धन होईल.
0: बरोबर.
1: अर्थात पर्यावरणाचं पण भान राखलं जातं सर याच्याने.
0: बरोबर.
1: हेमंत सर, आपल्या जैवविविधतेचे संवर्धन व्हावं या विषयात युवकांनी कशा प्रकारे सहभाग घ्यावा आणि त्यामध्ये कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत?
0: मित्रांनो, युवकांसाठी खूप मोठ्या संधी भारतामध्ये उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ शास्त्रीय मधमाशी पालन प्रशिक्षण दिलं जातं, त्याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे

0: महाबळेश्वर असेल किंवा इतर ठिकाणी पण, प्रत्येक जिल्हा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी ते प्रशिक्षण घेतात आणि शास्त्रीय पद्धतीने मतपेट्या कशा तयार करायच्या, फ्रेम कशा करायच्या, मत काढण्याचं यंत्र कसं तयार करायचं, सुरक्षा कपड्यांचा वापर कसा करायचा, हे सगळं शिकवलं जातं. त्याच्याशिवाय शासकीय योजनांचा लाभ घेतला जातो. त्याच्यामध्ये 10 दिवसांचं जर तुम्ही प्रशिक्षण पूर्ण केलं तर मतपेट्या व इतर साहित्यासाठी 50% अनुदानाची तरतूद केलेली आहे.
1: बर.
0: पिकांचं उत्पादन वाढवणे, यामध्ये 30% उत्पादन वाढतं. युवक स्वतः शेतात मतपेट्या ठेवून पिकांचं उत्पन्न वाढू शकतात, मध आणि उत्पादनांची विक्री करू शकतात. व नंतर मध असेल, मेन असेल, बी पोलन असेल, रॉयल जेली असेल, याला खूप मागणी आहे. हे पॅकेजिंग करून तुम्ही जर मार्केटिंग केल्यास त्याचा चांगला नफा मिळवता येतोय.
1: ओके.
0: जागरूकता आणि संवर्धन महत्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये जागरूकता शेतकऱ्यांमध्ये झाली पाहिजे. रासायनिक खते कीटकनाशकांचा वापर टाळला पाहिजे. युवकांनी सेंद्रिय शेतीचा पुरस्कार केला पाहिजे आणि मधमाशांच्या वसाहतींची पुनर्स्थापना करून त्यांचे संवर्धन केले पाहिजे. आणि मधमाशी मित्र, ज्याला बी फ्रेंड म्हटलं जातं, गावोगावी मधमाशी पाळणारे किंवा संवर्धनासाठी काम करणारे मधमाशी मित्र तयार करून मधमाशा न मारता त्यांचे संरक्षण करणे, याविषयी समाजात जनजागृती करणे ही फार महत्वाची गोष्ट झालेली आहे. लोकांना, शेतकऱ्यांना मधमाशी ही कमी भांडवल देणारी, अल्प जागा, शाश्वत उत्पन्न देणारी शेतीपूरक व्यवसाय आहे मधमाशी पालन. तर ग्रामीण भागातील युवकांनी स्वावलंबी बनलं पाहिजे असं माझं मत आहे.
1: नक्कीच सर, हे युवकांनी जर का पुढाकार घेऊन आपल्यासारख्या युवक मित्रांनी केलं तर नक्कीच मधमाशांचं संवर्धन होण्यासाठी मदत होईल आणि याच्यातून बेरोजगारी जी आहे ती पण नष्ट होण्यास मदत होईल. हेमंत सर, जाता जाता तुम्ही युवकांना काय संदेश द्याल?
0: प्रत्येक युवकाने नोकरीच्या संधी न शोधण्यापेक्षा स्वतः उद्योजक होऊन जास्तीत जास्त लोकांना नोकरी द्या असं माझं म्हणणं आहे. म्हणजे जास्तीत जास्त मुलांनी मुलींनी याच्यामध्ये यावं. नोकरी करण्यापेक्षा असा व्यवसाय करा, हा खूप कमी भांडवलाचा व्यवसाय आहे, त्याला पैसे कमी लागतात, जागाही खूप कमी लागते, खूप चांगला व्यवसाय आहे आणि याच्यामध्ये जास्तीत जास्त मुलांनी यावं, चांगलं काम करावं आणि स्वतः उद्योजक होऊन तुम्ही जास्तीत जास्त लोकांना नोकरी देऊ शकता असं माझं म्हणणं.
1: नक्कीच सर. सर, तुम्ही इथे आलात आणि आपल्या युवक मित्रांना खूप छान अशी माहिती दिली मधमाशांच्या पालनाबद्दलची आणि जैवविविधतेबद्दल. त्याबद्दल तुमचे आकाशवाणी पुणे केंद्राकडून खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: मित्रांनो, कार्यक्रमाचा समारोप करूया आपली युवा मैत्रिणीने मधमाशीवर सादर केलेल्या एका छानशा कवितेने.
2: नमस्कार, मी वैष्णवी अरुण सावंत, चांदोरी तालुका निफाड, जिल्हा नाशिक येथील रहिवासी आहे. सध्या मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळे येथे तृतीय वर्ष BSc ॲग्रिकल्चरचे शिक्षण घेत आहे. मी आज तुमच्या समोर माझी कविता सादर करत आहे. कवितेचे नाव मी मधमाशी. मधमाशी नाव माझं, 42 दिवसांचं आयुष्य माझं, 24 तासांचं काम माझं, मेणाच्या घरट्याने सजवलेलं विश्व माझं, सजवलेलं विश्व माझं. विश्रांतीचा मला परिचय नाही, विश्रांतीचा मला परिचयही नाही, थकव्यालाही कधी स्पर्श होत नाही. उगाच मी कोणावर वार करत नाही, उगाच मी कोणावर वार करत नाही, तरीही झोपेची साथ मला लाभत नाही. हल्ली बाजारात खूप चोर वाढले आहे, हल्ली बाजारात खूप चोर वाढले आहे. मत तर लुटतातच, परागही हिसकू लागले आहे. माझ्या कष्टांचा बराच व्यापार मांडला आहे, माझ्या कष्टांचा बराच व्यापार मांडला आहे. माझे महत्व सर्वांना ठाऊक आहे, तरीही माझ्या जीवनाला का बरं धोका आहे? सांगा निसर्गरक्षक असूनही, सांगा निसर्गरक्षक असूनही माझं रक्षण कोण करणार आहे? धन्यवाद.
1: मित्रांनो, आजच्या चर्चेतून आपण पाहिलं की मधमाशा आपल्या पर्यावरणासाठी किती आवश्यक आहेत. त्यांच्यामुळेच आपल्या अन्नसाखळीची शाश्वतता टिकून राहते आणि जैवविविधतेचा समतोल राखला जातो. मात्र त्यांच्या अस्तित्वावर आलेला धोका ही आपल्यासाठी एक गंभीर सूचना आहे. यासाठी युवकांनी पुढे येऊन पर्यावरणपूरक उपक्रम राबवणे, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आणि मधमाशी पालनासारख्या उपजीविकेच्या संधींचा स्वीकार करणे गरजेचे आहे. आजचा युवक जागरूक असेल तरच उद्याचं पर्यावरण सुरक्षित असेल. या विचाराने आपण प्रत्येकाने छोटासा का होईना पण सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग मित्रांनो, याचबरोबर आजच्या आपल्या युववाणीच्या स्टे ट्यून्ड या कार्यक्रमातून मी तुमची मैत्रीण रुचिरा पालकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. युववाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल

आहे तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आय डी आहे yuvwanaiarpune@gmail.com. ईमेल आय डी पुन्हा एकदा yuvwanaiarpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया अभिप्रायासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांची ही माहिती याच मेल आय डीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.

जैवविविधतेच्या दृष्टीनं मधमाशांचं महत्व आणि युवकांची भूमिका याविषयी डॉक्टर हेमंत कुमार डुमरे, मास्टर ट्रेनर CBRTI यांच्याशी रुचिरा पालकर यांनी साधलेला संवाद आपण ऐकला. सादर करते होते धीरज केदारी. श्रोतेहो, संध्याकाळचे 6 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: since the past few days and also faced several attempts of unauthorized interference, which has made it prone to disruptions. The government said that India's electricity demand hit a new record high in the last 4 days, with soaring temperatures across several parts of the country. The Ministry of Power said that yesterday, daytime peak electricity demand was 270.82 gigawatt, which has broken all previous records. On Wednesday, it was more than 265 gigawatt, while on Monday and Tuesday, the demand was over 257 and 260 gigawatt. It said that the peak daytime demand usually occurs between 2 p.m. and 4 p.m. National Highway Authority of India, NHAI, has signed a Memorandum of Understanding with the Norwegian Geotechnical Institute in Norway for advanced consultancy support in tunnel engineering, slope stability and capacity building. Ministry of Road Transport and Highways in a statement said that this collaboration reflects NHAI's commitment to develop and maintain India's national highways to global standards by leveraging NGI's internationally recognized expertise. A mobile application, G1, Joint Elderly Empowerment and Virtual Assistance Network, has been launched today to strengthen support systems for senior citizens across the country. Union Social Justice and Empowerment Minister Dr. Virendra Kumar launched this application in New Delhi. And in IPL cricket, Sunrisers Hyderabad will take on Royal Challengers Bengaluru in Hyderabad today at 7:30 p.m. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:10 आणि 10 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आज संध्याकाळी 6:30 स्वस्थ भारत या कार्यक्रमात 23 मे या वर्ल्ड ऑब्स्टेरिक फिस्टुला डे या अनुषंगानं स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर साधना भांगरे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत, निर्मिती सहाय्य किरण ढगे, सादरकर्ते धीरज केदारी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात जागतिक जैवविविधता दिनानिमित्त शेतीतील जैवविविधतेचे महत्त्व आणि संवर्धन याविषयी अश्विनी केसकर यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर बाजारभाव पण ऐकाल. आज रात्री 7:15 कार्यक्रम एक कलाकार. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे सुप्रसिद्ध गीतकार शैलेंद्र यांच्यावर, तेव्हा अवश्य ऐका आज रात्री 7:15. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. रात्री 10:30 नादब्रह्म कार्यक्रमामध्ये अबोली सुलाखे यांचं चंद्रमुखी रागावर आधारित सरोदवादन आपण ऐकू शकाल. रात्री 11:10 हवामानाचा अंदाज. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी जाणून घेऊया. उद्या सकाळी 5:55 गिरवाणवाणीमध्ये महर्षी व्यासरचित नवग्रह स्तोत्र सच्चिदानंद गाडगीळ यांच्या स्वरात. सकाळी 6:05 प्रभातवंदन, 6:25 चिंतन या सदरात डॉक्टर यशवंत पाटणे यांचे विचार आपण ऐकाल. सकाळी 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये उन्हाळी हंगामात फळ रोपवाटिकेचे व्यवस्थापन याविषयी माहिती, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल. 7:15 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमामध्ये स्क्रीन टाईम आणि मानसिक आरोग्य डॉक्टर हर्षल वाघ यांनी सांगितलेली माहिती. सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्ते मुकसेत मुजावर. 6:50 परिसरमध्ये हरित संगम यामध्ये पर्यावरण अभ्यासक डॉक्टर मनोज पाटील यांनी सांगितलेली माहिती. सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य ऐश्वर्या पटवर्धन, सादरकर्त्या तेजा दुर्वे. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची आहे, आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 आणि 8:40 सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. सकाळी 9:00 मराठी चित्रपट गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:30 स्वरांजली कार्यक्रमामध्ये सदानंद डबीर यांचं गीत, गायक श्रीरंग भावे, निर्मिती सहाय्यक निकिता तांबे, सादरकर्ते राजेश शेजवळे. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची आहे, आम्ही सहक्षेपित करू. 9:40 हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात PCOD

0: पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज याबद्दल स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर शिल्पा भट यांच्याशी संवाद, सूत्रसंचालन आणि निर्मिती सहभाग आरती पटवर्धन, सादरकर्ते धीरज केदारी. 10:10 कॅलिडोस्कोप या कार्यक्रमात यंग माइंड्स सस्टेनेबल फ्युचर्स अ डिस्कशन, सहभाग निधी उबाळे, सिया कुलकर्णी, पवीर्वी आर्य, मॉडरेटर पूरब गांगुली, सादरकर्ते गौरव शिंपी. 10:30 आणि 5:00 हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात प्रशांत फाटक यांचं तबलावादन आपण ऐकू शकाल. 11:30 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 12:00 वनिता मंडळ कार्यक्रमामध्ये जीवन यांना कळले हो, गेली 50 वर्षांहून अधिक काळ विना मोबदला संस्कार वर्ग पाळणाघर चालवणाऱ्या तसंच महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनवणाऱ्या मालुताई जोशी यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पूर्वार्ध, त्यानंतर अश्रू ही मुग्धा गोखले यांची कथा, सूत्रनिवेदन वरदा हसबनीस सादरकर्त्या तेजा दुर्वे. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची आहे, आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 12:45 आकाशवाणी @90 या संकल्पनेवर आधारित मालिका निरंतर स्वरलहरी, यामध्ये युद्धजन्य परिस्थितीमध्ये आकाशवाणीची भूमिका, लेखन किशोर कुलकर्णी, निवेदन सारिका दांडगे आणि किशोर कुलकर्णी, सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची आहे, आम्ही सहक्षेपित करू. 1:00 आपकी पसंत पत्रावर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम, 1:40 रत्नागिरी जिल्ह्याचं वार्तापत्र, 2:30 नव्या हिंदी मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह, सायंकाळच्या प्रसारण सभेत 5:30 युववाणी या कार्यक्रमामध्ये रंग माझा वेगळा या सदरात वैद्यकीय शिक्षणासोबत हृदयाच्या आरोग्यासंदर्भात ग्रामीण आणि शहरी भागात जनजागृतीसाठी आरोग्य जागर अभियान राबवणाऱ्या प्रसाद भोजने यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद, सादरकर्ते धीरज केदारी. 6:30 कलश कार्यक्रमामध्ये वार्ता, व्यंगकार डॉक्टर शंकर पुणतांबेकर, वार्ताकार डॉक्टर ओमप्रकाश शर्मा आणि यानंतर कविता डॉक्टर निर्मला राजपूत, प्रस्तुती सहाय्य सोनाली गोगले, प्रस्तुती देवकी कुलकर्णी. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून, 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमामध्ये आम्ही शेतकरी, यामध्ये शेतकऱ्यांच्या अनुभवावर आधारित कार्यक्रम, राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार प्राप्त रविशंकर शशिकांत सहस्रबुद्धे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आणि बाजारभाव. उद्या रात्री 8:15 कार्यक्रम एक कलाकार हा कार्यक्रम केंद्रित असेल संगीतकार केशवराव भोळे यांच्यावर, सादरकर्त्या सुनीता कुलकर्णी. 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय विज्ञान पत्रिका विज्ञान भारती आणि 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम, यामध्ये चंगना सेरी सेपी माधवन नंपुथिरी यांचं कर्नाटकी गायन. 11:10 हवामानाचा अंदाज. याशिवाय आमची सर्व बातमीपत्रं नेहमीच्या ठरलेल्या वेळी प्रसारित आणि सहक्षेपित होतील. तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या कार्यक्रमांची रूपरेषा.
1: श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीये. एड्सवर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी 3:30-4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. एड्स वॅक्सिनेशन याविषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
2: छोट्या मित्रमैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
3: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
2: हा एक

निसर्गमित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्गमित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्णपदक मिळवलं. जरूर ऐका गम्मत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणि
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. आता संस्कृतमधून बातम्या आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: सायं सार्धसप्तवादने भविष्यति। गतरात्रौ अहमदाबादस्य नरेन्द्र मोदी क्रीडांगणे गुजरात टाइटन्स दलेन चेन्नई सुपर किंग्स दलं 91 धावनांकैः पराजितम्। अन्ते मुख्यवार्ताः पुनः एकवारं। प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी नवदिल्ल्यां साइप्रस देशस्य राष्ट्रपतिना निकोस क्रिस्टाडो लाइट्स इत्यनेन सह चर्चितवान्। सः उक्तवान् यत् अग्रिमेषु पञ्चवर्षेषु निवेशप्रवाहः द्विगुणीकर्तुं भारत साइप्रस देशयोः लक्ष्यमस्ति। निर्वाचनायोगेन अग्रिमे मासे 18 दिनांके 10 राज्याणां 24 राज्यसभासनानां कृते निर्वाचनस्य घोषणा कृता। सर्वोच्च न्यायालयेन जुलाई मासस्य प्रथम दिनांकात् 9वीं कक्षायाः छात्राणां कृते CBSE इत्यस्य त्रिभाषीय अध्ययनस्य अनिवार्यतायाः विरुद्धं याचिकायां विचारं समारब्धम् इति वार्ताः।
1: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। संध्याकाळचे 6:30 वाजलेत। आता स्वस्थ भारत या आरोग्यावर आधारित कार्यक्रमामध्ये ऐकूया 23 मे या वर्ल्ड ऑब्स्टेरिक फिस्चुला डेच्या अनुषंगानं पुणे महानगरपालिकेत कार्यरत स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर साधना भांगरे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत। निर्मिती सहाय्य किरण ढगे यांचं आहे आणि सादर करते धीरज केदारी।

0: श्रोते हो नमस्कार. स्वस्थ भारत या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, मातृत्वाची चाहूल लागणं हा कोणत्याही स्त्रीसाठी आनंदाचा क्षण असतो, पण कधी कधी योग्य आरोग्य सुविधांच्या अभावामुळे प्रसूती दरम्यान काही गुंतागुंत निर्माण होते. अशीच एक गंभीर पण उपचारयोग्य समस्या म्हणजे ऍब्स्टेट्रिक फिस्टुला. 23 मे हा दिवस जगभरात जागतिक ऍब्स्टेट्रिक फिस्टुला दिन म्हणून पाळला जातो. याच विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय पुणे महानगरपालिकेच्या स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर साधना भांगरे यांना. डॉक्टर नमस्कार.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं खूप मनापासून स्वागत.
1: थँक्यू.
0: डॉक्टर, आता 23 मे हा दिवस जगभरात जागतिक ऍब्स्टेट्रिक फिस्टुला दिन म्हणून पाळला जातो, तर या दिवसाची पार्श्वभूमी आणि या वर्षीची थीम याविषयी अधिक काय सांगा.
1: 2003 संयुक्त राष्ट्र म्हणजेच युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंड या संस्थेने टू एंड ऑब्स्टेटिक फिस्टुला हे कॅम्पेन सुरू केले. तर ह्यामागे त्यांचा असा उद्देश होता की जे थोडेसे असं म्हणू शकतात जे डेव्हलपिंग कंट्रीज आहे, सब सहारण आफ्रिकन कंट्रीज आणि साऊथ एशिया ज्याच्यामध्ये प्रामुख्याने पाकिस्तान, बांगलादेश आणि इंडियाच्या काही भागाचा समावेश होतो, तर अशा ठिकाणी यांनी ऑब्स्टेटिक फिस्टुला एंड करण्यासाठी यांनी हा एक कॅम्पेन यांनी उपक्रम राबवला. या उपक्रमामध्ये त्यांनी खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या प्रोव्हाइड करण्याचं त्यांनी ठरवलं की त्याच्यामध्ये ऑब्स्टेटिक फिस्टुलाने ज्या बाधित फिमेल आहेत त्यांना ते शस्त्रक्रिया मोफत देतील, तसेच त्यांचं काउन्सिलिंग करतील, त्यांना वोकेशनल ट्रेनिंग देतील आणि त्याचबरोबर जे दुर्गम भागातील आरोग्य कर्मचारी आहेत त्यांना प्रशिक्षण देतील आणि ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो आपण, प्रसूती केंद्र, त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करतील, त्यासाठी मदत करतील असं त्यांनी ठरवलं. आणि त्यांचं असं टार्गेट आहे की 2030 ऑब्स्टेटिक फिस्टुला हा एंड झाला पाहिजे असं त्यांनी UN असेंब्लीमध्ये प्रपोज केलेलं आहे.
0: आता या वर्षीची थीम याविषयी काय?
1: या वर्षीची थीम आहे हर हेल्थ इज अ राईट, इन्व्हेस्ट टू एंड द फिस्टुला अँड चाइल्ड बर्थ इंजुरी, अशी ह्या वर्षीची थीम आहे.
0: आता ऑब्स्टेटिक फिस्टुला याविषयी, याची पार्श्वभूमी याविषयी बोललो, या थीम विषयी बोललो, तर मुळातच ही समस्या नेमकी काय आणि वैद्यकीय दृष्ट्या ही कशी विकसित होते?
1: ऑब्स्टेटिक फिस्टुला हे अतिशय स्पष्ट आणि वेदनादायक असा स्त्रीरोगचा भाग आहे जो मोस्टली प्रसूती दरम्यान महिलेला होतो. याच्यामध्ये काय होतं की महिला ही प्रसूती काळामध्ये अडकते, ज्यालाच आपण प्रोलॉंग ऑब्स्टेटिक लेबर असे म्हणतो, म्हणजे प्रसूती जितकं आवश्यकता असते त्याच्यापेक्षा जास्त वेळ किंवा दिवस घेते आणि त्यामुळे बाळाच्या डोक्याचा दबाव हा योनी मार्गावरती आणि आजूबाजूच्या अवयवांवरती होतो, त्यामुळे तिथल्या ऊतींना रक्तपुरवठा कमी होतो, त्याच्यामुळे त्या नष्ट पावतात आणि एक प्रकारचं छिद्र तयार होतं किंवा सुरंग किंवा पॅसेज आपण म्हणू शकतो दोन अवयवांना.

0: मध्ये तयार होतो त्यालाच ऑब्स्टेट्रिक फिश्युला असं म्हणतात. मराठीमध्ये अगदी सांगायचं झालं तर प्रसूतीकालीन भगंदर असं याला संबोधित केलं जातं. ऑब्स्टेट्रिक फिश्युला हे चार प्रकारचे, वसायको वजायनल, याच्यामध्ये योनी मार्ग आणि मूत्राशय याच्यामध्ये पॅसेज निर्माण झालेला असतो ज्याच्यामध्ये इनव्हॉलंटरली युरिन ही सतत गळत राहते. दुसरं आहे की रेक्टो वजायनल फिश्युला, यामध्ये इंटेस्टाईन, लोअर इंटेस्टाईन आणि योनी मार्ग याच्यामध्ये एक पॅसेज तयार झालेला असतो, त्यामुळे इनव्हॉलंटरली शौच किंवा वायू सारखा पास होत राहतो. ही पण थोडीशी इम्बॅरेसिंग मुवमेंट आहे. थर्ड इज युट्रो वजायनल फिश्युला, ज्याच्यामध्ये युट्रस म्हणजे योनी मार्ग आणि वजायनामध्ये एक पॅसेज तयार झालेला असतो. आणि फोर्थ टाईप इज कॉम्प्लेक्स टाईप.
1: अच्छा, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर प्रसूती दरम्यान ज्या समस्या उद्भवतात त्यामुळे हा खरं तर आजार होऊ शकतो. आता अनेकदा महिलांना त्यांच्या शरीरात होणारे बदल खरं तर समजत नाही, तर या आजाराची प्राथमिक लक्षणं काय सांगता येतील आणि कोणत्या परिस्थितीत महिलांनी ही लक्षणं अंगावर न काढता तातडीनं डॉक्टरांकडे गेलं पाहिजे?
0: ज्या टाईपचं ऑब्स्टेटिक फिश्युला तयार झालेलं आहे त्याच्यावरती त्याचे सगळे लक्षणं हे अवलंबून आहे. पण हे एक समजण्याची गोष्ट आहे की हा बरा होणार आज, त्यामुळे याला घाबरून नाही गेलं पाहिजे. आणि याचे जे लक्षण आहेत ते अतिशय स्पष्ट आहेत पण गंभीर आहे आणि त्या बायकांच्या मनावरती आणि
1: मानसिकतेवरती
0: आणि सामाजिक प्रभावित करतात त्यांना. जसं मी टाईप सांगितलं त्याप्रमाणे मी तुम्हाला लक्षणं सांग. आता जेव्हा बाई ही वसायको वजायनल फिश्युलाने बाधित असते तेव्हा सतत युरिन गळत राहतं वजायनामधून, युरिनचं पॅसेज होत, त्यामुळे आजूबाजूचे जे जनेंद्रिय आहेत तिथे ओलावा निर्माण होतो, त्यामुळे जंतू संसर्गाचं प्रमाण वाढतं, खाज येते, इरिटेशन होतं, त्यामुळे ती थोडीशी नाराज, चिडचिड, एन्झायटी असे सगळे त्याचे आहेत पण जे स्पष्ट आहे, यू कॅन आयडेंटिफाय इझिली. सेकंड इज रेक्टो वजायनल फिश्युला, ज्याच्यामध्ये स्त्रीला शौच किंवा वायू इनव्हॉलंटरली गळत असतं पण त्यावेळेस दुर्गंधी खूप जास्त पसरते आणि तिला खूपच अनकम्फर्टेबल वाटतं, हे पण अगदी स्पष्ट. आणि जंतू संसर्गाचं प्रमाण पण अशा वेळेस खूप जास्त. आणि कॉम्प्लेक्समध्ये तर हे सगळंच एकत्रित येतं, त्यामुळे तिला एकटेपणा वाटतो, तिला बोलावं असं वाटत नाही, समजायलाच, हा कारण की हे समजायलाच की हे कसं काय असं होतंय तीच फार जास्त वेळ घेते. आणि चार चौघांमध्ये जायला त्यांना एम्बॅरेसमेंट होते. आणि हल्ली आपल्याकडे म्हणजे दुर्गम भागामध्ये जसं मी सांगितलं की हे दुर्गम भागामध्ये जास्त कॉमन आहे, तो लोक त्याला जरा असं बोंधुगिरीमध्ये घेऊन जातात, लोकांना एवढं समजत नाही, पटकन आयडेंटिफाय,
1: अज्ञानाचा
0: अभाव तिथे आपल्याला दिसून येतो, त्यामुळे बायका पटकन हे करत नाही. पण असं जेव्हा तुम्हाला लक्षणं दिसतात तेव्हा तुम्ही त्वरित डॉक्टरकडे जाऊन उपचार घेतले पाहिजे.
1: मुळातच ही गोष्ट नॉर्मल न समजता ही समस्या आहे तर महिलांनी हे बोललं पाहिजे आणि त्याचे उपचार सुद्धा तितक्याच लवकर घेतले पाहिजे. आता या समस्येची नेमकी कारण काय सांगता येईल आणि बाळंतपणात होणारा विलंब याला किती प्रमाणात कारणीभूत असू शकतो?
0: जसं मी सांगितलं की ऑब्स्टेट्रिक फिश्युला हा मोस्ट कॉमनली आरोग्य सेवेच्या उपलब्धतेचा आणि सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीशी खूप असा जवळचा या आजाराचा संबंध आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जसं सांगितलं तुम्हाला प्रोलॉंग ऑब्स्ट्रॅक्टिक लेबर, दीर्घकाळ अडकलेली प्रसूती हा याचा सगळ्यात कॉमन रिझन आहे, बेसिक आहे. त्याच्यात सर्वात महत्वाचं कारण तेच की बाळाचं डोकं अडकतं आणि ऊती आजूबाजूच्या नष्ट होतात आणि त्यामुळे होत, त्यामुळे आपल्याला प्रोलॉंग लेबर पटकन आयडेंटिफाय करून त्याच्यावरती योग्य उपचार घेतले गेले पाहिजे. त्यासाठी प्रसूती दरम्यान ANC चेकअप्स रेग्युलर केले पाहिजे, डॉक्टर्सला नियमितपणे भेटले पाहिजे आणि आपलं पोषण आणि आहार गर्भवती स्त्रीने अगदी योग्य ठेवला पाहिजे. तसेच आपण जेव्हा रेग्युलर चेकअपला जाऊ तर आपण आयडेंटिफाय करू की सेफलोपेल्विक डिस्प्रोपोर्शनेट आहे की नाही, आणि त्यामुळे जर आपण सांगितलं की ही डिलिव्हरी सोपी नाही आहे तर मग अशा ठिकाणी डिलिव्हरी करायची की जिथे सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत, सिझेरियन सेक्शनच्या वगैरे अशा ठिकाणी डिलिव्हरी आपण करायला पाहिजे. तर हे सगळं आयडेंटिफाय होण्यासाठी तुम्हाला रेग्युलर ANC चेकअप आणि प्रसूतीलाच आपण खूप महत्व देऊन सगळं काही करायला पाहिजे.
1: मी आता तेच म्हणणार होते की फक्त प्रसूती दरम्यान नाही तर एकूणच ज्यावेळेस आपल्याला समजतं की आपल्याला बाळ होणार आहे तेव्हापासूनच जर डिलिव्हरी पर्यंत जर काळजी घेतली तर निश्चितच या आजारापासून किंवा या समस्येपासून आपण सुटका मिळवू शकतो.
0: हा, आपण लवकर आयडेंटिफाय करू शकतो. पोषण वगैरे व्यवस्थित घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं बालविवाह आणि अल्पवयीन गर्भधारणा आपण अवॉइड करायला. त्याचं कारण असं की मुलीचं जे योनी मार्ग आहे ते विकसित झालेलं नसतं, ते वयाच्या 18 वर्षांनंतरच होतं, त्यामुळे आपण हे जे अर्ली चाइल्ड मॅरेजेस आहेत ते आपण अवॉइड करायला पाहिजे, ते होऊच दिले नाही पाहिजे.

0: की हे प्रेग्नन्सी मध्ये नाहीच, की महिलांनी स्वतःच आरोग्य
1: अगदी अडोलसन्स पिरियड पासूनच हिमोग्लोबिन वगैरे कडे लक्ष द्यायला पाहिजे
0: सगळ्या गोष्टींत. बाळणपणात होणारा विलंब हे तर तुम्ही कारण सांगितलं, तर अजून यामागची काय कारण सांगतायत?
1: आणि दुसरं म्हणजे की कुपोषण आणि शारीरिक दुर्बल असलेल्या महिलांमध्ये देखील याचं प्रमाण आपण जास्त बघू शकतो. प्रसूती दरम्यान अडचणी येण्याचे चान्सेस ह्या फिमेल्समध्ये थोडे जास्त असतात. तसेच गरिबी आणि ओव्हरऑल हेल्थ अवेअरनेसची कमतरता हा सुद्धा एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे ज्याच्यामुळे ऑब्स्टेट्रिक फिश्युला होतो. कुटुंबातील महिलांना अनेकदा आरोग्य सेवांबद्दल माहितीच नसते आणि ते असंही विचार करतात की हे खर्चिक असेल तर आपण नको करायला, काय गरज आहे इतक्या रेग्युलर चेकअप करायचं.
0: मुळातच महिला या बऱ्याचशा गोष्टी अंगावर काढतात आणि असं म्हटलं जातं की ठीक आहे हे नॉर्मल असू शकत, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण टाळतो, पण ह्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आता ग्रामीण भागात सोयी सुविधांची कमतरता असते, तर अशा ठिकाणी या आजाराचं निदान कसं केलं जातं आणि यासाठी कोणत्या विशेष चाचण्यांची गरज भासते का?
1: फिश्युलाचं निदान हे बेसिकली जेव्हा आपण कम्प्लीट ऑब्स्टेट्रिक हिस्ट्री घेतो पेशंटची, की डिलिव्हरीच्या आधी नंतर कसे कसे प्रॉब्लेम झाले, तर ते आपण जेव्हा व्यवस्थित आयडेंटिफाय करतो, नोट डाऊन करून घेतो, याला जी आपण हिस्ट्री म्हणतो बेसिक हिस्ट्री, त्याच्या आधारे तसंच क्लिनिकल एक्झामिनेशन, स्पेक्युलम खाली पेशंटला व्यवस्थित एक्झामिन करून घ्यायचं हे एक बेसिक टेस्ट आहे. त्याशिवाय आपण इथिलीन ब्ल्यू डाय टेस्ट करू शकतो, सिस्टोस्कोपी, युरोस्कोपी आणि अल्ट्रासाऊंड, MRI, हल्ली फ्लोरोसन्स गाईडेड पण होतात, मॅपिंग इन्व्हेस्टिगेशन पण होतात, याचा पण आपण वापर करून आयडेंटिफाय करू शकतो. आणि स्पेक्युलम एक्झामिनेशन मधून आपण ऑब्स्टेट्रिक फिश्युला बघू शकतो. जेव्हा क्लिनिकली एक्झामिन करतो तेव्हा आपल्याला ते छिद्र दिसतं आणि मिथिलिन ब्ल्यू डाय टेस्टच्या मदतीने आपण आयडेंटिफाय करू शकतो की नेमकी लोकेशन कुठे आहे. जेव्हा कॉम्प्लेक्स असतं तेव्हा आपल्याला थोड्याशा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीची गरज असते.
0: आता या तपासण्यांविषयी आपण सांगितलं, तर यावर उपचार काय आहे?
1: तसं तर ऑब्स्टेट्रिक फिश्युलावरती शॉर शॉर्ट जी ट्रीटमेंट आहे ती शस्त्रक्रिया हीच आहे. तसं अगदीच बारीक असेल ऑब्स्टेट्रिक फिश्युला तर तो नुसता कॅथेटर पास करून तिकडचं जे डॅमेज टिश्यू आहे तो काढून बरा होऊ शकतो, पण शस्त्रक्रियाच खास त्याच्यावरचं शॉर शॉर्ट म्हणजे 100% त्याने
0: मिळू
1: शकतो, तर ते हेच आहे. पण त्याच्यातही थोडंसं असं आहे की 90% शस्त्रक्रिया आणि 10% नंतरचं पोस्ट ऑपरेटिव्ह बाईला रेस्ट मिळाली पाहिजे, मेंटल हेल्थ काउन्सिलिंग मिळाली पाहिजे, गोळ्या औषधं व्यवस्थित घेतली पाहिजे आहे आणि आहार चांगला घेतला पाहिजे. म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह जे मदत लागते ती पण खूप मोठा रोल प्ले करते.
0: आता प्रत्येक वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा आधुनिक तंत्रज्ञान आलेलं आहे, तर या ट्रीटमेंट थेरपीमध्ये काय आधुनिक तंत्रज्ञान आलं आहे का?
1: गेल्या काही दशकामध्ये फिश्युला मॅनेजमेंटमध्ये मोठी प्रगती झालेली आहे. तर त्याच्यामध्ये मिनिमल इन्व्हेसिव्ह ज्या सर्जरीज आहेत, तर त्याच्यामध्ये लॅप्रोस्कोपिक आणि रोबोटिक सर्जरीजचा एक पर्याय आहे. याचा फायदा असा होतो की रक्तस्त्राव खूप कमी होतो अशा सर्जरीजमध्ये, हॉस्पिटल स्टेचं प्रमाण पण खूप कमी आहे आणि पोस्ट ऑपरेटिव्ह पेन पण फिमेलला थोडं कमी होतं.
0: म्हणजे नंतरही काळजी खूप कमी प्रमाणात घेतली जाते आणि हे नॉर्मल होऊ शकतं.
1: हे नॉर्मल होऊ शकतं. दुसरं टिश्यू इंजिनिअरिंग आणि रिजनरेटिव्ह मेडिसिन्स पण आलेले आहे, पण हा हे थोडंसं कॉस्टली पडतं. याच्यामध्ये दोन ऑप्शन आहेत, एक तर स्टीम सेल थेरपी आणि दुसरं आहे बायोमटेरियल कॅफॉल्डचा वापर करून, ज्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल एक्स्ट्रा सेल्युलर मॅट्रिक्सेसचा वापर करून टिश्यू रिजनरेशन करण्याचा आपण एक प्रयत्न करू शकतो. दुसरं प्लेटलेट रिच प्लाझ्माचा वापर करून आपण टिश्यू रिपेअर किंवा हिलिंगला काही मदत होऊ शकते का त्याचं पण आपण करू शकतो. आणि ऍडव्हान्स इमेजिंग आणि सर्जिकल नेव्हिगेशन्स पण करू शकतो, ज्याच्यामध्ये 3D मॅपिंग आणि फ्लोरोसन्स गाईडेड सर्जरी होऊ शकते. त्यामुळे कॉम्प्लेक्स फिश्युला रिपेअर करायला हल्ली जरा सोपं आहे आणि त्यातल्या त्यात ते छान पद्धतीने होऊ शकतं. आणि अगदीच होऊच द्यायचं नाहीये, त्याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित लेबर मॉनिटरिंगचा उपयोग केला जाऊ शकतो किंवा इलेक्ट्रॉनिक पार्टोग्राफचा वापर केला की आपण हाय रिस्क प्रेग्नन्सी, की हा बाबा ही प्रेग्नन्सी पुढे जाऊन सीपीडीमध्ये कन्वर्ट होऊ शकते किंवा हिला सिझेरियन सेक्शन लागू शकतं, ते हे आपल्याला थोडं लवकर आयडेंटिफाय होऊन आपण लवकर निर्णय घेतला तरी ह्या गोष्टी सॉल्व्ह होण्यासारख्या. अगदीच नॉर्मल डिलिव्हरीचा अट्टहास होऊ नये. आणि तसंच जसं मी सांगितलं की फक्त सर्जरीज नाही, नंतरचं रिहॅबिलिटेशन, कारण की ऑब्स्टेट्रिक फिश्युला नंतर जो आपण सामाजिक एकटेपणा आपल्याला निराश येतं, थोडंसं आउटकास्ट आपण फील करतो,
0: मानसिक
1: खूप जास्त परिणाम होतो, त्याच्यासाठी हल्ली रिहॅबिलिटेशन मध्ये पण इनोव्हेटिव्ह गोष्टी आलेल्या आहेत. जसं की चांगल्या पद्धतीने फिजिओथेरपी घेतली पाहिजे, पेल्विक फ्लोर रिहॅबिलिटेशन आलेलं आहे, मेंटल हेल्थ काउन्सिलिंग आलं आहे, वोकेशनल ट्रेनिंग आली आहे आणि सोशल रिइंटिग्रेशन जास्त प्रमाणात हे वाढलेलं आहे.

0: आता आपण तपासण्यांबद्दल बोललो, उपचारांबद्दल बोललो, आधुनिक तंत्रज्ञानाविषयी बोललो, तर या उपचारानंतर महिला पुन्हा पूर्ववत आयुष्य जगू शकतात का? आणि विशेष उपचारानंतर पुन्हा सुरक्षित प्रसूती होणं शक्य आहे का?
1: हा अगदी आहे. चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून आपण करून घेतलं तर नक्कीच होऊ शकतं, पण याच्यामध्ये रिकरन्स रेट पण आहे. 2-3% रिकरन्स रेट पण याचं आहे. तेच नंतरची काळजी पण तितकीच महत्वाची पडते.
0: म्हणजे एकूणच डिलिव्हरीमध्ये काळजी घेणं हे खूप महत्वाचं आहे. आता या आजारामुळे महिलांना, आपण मगाशीच म्हणलो की सामाजिक समस्येला सुद्धा सामोरं जावं लागतं, त्यांच्या मानसिक आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो, तर हे परिणाम नेमके काय होतात याविषयी काय सांगाल?
1: ऑब्स्टेट्रिक फिस्टुला हा केवळ स्त्री रोग किंवा महिलांचा कॉमन रोग नसून तो पूर्ण महिलांच्या आरोग्यावरतीच्या आयुष्यावरती गंभीर आणि खोलवर परिणाम करतो. हा एक सामाजिक प्रश्न आहे, कारण की प्रसूती दरम्यान दीर्घकाळ अडथळा निर्माण झाल्यामुळे हा आजार आपण जसं सांगितलं त्याप्रमाणे होत. तर शारीरिकदृष्ट्या जर बघायला गेलं तर सतत इनव्हॉलंटरली युरिन पास होणं, स्टूल पास होणं, तुम्हाला ते डायजेस्ट करायला थोडंसं अवघड असतं, त्यात ती स्मेल येते, त्यामुळे आपण आउटकास्ट पडतो. हे सांगायचं की नाही सांगायचं त्याच्यामध्ये महिलांची खूप घालमेल होते. नंतर सगळ्यात महत्वाचं की लोक काय म्हणतील, घरचे कसे रिॲक्ट करतील,
0: चार चौघात गिल्टी फील होणं,
1: मग त्या बाहेर पडत नाही, ह्या आजाराबद्दल बोलत नाही, दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतात, अंगावरती काढण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे एक ओव्हरऑल न्यूनगंड नैराश्य त्यांच्या आयुष्यामध्ये होतो. बऱ्याचदा कौटुंबिक स्तरावरती पण त्याचा फार परिणाम होतो. तो खर्चाला घाबरून लोक नको म्हणतात.
0: पण आता तुम्ही सांगितलं तर मला असं वाटतं ना की महिलांच्या मानसिकतेवर या आजाराचा परिणाम होतो, तर कुठेतरी कुटुंबाने सुद्धा तिला साथ देणं हे सुद्धा मला तितकंच महत्वाचं वाटतं.
1: कुटुंबाने त्या वेळेस साथ देणं हे जास्त महत्वाचं आहे. तेच तर काउन्सिलिंग,
0: तिला आधार देणं हे खूप महत्वाचं आहे मानसिक दृष्ट्या. आता प्रतिबंध हा उपचारापेक्षा श्रेष्ठ आहे असं आपण नेहमीच म्हणतो, तर फिस्टुला टाळण्यासाठी गरोदरपणात आणि प्रसूतीवेळी कोणती खबरदारी घेणं आवश्यक?
1: जसं मी सांगितलं की ऑब्स्टेट्रिक फिस्टुला हा प्रसूती दरम्यान होतो, पण जर आपण प्रसूती पूर्वपासूनच याच्यावरती आपण जरा याचा अवेअरनेस केलं आशा वर्कर्स किंवा अंगणवाडीच्या सेविकांच्या मदतीने, या आजाराची पूर्वीपासूनच जर स्त्रियांना कल्पना असेल तर मग ते चांगल्या पद्धतीने याचा विचार करू शकतात. प्रसूती पूर्वमध्ये जी गर्भवती स्त्री आहे त्यांनी रेग्युलर ANC चेकअप करायला पाहिजे आहे, आणि पोषण आहार याच्याकडे चांगलं लक्ष द्यायला पाहिजे आहे. ज्या हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे त्या लवकर आयडेंटिफाय रेग्युलर ANC चेकअप्समुळे होतात. तर ते रेग्युलर ANC चेकअप्समुळे जर आपल्याला कळालं आहे की आपल्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येऊ शकतो, तर अशा वेळी कोणताही संकोच न बाळगता अशा ठिकाणी आपली डिलिव्हरी करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे, जिथे प्रशिक्षित डॉक्टर्स आणि नर्स अवेलेबल आहे अशा ठिकाणी डिलिव्हरी करायला पाहिजे.
0: बरोबर,
1: जिथे सगळ्या सोयी आहेत सिझेरियन सेक्शनच्या, आणि ट्रान्सपोर्टेशन पण आपलं इझिली होईल, या सगळ्या गोष्टी पहिलेच डोक्यात ठरवून जेव्हा आपण करतो तेव्हा ह्या गोष्टी आपण टाळू शकतो.
0: मुळातच या सगळ्यात जागरूकता ही खूप महत्वाची वाटते. आणि डॉक्टर, या विषयावर आजही समाजात उघडपणे बोललं जात नाही, मग याला आपण एक प्रकारची लाज किंवा माहितीचा अभाव सुद्धा म्हणू शकतो, पण समाजात ही जागरूकता तळागाळापर्यंत आपण कशी पोहोचू शकतो?
1: आपल्या समाजात महिलांच्या प्रजनन आरोग्यासंबंधी विषयाबद्दल अजूनही खूप संकोच बाळगला जातो, तर मग त्यामुळे अशा वेळेस काय करायला पाहिजे? ग्रामीण भागामध्ये आरोग्याविषयी माहितीचा चांगलाच प्रचार झाला पाहिजे आहे, तर त्याच्यासाठी प्रशिक्षित आरोग्य सेवांचा अभाव आणि महिलांच्या आरोग्याकडे दुय्यम दृष्टिकोनाने जे बघितलं जातं ते आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. अनेक कुटुंबांना हा आजार उपचाराने बरा होतो हे आपण सातत्याने सांगायला पाहिजे. यासाठी नक्कीच अंगणवाडी सेविकांचा आणि आशा वर्कर्सची आपल्याला खूप मदत होऊ शकते.
0: आता या आजाराविषयी आपण बोललो, महिलांच्या मानसिकतेबद्दल बोललो, तर महिलेला केवळ डॉक्टरांच्या औषधाचीच नाही तर कुटुंबाच्या आधाराची जास्त गरज असते याविषयी सुद्धा आपण बोललो, तर कुटुंबातील सदस्यांनी या काळात तिला कशा पद्धतीने सहकार्य केलं पाहिजे?
1: कुटुंब आणि समाजाची भूमिका यात अत्यंत महत्वाची ठरते. अशा महिलांना दोष देण्यापेक्षा आपण तिला समजून घेतलं पाहिजे, त्यावेळेस तिला एका आधाराची प्रेमाची गरज असते, उपचारासाठी प्रोत्साहनाची गरज असते, ते आपण तिला योग्य प्रकारे दिली पाहिजे. अशा वेळेस घरच्यांनी तिला समजून घेऊन सहानुभूती दाखवली पाहिजे आणि उपचारासाठी आपणहून पुढे नेण्यास प्रोत्साहित करायला पाहिजे. योग्य आधार मिळाल्यावरती ती परत आत्मविश्वासाने पुढे येऊ शकते आणि आपलं जीवन सामान्यपणे जगू शकते.
0: आता सरकार किंवा आरोग्य विभागामार्फत या आजारावर काही मोफत उपचार किंवा अर्थसहाय्य उपलब्ध आहे का?
1: भारतामध्ये ऑब्स्टेट्रिक फिस्टुला

0: स्वतंत्र असा कोणताच राष्ट्रीय कार्यक्रम आपण करत नाही, पण तरी पण मातृ आरोग्य सुधारण्यासाठी आपण अनेक प्रभावी योजना अंमलात आणलेल्या आहेत. ओव्हरऑल आपला फोकस हा मॅटर्नल मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी कमी करण्याकडे आहे. आपले मोस्ट ऑफ द प्रोग्राम असेच इंटिग्रेटेड आहे की जे अपहोल्ड करतात मातृत्वाचं आरोग्याला. सगळ्यात महत्वाची म्हणजे अशी जननी सुरक्षा योजना आहे. या योजनेत गर्भवती महिलांना सरकारी रुग्णालयात प्रसूती केल्यास आर्थिक मदत दिली जाते, त्यामुळे सुरक्षित प्रसूतीला प्रोत्साहन मिळते आपोआपच. दुसरं आहे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम. या अंतर्गत गर्भवती महिलांना मोफत उपचार, औषधे, तपासण्या तसेच रुग्णालयात जाण्यासाठी व परत येण्यासाठी मोफत वाहतूक सेवा दिली जाते. त्याच्यामध्ये त्यांना 102 नंबरला फोन करायला पाहिजे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, यामध्ये दर महिन्याच्या 9 तारखेला गर्भवती महिलांची मोफत तपासणी करून हायरिस्क प्रेग्नन्सी आयडेंटिफाय आपण करतो, ज्याने आपण त्यांना सांगू शकू की तुमची एका प्रशिक्षित केंद्रात डिलिव्हरी होणे गरजेचे आहे. त्यासाठी हे महत्वाचं पडतं. आणि लक्ष प्रोग्राम, याच्यामध्ये सरकारी रुग्णालयांमधल्या ज्या प्रसूती कक्षांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आणि सुरक्षित प्रसूती सेवा देण्यासाठीची ही योजना आहे, ज्याच्यामध्ये आपण लेबर रूम वेल इक्विप्ड आणि वेल टेक्नॉलॉजी कशी आणली जाईल, सुसज्ज असणं, याच्याकडे आपण लक्ष प्रोग्राम मध्ये शासनाने जास्त भर दिलेला आहे. दुसरं पोषण अभियान, या अंतर्गत गर्भवती महिला, स्तनदा माता आणि ऍडोलसंट फिमेल यांना आयडेंटिफाय करून अनिमिया, तो आपल्यातला जे फिमेल्स मधला रक्ताची कमतरताचा जो आजार आहे हा जो खूप कॉमन आहे, तो आयडेंटिफाय करून त्यांना गोळ्या दिल्या जातात, आयर्न रिच टॅबलेट्स दिल्या जातात आणि त्यांचं कुपोषण कमी करण्यासाठी हा उपक्रम बेसिकली राबवला जातो. तो हाही एक चांगला उपक्रम आहे. आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना, ह्यामध्ये गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांना विश्रांती व पोषणासाठी मदत केली जाते. या सर्व उपाययोजनांमुळे सुरक्षित प्रसूती वाढते आणि फिश्चुला होण्याची शक्यता आपोआपच कमी होते.
1: बर, आता जाता जाता संदेश काय द्या?
0: मी सर्व महिलांना एक महत्वाचा संदेश देऊ इच्छिते की मातृत्व हा स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय सुंदर आणि संवेदनशील असा प्रवास, परंतु ह्या काळात स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. ऑब्स्टॅटिक फिश्चुला हा लाज वाटण्यासारखा आजार नाही, हा एक उपचारक्षम आजार आहे. वैद्यकीय उपचार घेतले, वेळेवरती घेतले की हा आजार पूर्णपणे बरा होऊ. ऑब्स्टॅटिक फिश्चुलाविषयी तुम्ही ओपनली सांगा, सगळ्यांना अवेअर करा अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि कुटुंबियांना मी सांगू इच्छिते की अशा महिलांना तुम्ही तीच दोष देऊ नका. त्यांना उपचार घेण्यासाठी प्रोत्साहित करा. त्यांना अशा वेळी प्रेम आणि आधाराची गरज असते आणि ते आपले फॅमिली मेंबर्सपेक्षा दुसरं कुणी जास्त चांगल्या प्रकारे देऊ शकत नाही. त्यामुळे मी सगळ्या कुटुंबियांना आवाहन करते की त्यांनी प्लीज अशा महिलांना समजून घ्या. तसेच समाज म्हणून मी सांगेल की जागरूकता आणि वेळेवरती उपचार आणि कुटुंबाचा आधार, ह्यामुळे ऑब्स्ट्रक्टिव्ह फिश्चुला हा वेळेवरती रोखता येऊ शकतो आणि महिलांनी आपल्या आरोग्याबद्दल मोकळेपणाने बोलावे, मदत मागावी आणि स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे. आरोग्य, हेल्थ हे आपली बेसिक नीड आहे, हा आपला मूलभूत अधिकार आहे आणि तो सगळ्या फिमेल्सने आपला आपण मिळवला पाहिजे, त्या अधिकारासाठी लढलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं.
1: एकूणच डॉक्टर, आपण साधलेल्या संवादावरून ऑब्स्टेटिक फिस्टुला ही केवळ एक शारीरिक व्याधी नाहीये तर ती एक सामाजिक समस्या आहे आणि योग्य वेळी केलेली प्रसूती, बाळंतपणासाठी दवाखान्याचा केलेला वापर आणि वेळेत उपचार यामुळे कोणतीही माता या संकटातून खरं तर बाहेर पडू शकते. तर डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: तुम्ही मला एवढी चांगली संधी दिली, अशा रेअर टॉपिकवरती बोलायला मला बोलवलं आणि माझ्याकडून पण अवेअरनेस झालं, आयसी ऍक्टिव्हिटी झाली, मी सुद्धा यासाठी मी तुमच्या अत्यंत आभारी आहे.
1: धन्यवाद.
0: थँक्यू.

स्वस्थ भारत या कार्यक्रमात 23 मे या वर्ल्ड ऑब्स्टेरिक फिस्चुला डेच्या अनुषंगानं पुणे महानगरपालिकेत कार्यरत स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर साधना भांगरे यांची प्रज्ञा कळसकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. निर्मिती सहाय्य किरण ढगे यांचं होतं आणि सादरकर्ते होते धीरज केदारी.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7 वाजता मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

माझा एक हट्टी शेजारी आहे. संपूर्ण कॉलनीने सोलर पॅनल बसवले पण तो काही केल्या मान्यच करत नव्हता की बिल खरंच शून्य येऊ शकत. मी म्हटलं अरे बाबा, नावच आहे पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. मग जेव्हा हळूहळू सगळ्यांचं वीज बिल शून्य यायला लागलं तेव्हा म्हणाला आता बसवूनच घेतो. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा पीएम सूर्य घर .gov.in.

0: आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात 4 महिलांचा मृत्यू. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्त्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेला मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: भारत यूरोपियन यूनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
0: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस हे म्हणाले. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,86,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 जास्त केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराची गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज भासली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी

प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरपर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबरपर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही, असं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल, असं निवडणूक आयोगानं सांगितलं आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुकचे नेते सी षण्मुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळं या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाई निर्माण होण्याच्या अफवा पसरवल्या जात असून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. नागरिकांनी भीतीपोटी अतिरिक्त पेट्रोल आणि डिझेल खरेदी करून साठवणूक करू नये. गेल्या काही दिवसात अनेक ठिकाणी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी केल्यानं मे महिन्यात नेहमीच्या तुलनेत पेट्रोल डिझेलची सुमारे 20% अधिक विक्री झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. नागरिकांनी संयम बाळगून आवश्यकतेनुसारच इंधन खरेदी करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन देखील भुजबळ यांनी केलं. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुरले, अनिता मोहुरले, सुनीता मोहुरले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये असं आवाहन वनविभागानं केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12,00,000 युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखी 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यांसाठी PV कुलकर्णी याच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखी काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना होणार आहे. हैदराबाद इथं थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. राज्यात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना त्यामुळं उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळं अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळं वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह

0: मुसळधार पाऊस झाला, तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. दरम्यान आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी नांदेड महानगरपालिका आयुक्त डॉ महेश कुमार डोईफोडे यांच्या अध्यक्षतेखाली शहरी आपत्ती व्यवस्थापन समितीची विशेष आढावा बैठक काल झाली. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. येत्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहून पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. राज्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. आवश्यक तितकंच इंधन खरेदी करण्याचं आवाहन. आणि चंद्रपूर जिल्ह्यात वाघाशाल्या 4 महिलांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378 अंश 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्स वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगात सर्वत्र. एक निवेदन ऐकूया. श्रोते हो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा, त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसंच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तरच आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.
2: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी, अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी.
3: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी.
2: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.

श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मेला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतली आहे. एड्स वर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रम

0: माझ्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
3: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7:15 वाजतात. वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 15 ते 20 मे या कालावधीत संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांचा दौरा केला। या दौऱ्यामध्ये त्यांनी आर्थिक, संरक्षण उद्योग, ऊर्जा, सागरी दळणवळण यासह इतर अनेक क्षेत्रांमध्ये अनेक महत्वाचे करार केले। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा, त्यातील करार, या देशांशी असलेली जवळीक आणि त्याचा भारताच्या प्रगतीला होणारा लाभ याविषयी आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये जाणून घेणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी संयुक्त अरब अमिरातीत त्यांनी पेट्रोलियम संबंधी तर नेदरलँड मध्ये सेमीकंडक्टर तर स्वीडन बरोबर कृत्रिम बुद्धिमत्ता, नॉर्वे मध्ये नील अर्थव्यवस्था, इटली मध्ये शिक्षण क्षेत्रातील सहकार्यासह विविध करार केले। या दौऱ्यातील करारांविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक राहुल गोखले यांनी माहिती दिली। ते म्हणाले,
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच जो 5 देशांचा दौरा केला त्यात अनेक करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। त्यातल्या संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE च्या दौऱ्यामध्ये झालेल्या करारांचा आढावा घेण्यापूर्वी भारत आणि UAE दरम्यान अगोदर जे काही करार झाले होते त्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे, कारण त्यातनंच आता झालेल्या करारांचं महत्व लक्षात येईल। 2015 मध्ये पहिल्या दौऱ्यापासूनचा मोदींचा हा UAE चा 8वा दौरा आहे, तेव्हा द्विपक्षीय संबंध किती दृढ आहेत याची त्यावरनं कल्पना येईल। मोदींच्या पहिल्या दौऱ्यादरम्यान सर्वसमावेशक आणि धोरणात्मक भागीदारी करारावर स्वाक्षरी करणारा UAE हा पहिला देश होता। 2022 मध्ये दोन्ही देशांनी सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार म्हणजे ज्याला CEPA म्हणतात हा आणखीन एक ऐतिहासिक करार केला आणि या करारामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापार आणि आर्थिक सहकार्याला गती मिळाली। आताच्या दौऱ्याचं महत्वाचं फलित म्हणजे भारत UAE धोरणात्मक संरक्षण भागीदारी झाल्याचा विस्तार। या दौऱ्यात दोन्ही देशांनी धोरणात्मक संरक्षण भागीदारीच्या चौकटीवर स्वाक्षरी केली, त्याच्यामुळे संरक्षण औद्योगिक सहकार्य, नाविन्यता, प्रगत तंत्रज्ञान, लष्करी सराव, प्रशिक्षण आणि सागरी सुरक्षा या क्षेत्रांमध्ये सहकार्य मजबूत करण्यावर सहमती झाली आहे। UAE कडून भारताला लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे LPG च्या पुरवठ्याबाबतही करार झालाय। UAE हा भारतासाठी खनिज तेल आणि LPG चा प्रमुख पुरवठादार देश असल्यामुळं हा करार अत्यंत महत्वाचा आहे। UAE नं 2027 पर्यंत फुजेराई बंदरापर्यंत अतिरिक्त पाइपलाईन टाकून आपली कच्च्या तेलाची निर्यात क्षमता दुप्पट करण्याची योजना जाहीर केली आहे आणि वाढत्या प्रादेशिक तणावाच्या पार्श्वभूमीवर होर्मुझची समुद्रधुनी टाळणं हा त्यामागचा मुख्य उद्देश आहे। त्यामुळे भारतीय जहाजांसह भारतीय कंपन्यांनी भाड्यानं घेतलेल्या जहाजांना त्या तेल टर्मिनलमधून थेट कच्चं तेल आणि LPG भरणं सोपं होईल। त्याच्याशिवाय UAE ची तेल कंपनी ॲडनॉक भारतात आपल्या कच्च्या तेलाचा साठा 3 कोटी पिंपांपर्यंत वाढवणार आहे, तेव्हा भारताच्या एकूण राखीव तेल साठ्यात जवळपास 70% वाढ होईल आणि भविष्यात तेलाची टंचाई भारताला भासू नये म्हणून हे महत्वाचं पाऊल ठरेल। त्याच्याशिवाय गुजरातच्या वाडीनार इथं जहाज दुरुस्ती केंद्र म्हणजे शिप रिपेअर क्लस्टर उभारण्याबाबत देखील संरक्षण करारावर स्वाक्षरी करण्यात आली। नेदरलँडशी मैत्रीचा नवा अध्याय भारताने लिहिलाय। भारताच्या अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर निर्मितीच्या महत्वाकांक्षेला उभारी देत टाटा इलेक्ट्रॉनिक्सनं युरोपमधल्या जे सर्वात मोठी तंत्रज्ञान कंपनी आणि प्रगत लिथोग्राफी मशीन्स बनवणारी जागतिक आघाडीची कंपनी आहे ती म्हणजे ASML तिच्याशी एक महत्वपूर्ण करार केलाय। गुजरातच्या धोलेरा इथं टाटा तब्बल 11 अब्ज डॉलरची गुंतवणूक करून भारताचा पहिला चिप्स फॅब्रिकेशन प्रकल्प उभारणार आहे। अमेरिका आणि चीन यांच्यातल्या वाढत्या जागतिक तंत्रज्ञान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर नेदरलँड्स हा जागतिक तंत्रज्ञान

0: पुरवठा साखळीतला एक कळीचा देश असल्यामुळं त्या दृष्टीनं हा करार भारताच्या भविष्याची पायाभरणी करणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. पंतप्रधानांच्या स्वीडन दौऱ्यात भारताच्या आगामी शुक्रयान मोहिमेत सहभागी होण्याचं स्वीडननं मान्य केलं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आणि स्वीडिश नॅशनल स्पेस एजन्सी दरम्यान सामंजस्य करार झाला आणि त्या करारा अन्वये स्वीडिश इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस फिजिक्स हे भारताच्या शुक्र मोहिमेसाठी एक वैज्ञानिक उपकरण विकसित करणार आहे. तेव्हा भारताच्या DSIR आणि CSIR आणि नॉर्वेच्या संशोधन परिषदेत दरम्यान जे सामंजस्य करार झाले त्याच्याशिवाय CSIR आणि नॉर्वेची अन्य एक संस्था याच्या जैव आधारित प्रक्रिया, कार्बन कॅप्चर आणि कचरा व्यवस्थापन यासारख्या शाश्वत क्षेत्रांवर एकत्र काम करण्यासाठी सहयोग करार निश्चित झालाय. तेव्हा या महत्वाच्या पावलांमुळे भारत आणि नॉर्वेचे द्विपक्षीय संबंध आता एक हरित धोरणात्मक भागीदारी म्हणजे ग्रीन स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपमध्ये रूपांतरित झालेत असं आपल्याला म्हणता येईल. नॉर्वेचं आणखीन एक महत्व म्हणजे आखाती देशांच्या बाहेरचा तो एक प्रमुख तेल नैसर्गिक वायू उत्पादक देश आहे. त्याच्यामुळं ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीनं मोदींचा हा दौरा भारतासाठी मोक्याचा आणि धोरणात्मक दृष्ट्या मैलाचा दगड ठरणार आहे. भारत आणि इटलीनं आपल्या द्विपक्षीय संबंधांचा दर्जा वाढवून ते विशेष धोरणात्मक भागीदारी या पातळीवर नेण्याचा निर्णय केलाय आणि द्विपक्षीय व्यापार 2029 पर्यंत 20 अब्ज युरो पर्यंत नेण्याची महत्वाकांक्षी योजना किंवा लक्ष दोन्ही देशांनी ठेवले. दोन्ही देशांनी संरक्षण उत्पादनांचं सहनियोजन म्हणजे को डिझाईन किंवा सहविकास, को डेव्हलपमेंट आणि सह उत्पादन, को मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी एक संरक्षण आराखड्यावर किंवा त्याला रोडमॅप म्हणतात त्याच्यावर देखील स्वाक्षरी केली. तेव्हा हे सगळे करार किंवा ऊर्जा संक्रमण आहे, इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील आवश्यक क्रिटिकल मिनरल्स आहेत या संदर्भात पण इटली आणि भारत यांच्यात सामंजस्य करार झालाय. शेती आणि कृषी संशोधनासाठी विशेष करार झालाय. तेव्हा या सगळे करार हे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याबरोबरच भारताच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरतील.
1: श्रोते हो, या दौऱ्यादरम्यान अनेक देशांनी भारतातील गुंतवणुकीतही स्वारस्य दाखवले. त्याद्वारे भारतीय कंपन्या आणि परदेशी कंपन्या यांच्यामध्ये काही उत्पादनांबाबत करार झाले. जगातील सर्वात मोठ्या डच कंपनीचा टाटा इलेक्ट्रॉनिक्स बरोबर करार झाला. त्यातून गुजरातमध्ये सेमी कंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारला जाणार आहे. याचबरोबर हरित हायड्रोजनशी संबंधित करारही या दौऱ्यात झाले. नॉर्वेच्या ओस्लो इथं आलेली भारत नॉर्डिक शिखर परिषदही महत्वाची ठरली. या साऱ्या करारांचा आणि ऊर्जा क्षेत्रातील नव्या प्रकल्पांचा फायदा देशातील रोजगार निर्मितीमध्येही होणार आहे. या दौऱ्यांमधील करारांचे अर्थकारण विशद करताना राहुल गोखले म्हणाले,
0: पंतप्रधानांच्या या 5 देशांच्या दौऱ्याचं आणखीन एक वैशिष्ट्य असं की भारतासाठी जवळपास 40 अब्ज डॉलर म्हणजे सुमारे 400 कोटी डॉलर इतके गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झालाय. या दौऱ्यात पंतप्रधानांनी 50 पेक्षा जास्त जागतिक कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली आणि तिथं आयोजित असलेल्या 3rd भारत नॉर्डिक शिखर परिषदेत देखील मोदींनी भाग घेतला. नॉर्डिक देशांच्या नेत्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. ही परिषद आधी गेल्या वर्षी नियोजित होती पण पहलगाम इथं दहशतवादी हल्ला झाला त्याच्यानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ती परिषद पुढे ढकलण्यात आली होती. UAE भारताच्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक क्षेत्रात तब्बल 5 अब्ज डॉलरच्या नव्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. हे आणखीन एक ठळक वैशिष्ट्य. UAE जे करार झाले त्याच्यामुळे भारताला पायाभूत सुविधा विकासासाठी मोठं भांडवल मिळेल आणि भारताच्या रस्ते, बंदर आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्रामध्ये विकास होणं हे जास्ती सुकर आणि सोपं होईल आणि देशांतर्गत व्यापाराचा खर्चही त्याच्यामुळे कमी होईल. नेदरलँड आणि स्वीडन हे देश सेमी कंडक्टर चिप्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान आघाडीवर आहेत. भारतानं केवळ या वस्तू आयात करायचं धोरण ठेवलेलं नाही तर तज्ञता आणि तंत्रज्ञान हस्तांतरण म्हणजे नॉलेज ट्रान्सफर यावर भारतानं भर दिलाय. त्याच्यामुळे भविष्यात भारत स्वतः या तंत्रज्ञानाची निर्मिती करू शकेल. टाटाने जो करार केलाय तो त्या दृष्टीने महत्वाचा आहे. इटलीशी पण जे नवीन करार झालेत त्याच्यामध्ये भारतीय कापड, चामडं, दागिने, ज्वेलरी तसंच कृषी उत्पादनांना युरोपियन बाजारपेठ थेट आणि सुलभ प्रवेश याच्यामुळे मिळेल. त्याच्यामुळे भारताची निर्यात वाढून परकीय चलनाचा साठा देखील वाढण्यासाठी हातभार लागेल. सेमीकंडक्टरच्या करारामुळे भारताला चिप डिझायनिंग आणि प्रगत उत्पादन केंद्र म्हणजे ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंगचे हब्स तयार होतील. भारताच्या दृष्टीने तो फार मोठा भविष्यदर्शी लाभ आहे आणि यात अभियंत्यांपासून ते कामगारांपर्यंत मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. याचा दुसरा लाभ असा की जे लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग असतात म्हणजे MSME ज्याला म्हटलं जातं त्या क्षेत्राला सुद्धा मोठी चालना मिळू शकेल. नॉर्वेशी झालेला जो ग्रीन मेरिटाईम आणि हायड्रोजन संबंधी करार आहे, ग्रीन हायड्रोजन, त्याच्यात भारताच्या किनारपट्टीच्या भागात आणि ग्रामीण भागात हरित ऊर्जा प्रकल्पांची उभारणी होऊ शकेल आणि या प्रकल्पांच्या साहजिकच जे बांधकाम असतं, देखभाल असतं

याच्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्थानिक तरुणांना रोजगार मिळू शकेल. या सगळ्या करारांमुळे भारतात पुढील काही वर्षांमध्ये लाखो थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होतील अशी अपेक्षा आहे. स्वीडन आणि नेदरलँडशी जे कृत्रिम बुद्धिमत्ता, क्वांटम कॉम्प्युटिंग आणि 6G तंत्रज्ञान करार झालेत, त्याच्यामुळे भारतातल्या तरुण अभियंते आणि आयटी प्रोफेशनलसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील. एमएसएमई आणि स्टार्टअप प्लॅटफॉर्म याच्यामुळे नवउद्योग

0: स्टार्टअप प्लॅटफॉर्म याच्यामुळे नवउद्योजकतेला देखील चालना मिळेल आणि त्याचा परिणाम म्हणून रोजगारामध्ये विस्तार होईल. मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण उत्पादनं आणि सेमीकंडक्टर निर्मिती ही भारतातच होऊ शकणार असल्यामुळे उत्पादन क्षेत्रात सुद्धा मोठ्या प्रमाणावर तांत्रिक आणि अतांत्रिक नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतील. नॉर्वे आणि इतर देशांशी हरित हायड्रोजन आणि शाश्वत ऊर्जा या क्षेत्रात जे सहकार्य भारतात द्विपक्षीय सहकार्य आता झालंय त्याच्यामुळे शहरी आणि विशेषतः ग्रामीण भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊ शकतात अशी अपेक्षा आहे. तेव्हा हा जो 5 देशांचा दौरा पंतप्रधानांनी केला तो केवळ राजनैतिक स्वरूपाचा नसून किंवा द्विपक्षीय राजनैतिक संबंध दृढ करण्याचा नसून भारताला जागतिक उत्पादन आणि तंत्रज्ञानाचं केंद्र बनवणारा तसंच देशात रोजगार वाढवण्यासाठी देखील तो फायदेशीर ठरणार आहे. युरोपीय देशांचं म्हणजे या सर्व दौऱ्यांचा सारांश सांगायचा तर युरोपीय देशांचं प्रगत तंत्रज्ञान आणि UAE अफाट भांडवल यांचा भारताच्या अफाट मानवी संसाधनांशी म्हणजे ह्युमन रिसोर्सशी मेळ घालणारी व्यूहनी त्याचा परिणाम म्हणून भारताला $5 trillion अर्थव्यवस्था बनण्याचं ध्येय गाठणं सुकर होऊ शकेल.
1: श्रोते हो, कोणत्याही दोन देशांमधील करार हे काही तात्पुरत्या स्वरूपाचे नसतात. दोन्ही देशांच्या मैत्रीचा एकमेकांच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संबंधांवर दूरगामी परिणाम होत असतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा हा दौरा आणि त्याचा भारताच्या भविष्य निर्मितीत होणारा लाभ याविषयी बोलताना राहुल कोकले यांनी सांगितलं,
0: या दृष्टीने दोन बाबींचा उल्लेख करता येईल. एक म्हणजे मोदी यांच्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान लायडन विद्यापीठाकडून जे ऐतिहासिक चोलकालीन ताम्रपट औपचारिकपणे भारताला परत करण्यात आला तेव्हा भारतीय सांस्कृतिक वारसा परत मिळण्याच्या दृष्टीनं तो एक ऐतिहासिक क्षणच म्हटला पाहिजे. तर द्विपक्षीय भागीदारी ही केवळ राजकीय आर्थिक स्तरावर नसते तर सांस्कृतिक स्तरावर देखील असते याचं उत्तम उदाहरण ठरेल. दुसरं उदाहरण म्हणजे मोदींनी आपल्या नेदरलँड दौऱ्यादरम्यान तिथल्या प्रसिद्ध धरणाला भेट दिली. त्या धरणाचं नाव अफलास डाईक, थोडस उच्चारायला अवघड असं नाव येते पण हे धरण म्हणजे जगातल्या प्रसिद्ध अभियांत्रिकी प्रकल्पांपैकी एक मानलं जातं. सुमारे 80 वर्ष जुनं असं हे धरण आहे आणि 32 किलोमीटर लांबीचं हे धरण हे उत्तर समुद्राला गोड्या पाण्याच्या सरोवरापासून वेगळं करतं. पंतप्रधानांनी या धरणाला भेट दिली याचं महत्वाचं कारण म्हणजे गुजरात मधले जो खंभातचा आखात आहे त्याच्यात कल्पसर याच स्वरूपाचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा विचार चालू आहे. गेल्या अनेक दशकांपासून हा प्रकल्प अभ्यासाधीन आहे. तो प्रकल्पाची लांबी ही साधारण 30 किलोमीटर असेल असा एक अंदाज आहे आणि त्याचा मुख्य उद्देश हा गोड्या पाण्याचा मोठा साठा तयार करणं आणि पूर रोखणं आहे. तेव्हा कल्पसर प्रकल्पासाठी येणारा खर्च देखील 85 ते 90 हजार कोटी इतका अपेक्षित आहे आणि तो पूर्ण होण्यासाठी 2-1 दशकांचा कालावधी लागू शकतो. मात्र पंतप्रधानांनी आता या अफसला डाईक या धोरणाला जी भेट दिली त्याचं महत्वाचं कारण म्हणजे त्या देशाकडे असणारा या क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव, मुख्यतः जलव्यवस्थापन आणि अभियांत्रिकी याच्यात जो नेदरलँड्सकडे अनुभव आहे तो पाहता कल्पसर सारख्या आधुनिक अभियांत्रिकी चमत्कार हा भारतात सुद्धा यशस्वीपणे साकारण्यासाठी डच तंत्रज्ञानाची मोठी मदत होऊ शकते या दृष्टीने पंतप्रधानांनी त्याची चाचपणी केली असावी. मोदी यांचा दौरा केवळ हा तात्कालिक आव्हानांवर मात करण्यासाठी नव्हता तर भारताच्या नजीकच्या आणि दीर्घकालीन अशा भविष्यातल्या अशा दोन्ही गरजा आणि महत्वाकांक्षा ध्यानात ठेवून आखलेली एक दूरगामी रणनीती आहे असं आपल्याला म्हणता येईल. या दौऱ्यामुळे भारतानं एकीकडे आपल्या पारंपरिक खनिज तेलाची सुरक्षा मजबूत केली आहे, दुसरीकडे नॉर्डिक देशांच्या साथीनं स्वच्छ ऊर्जा आणि हरित तंत्रज्ञानाकडे भारतानं वाटचाल करण्यासाठी धोरणात्मक भागीदारीसाठी पावलं उचलली आहेत. सेमीकंडक्टरची निर्मिती असो किंवा प्रगत संरक्षण तंत्रज्ञान असो किंवा अंतराळ क्षेत्रातलं सहकार्य असो याद्वारे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या ध्येयाला नवीन चालना मिळेल असं आपल्याला म्हणता येईल. बदलती जी भूराजकीय परिस्थिती आहे म्हणजे युक्रेन वर रशियाने सुरू केलेल्या युद्धापासून गेल्या 3-4 वर्षांमध्ये एक प्रकारचं एक तणावपूर्ण भूराजकीय वातावरण जगभर आहे आणि त्याचा फटका फक्त त्या देशांना नाही तर जगभराला बसतोय. अशा परिस्थितीत भारतानं स्वतःला जगातलं एक विश्वासार्ह, सक्षम आणि सामाजिकदृष्ट्या महत्वपूर्ण भागीदार म्हणून सिद्ध केल्याचं या दौऱ्यात भारताला जो प्रतिसाद मिळाला त्याच्यावरनं अधोरेखित होतं हे आपल्याला मान्य करावं लागेल. तेव्हा पंतप्रधानांचा हा जो 5 राष्ट्रांचा दौरा होता तो एका अर्थानं केवळ तात्कालिक आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नाही तर भारताच्या भविष्याच्या पायाभरणीचा दौरा होता असं म्हटलं पाहिजे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्र्यांनी जागतिक स्तरावर भारताची एक विशेष प्रतिमा तयार केली आहे. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यातून देशाच्या विकासाला गती येईल अशा प्रकारचे अनेक करार आतापर्यंत झाले आहेत. प्रधानमंत्र्यांचा हा दौरा देखील देशाच्या विकासात महत्वपूर्ण ठरेल हे निश्चित. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रम

ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, प्रसारण सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन दर्शना जोगदंडकर.

श्रोतेहो वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आत्ताच आपण ऐकला. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आपल्या शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करत आहोत कार्यक्रम माझं घर माझं शेत.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज एक ज्येष्ठ शके 1948 कार्यक्रमात सुरुवातीला हवामानाचा अंदाज ऐकूया. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा इथं तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तसंच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता, तसंच तुरळक ठिकाणी उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता, तर तुरळक ठिकाणी उबदार रात्रीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. आता ऐकूया जागतिक जैवविविधता दिनानिमित्त शेतीतील जैवविविधतेचे महत्त्व आणि संवर्धन याविषयी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रातील वरिष्ठ संशोधन सहाय्यक अश्विनी केसकर यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, 22 मे हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून साजरा केला जातो. ढोबळ मानाने आपल्याला जैवविविधता म्हणजे काय हे माहिती असतं की शेतकरी बंधूंनो, आपला रोजचा मातीशी संपर्क येतो, आपला पर्यावरणाशी संपर्क येतो, आपला निसर्गाशी रोजचा आपला संपर्क असतो. त्यामुळे या जैवविविधता हा विषय आपल्याला दूर नाही, हा आपला अगदी जवळचा आहे, आपला अविभाज्य भाग आहे. त्यामुळे 22 मे हा दिवस 2001 पासून आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून साजरा केला जातो, तर आपण सुद्धा त्याचे एक मुख्य भाग आहोत आणि म्हणूनच आज आम्ही हा विषय निवडलाय. आणि याच विषयी आज आपण नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वरिष्ठ संशोधक सहाय्यक अश्विनी केसकर यांच्याकडून आज आपण या विषयाचं मार्गदर्शन घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, आज आपण शेतीतील जैवविविधतेचं महत्व आणि त्याचं संवर्धन हा विषय आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपल्या स्टुडिओमध्ये त्यांचं स्वागत करूयात. मॅडम नमस्कार.
1: नमस्कार.
0: मी आत्ता जसं म्हटलं की शेतकरी आणि निसर्ग किंवा पर्यावरण हे अगदी जवळचे भाग आहे आणि जैवविविधता हा अविभाज्य घटक आहे त्यातला. तर खरं तर प्रत्येकाला माहिती आहे जैवविविधता म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टींचं काय महत्व आहे, पण हे आपण सगळं शास्त्रीय दृष्ट्या आणि थोडंसं त्यांच्या भाषेतून आपण त्यांना सांगण्याचा प्रयत्न करूयात. तर सुरुवातीला मला सांगा की जैवविविधता म्हणजे काय आणि त्याच्या विषयी माहिती असणं आपल्याला का एवढं महत्वाचं आहे.
1: आता जैवविविधता ही सगळ्यांना माहिती आहे. जसं आपला परिसर आहे, परिसरात वेगवेगळी झाडं आहेत, तसेच परिसरात वेगवेगळे प्राणी राहतात, हे झाली परिसरातली. पण शेतीतली जैवविविधता ही कशावर असते, तर शेती म्हणजे ती माती, मातीमध्ये असणारे विविध जीव, विविध मित्र कीटक, सूक्ष्मजीव, त्याच्यानुसार त्याच्यानंतर तिथे तुम्ही लावणं

0: येणारी पिके, बांधावर लावणारी पिके वेगळी, जमिनीतली पिके वेगळी,
1: बरोबर
0: याच्यावर सगळ्या गोष्टींवर आज जैवविविधता ठरलेली असते. जनरली आपण जर जैवविविधता म्हटलं तर आपल्या पृथ्वीवर आढळणारे जेवढे काही जीव आहेत त्यांच्यामध्ये जी विविधता म्हणजे डिफरन्स जो आढळतो त्याला आपण जैवविविधता म्हणतो. आता जैवविविधता ॲक्च्युली तीन गोष्टींवर ठरवली जाते. एक म्हणजे जेनेटिकली म्हणजे अनुवंशिक, म्हणजे आता समजा आपण विचार केला तर आज देवगडचा हापूस वेगळा आहे, रत्नागिरीचा हापूस वेगळा आहे, म्हणजे त्यांच्यात कशामुळे तो वेगळा झाला तर त्यांच्यामध्ये असलेले जेनेटिकली फरक म्हणजे अनुवंशिक गुणसूत्रांमध्ये जो फरक आहे त्याच्यावरनं तो वेगळा झाला. गुणधर्म वेगळे, आज पायरी दिसायला वेगळा दिसतो, हापूस दिसायला वेगळा दिसतो, केशर हा वेगळा आहे, म्हणजे जशी ज्याची प्रजात आहे तशानुसार त्याचा रंग वेगळा आहे, आकार वेगळा आहे. तसं दुसरं म्हणजे स्पेसिफिक म्हणजे प्रजातीमध्ये विविधता आढळते. आता पाहायला गेलं तर नागपूरचं जंगल आहे, नागपूरच्या जंगलात वाघ आढळतो, म्हणजे ताडोबा जवळपास आहे म्हणजे वाघ आहे, तिथं हरिणही आढळतात. तसंच कोल्हापूरजवळ काय राधानगरी आहे, राधानगरीचं अभयारण्य आहे, तिथं वेगवेगळी फुलपाखरं आहेत, म्हणजे मोस्टली तिथं आपण फुलपाखरं वगैरे पाहण्यासाठी जातो. वेगवेगळे प्राणी आहेत पण ते सगळेजण एकत्र राहतात, प्रत्येकजण प्रत्येकाच्या ह्याच्यावर हा डिपेंड असतो. आता तिसरं म्हणजे त्यांच्या एरियावाईज विविधता आहे. आज जर आपण पाहायला गेलो तर आपण इथे राहतोय म्हणजे आपण पुणे जिल्ह्यात राहतोय पण मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाचं वातावरण किंवा तिथलं वागण्याचं कल्चर हे वेगळं असतं, आपलं कल्चर वेगळं आहे. त्याचनुसार आपण आज महाराष्ट्रात आहोत, हिमाचल प्रदेश पाहिला तर तिथल्या लोकांचं वातावरण, तिथल्या लोकांची विचारसरणी ही वेगळी आहे, तशीच आपली वेगळी आहे. म्हणजे ह्या गोष्टी, ह्या तीन मेजर गोष्टींवर ही जैवविविधता ठरवली जाते. आता ती का महत्त्वाची आहे, तर आपल्याला निसर्गातून वेगवेगळ्या गोष्टी मिळतात, म्हणजे अन्न मिळतं, औषधं मिळतात, त्याच्यानंतर झाडे लावली तर हवा शुद्ध राहते, त्याच्यानंतर वेगवेगळे जे रोग येतात किंवा दुष्काळ येतो तर ते कमी करण्याचं काम हे जैवविविधता करते. त्यामुळं ती जर टिकवली तर तुमचं आज दुष्काळ येणार नाही, पाण्याची टंचाई भासणार नाही, वातावरणात जो आज होतोय बदल तो घडणार नाही, त्याच्यामुळं हां आरोग्य तुमचं चांगलं राहील. जेवढं निसर्गता आपण ह्या गोष्टी टिकवू, त्याचं स्थैर्य व्यवस्थित ठेवू, तरच आपण आज जैवविविधता वाचू शकतो आणि आपण स्वतःला वाचू शकतो, आपल्या मातीला वाचू शकतो.
1: आता जर आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला तर शेतीतली जैवविविधता म्हणजे काय?
0: आता आपण जनरल बोललो की एक जैवविविधता ही सगळ्यांसाठी, आज ऐकणारा शेतकरी वर्गच नाही आहे, दुसरे वर्ग सुद्धा आपलं संभाषण ऐकणार आहेत, तर त्यांच्यासाठी आपण काही गोष्टी सांगितल्यात. तर आता आपण स्पेसिफिक शेतकऱ्यांसाठी थोडं या बोलूया. त्याच्यामध्ये आहे शेतीतील जैवविविधता म्हणजे काय, तर शेती म्हणजे काय, तर तिथून आपल्याला काय मिळतं, अन्नधान्य मिळतं, अन्नाचं उत्पादन मिळतं. मग अशा संबंधित जी जैवविविधता असते म्हणजे ज्याच्यातली विविधता असते ती टिकवणं किंवा ती सांभाळणं म्हणजे शेतीतील जैवविविधतेचं संवर्धन करणं. याच्यामध्ये फक्त पीकच येत नाही तर तुम्ही त्या शेती संबंधित असणारे सगळे घटक त्याच्यामध्ये पाहिले जातात. म्हणजे नुसती तुमची मातीच नाही आहे, पाणी आहे, झाडे आहेत, मित्र कीटक आहेत, असे विविध प्रकारच्या गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात. आता शेतीतील जैवविविधता आहे ती आपण कशी ठरवायची, म्हणजे काय केलं पाहिजे की आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये ही विविधता काय येते. तर पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पिकांची विविधता. शक्यतो शेतामध्ये किंवा गावामध्ये वेगवेगळी पिके घेतली जातात. त्याच्यानंतर पशुधन विविधता म्हणजे पशुधन बाबत, म्हणजे आता गाय आहे, देशी गायी वापरतात किंवा आपण दुसऱ्या येतात त्या गायी वापरल्या जातात, म्हणजे त्यांचं संगोपन केलं जातं. शेळी आहेत, कोंबडी आहे, त्यांच्या ज्या बेसिक स्थानिक म्हणजे ज्या गावरान जाती आहेत त्याचं जर संगोपन केलं तर ते उत्तमात उत्तम आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जो फरक आहे ती विविधता पशुधनामध्ये येते. मातीतील जीव, आता मातीमध्ये वेगवेगळे जीव आहेत, म्हणजे सगळ्यात महत्वाचं जीवाणू आहेत म्हणजे बॅक्टेरिया, त्याच्यानंतर गांडूळ सगळ्यात महत्वाचं जो आपली जमीन भुसभुशीत करतो, विविध प्रकारची मित्र बुरशी आहे की जे हानिकारक बुरशीला आज त्याचा नायनाट करते. मग ह्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये विविधता असल्यामुळं तुमच्या जमिनीमध्ये येणारे जे रोग आहेत किंवा दुसरे काही अटॅक्स आहेत तर ते रोगापासून त्याचं संवर्धन करण्याचं किंवा ते त्याच्यापासून बचाव करण्याचं कार्य हे गांडूळ किंवा तुमचे जीवाणू बुरशी हे करतात. म्हणजे ही मातीतील जीवांबद्दल असलेली विविधता झाली. तसंच आता उपयुक्त कीटक आणि जीव, म्हणजे याच्यामध्ये मधमाशा ज्या परागीभवन करतात, म्हणजे ह्या झाडावरून त्या झाडावर जातात, त्याच्यामुळं तुमचं जे फुलाच्या

0: अवस्थेत येणाऱ्या गोष्टी आहेत त्याचं संगोपन होतंय. जर आज मधमाशीच तुमच्या एरियामध्ये नसेल तर फळ कधी लागणार? त्याच्यानंतर हे बेडूक, आपण जे म्हणतो शेतात बेडूक दिसतात, अरे पण ते का दिसतात, त्यांचं संवर्धन का केलं पाहिजे? तर ते जे छोटे छोटे कीटक येतात की जे तुमच्या पिकांना आज नायनाट करणार आहेत, तर ते जे कीटकांवर ते खाऊन ते स्वतः जगतात. मग त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात जरी बेडूक दिसले तर आपण त्यांना मारतो, काहीतरी करतो, पण ते तुमचे मित्र आहेत की ते तुमच्या जमिनीला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने वाचवणार आहेत. मग ही त्याच्यानंतर बांधावरची झाडं असतात, म्हणजे आपण म्हणतो की बांधावर झाडं लावावी, तर तिथं कोण राहतं? तर तिथं घरटे करून विविध पक्षी राहतात, पण ते पक्षी तुमच्याच जमिनीचं किंवा तुमच्या पिकांचं काय कुठल्या ना पद्धतीने संरक्षण करणारे. मग अशा पद्धतीने उपयुक्त कीटक आणि जीव यांच्यामध्ये पण विविधता आहे, आणि ह्या सगळ्या विविधता सांभाळण्याचं काम आपल्या शेतकरी वर्गाचं आहे की त्यांनी जर ते विविधता सांभाळली तरच तुमचं पुढं जाऊन जे तुमचे ऱ्हास होणारे, नष्ट होणारे त्या गोष्टी, शेतीतील गोष्टी वाचवण्याचं काम सगळ्यात महत्त्वाचं होईल.
1: असं आहे की शेतीतील जी जैवविविधता आहे ती काळानुसार नष्ट होण्याची काही कारणं आपण समजून घेऊयात.
0: पूर्वी एका शेतामध्ये 8 ते 10 पिकं घेतली जायची. त्याच्यानंतर जसं जसं उत्पादन वाढलं किंवा मार्केटमध्ये एखाद्या गोष्टीला भाव मिळत गेला, आपण म्हणतो हमीभाव मिळाला, मग गहू असेल तर गव्हाला खूप चांगला भाव मिळाला, सोयाबीनला चांगला भाव मिळाला, तर सगळे शेतकरी त्याच पिकांकडे वळू लागले. म्हणजे ज्या शेतामध्ये 8 ते 10 पिकं घेतली जात होती तिथं आता शेतकरी फक्त 1 पीक घेतोय, 2 पीक घेतोय असं होते. किंवा गावामध्ये सगळेजण एकच पीक लावतात, म्हणजे सोयाबीन म्हटलं तर सोयाबीनच लावणार, गहू म्हटलं तर गहू लावणार. अशाने काय होते की मार्केटमध्ये जेव्हा त्याचं उत्पादन येतंय तेव्हा त्याचा भाव कमी होतोय. मग अशा वेळेस शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, तर 8 ते 10 पिकांमध्ये तुम्ही एका शेतामध्ये 2 पिकं लावा. जर सोयाबीनला 1 पीक लावलेलं आहे, दुसरं पीक लावलं, तर आज सोयाबीनला तुमच्या भाव नाही मिळाला तर दुसऱ्या पिकाला तिथं भाव मिळून जाईल. पण असं करत असताना तुम्ही तुमच्या शेतीचं पण नुकसान करताय. कंटिन्यू जर तुम्ही नुसतं सोयाबीन लावलं किंवा भात गहू लावला तर त्या जमिनीचं जे दुसऱ्या पिकांसाठी जे ॲक्सेप्टन्स असतं किंवा दुसरं पीक वाढवण्याची जी क्षमता असती ती एका प्रकारे कमी होत चालली आहे. म्हणजे एक तुमची शेती ही ऱ्हास किंवा नष्ट करण्याच्या किंवा तिचा नाश करण्याच्या दृष्टीने चाललेले आहात.
1: म्हणजे पिकांची थोडी फेरपालट
0: करणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही देशी वाणांचे बिया वापरल्या पाहिजेत ऍक्च्युली, पण शेतकरी आज ती वापरत नाही कारण देशी वाणांमधून, म्हणजे देशी बियाणांपासून उत्पन्न मिळत नाहीये. जर तुम्ही ती जेनेटिकली मॉडिफाय म्हणजे संकरित झालेली जर बियाणं वापरली तर त्याच्यात उत्पन्न
1: भरघोस येतो, त्याच्याकडे जास्त कल आहे
0: आणि चुकीचं आहे ऍक्च्युली. रासायनिक खतांचा वापर सगळ्यात जास्त प्रमाणात, पटकन उत्पन्न आलं पाहिजे, पटकन गोष्टी मिळाल्या पाहिजे. ह्या पटकन शब्दानेच आज कितीतरी गोष्टींचा हे झालेला आहे. मग तणनाशक मारताय, अरे पण तुम्ही तुमची मातीचं काय करताय? मातीचा जो त्याच्यामध्ये जी सुपीकता आहे ती निघूनच जाणार आहे. सुपीकता टिकवणं म्हणजे सगळ्यात महत्वाची गरज आहे. आज जर सुपीकता राहिली नाही तर पीक येणार नाही.
1: तणनाशकासाठी आंतरपीक हा एक चांगला पर्याय असू शकतो.
0: म्हणजे आज तुम्ही त्याच्या जागी दुसरं पीक घ्या. ऊस लावलाय, ऊस मोठा होईल तोपर्यंत वेळ असतो. मध्ये तुम्ही दुसरं कडधान्य घेऊ, तूर आहे, मूग आहे, तुमचं इव्हन शेंगदाणा आहे. अशी छोटी छोटी जी शॉर्ट टर्मची पिरियडची जी झाड आहे, रोपा आहे, भाजीपाला आहे, मेथी झालं, शेपू झालं, की जे 1-1.5 महिन्यामध्ये तुमचं पीक निघून येणार
1: आहे. मिरच्या
0: ह्या सगळ्या आंतरपीक फायदा राहील. आणि त्याच्यामुळे जे मधी जो आपण पाणी जाते त्याच्यातनं जे तण उगवणार आहे ते उगवणार नाही, तुमचं पीकच तिथं राहील. मग त्याच्यामुळे तणनाशकाचा वापर कमी झाला तर तुमची माती व्यवस्थित राहील, सुपीकता टिकून राहील तिच्यातली. त्याच्यानंतर आजकाल काय झाले, बांध तोडतात. नाही, मला बांधाने जाता येत नाही, शेतकऱ्यांची ही कन्सेप्ट आहे, माझा ट्रॅक्टर बांधाने जात नाही. मग बांध तोडला जातो, पण त्या बांधाचा उपयोग काय होता तर तिथं झाडं होती, ती झाडं तुम्हाला सावली देत होती किंवा दुसऱ्या काही गोष्टींनी ती तुम्हाला मदत करत होती. त्याच्यातली काही औषधी वनस्पती होती की जी तुम्हाला नंतर औषधं बनवायला किंवा दुसऱ्या काही गोष्टींसाठी त्याचा उपयोग होत होता. पण शेतकऱ्यांनी स्वतःच्या सोयीसाठी जो बांध तोडलाय त्याच्यामुळे तुमची जैवविविधता नष्ट होत चालली आहे. म्हणजे आसपासला जी झाडं राहतात त्या झाडांवर विविध पक्षी राहतात,
1: मधमाशांचं
0: पोळं असतं. मध तर मिळणारच आहे, पण तुमच्या येणाऱ्या पिकांचं जे परागीभवन करण्याचं काम आहे फुलांमधलं, त्याच त्या मधमाशाच करणार होत्या. त्याच्यानंतर

0: ट्रॅक्टर आले, ट्रॅक्टर आल्यामुळं पशुधन कमी झालं, नांगरायला बैलाची गरज नाही. मग ट्रॅक्टर आल्यामुळं सुविधा वाढल्यामुळं त्याच्यानंतर दूध डेअरीमध्ये दुधाला भाव मिळत नाही म्हणून गाई पाळायच्या नाहीत. मग ह्याच्यामुळं पशुधन कमी झालं, त्याच्यामुळं त्यांच्यापासून मिळणारं शेणखत आहे तुमचं, किंवा जनावरांपासून ज्या गोष्टी मिळतात, गोमूत्र, शेणखत, की जे आज तुमच्या त्याच्यापासून बनणाऱ्या जीवामृतामुळे तुमच्या शेतीमध्ये जेव्हा त्याचा वापर होतो आहे तर शेतीची सुपीकता वाढत होती. तर तुम्ही पशुधन कमी केल्यामुळे त्या गोष्टी कमी झाल्या, तिथून तुमच्या मातीची जैवविविधता कमी झाली. त्याच्यानंतर पाणी उपसून शेततळी बांधायची, मग सिमेंटची बांधली, त्याच्यामुळं पाण्यातून जो नॅचरली जो सोर्स वरती येतो तो बंद झाला.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळं मग बोरवेल आल्या, म्हणजे एक एक गोष्टींनी आज तुम्ही तिथे जैवविविधतेचं कसं नष्ट होतीये
1: त्याच्या आधुनिकतेकडे जाण्याच्या
0: हट्टाबाई असं म्हणता येईल. आज
1: आपण थोडस आपल्या जे देशी गोष्टी होत्या त्या आपण
0: सोडल्या,
1: परंपरा आपली सोडली, आणि त्यामुळे आपण जैव विविधतेचा ऱ्हासच केलेला आहे, आणि त्याचा आपल्याला आज आणि भविष्यातही जास्त परिणाम भोगावे लागू शकतात.
0: तसंच आता पाहायला गेलं तर सतत नांगरणी करतो, पण तो कोण करतो? बैल नाही करत आहे आज, ट्रॅक्टर करतोय. बैल जेव्हा नांगरणी करायचा तेव्हा त्याच्या पायाने सुद्धा जमीन तुडवली जायची, म्हणजे ती नांगराने तर जायचीच जायची, बैलाच्या चालण्याने मागून ती जमीन हे व्हायची. आता ट्रॅक्टरनी काय होतं आहे की जस्ट तुम्ही एक नांगरताय आणि जो बैलाच्या ह्यानी तो नांगर खाली जायचा, त्याच्यामुळे जमिनीची अल्टापल्टली, म्हणजे आपण म्हणतो ना लेअर ज्या असतात त्या खालून वर,
1: त्या सूर्यप्रकाशात
0: उघड्या पडत होत्या. आज तशी कंडिशन होत नाही, लोकांना पीक घेण्याची घाई आहे, त्याच्यामुळे पटकन नांगरणी करतात. मग ती नांगरणी केल्यामुळे जमिनीची नासाडी झालेली आहे.
1: मला असा एक प्रश्न पडतोय की एक शेतकरी म्हणून मी ह्या जैवविविधतेच्या संवर्धनासाठी काय करायला हवंय?
0: आता ॲक्च्युली पाहायला गेलं तर आपण एक शेतकरी आहोत, किंवा आपण आज जरी शेतीत काम नाही केलं तरी आपण आज शेतीवर अवलंबून आहे. जोपर्यंत शेतकरी अन्नधान्य पिकवणार नाही तोपर्यंत आपण ते अन्नधान्य खाऊन जगू शकत नाही. मग आपल्याला आज ती शेतीचं संवर्धन किंवा ते टिकवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बियाणं वाचवली पाहिजे. म्हणजे जे देशी बियाणे आहेत, पद्मश्री राधाबाई पोपरे यांचं नाव तर ऐकलेलं आहे, त्यांनी आज एवढी मोठी स्वतःची देशी बियाण्याची बँक उभी केलेली. का केली? आज त्यांना पद्मश्री मिळाला. तर आज जर तुमचे देशी बियाणं जर वाचली तर पुढे जे इन फ्युचर जी जनरेशन्स येणार आहेत किंवा पुढचं जे जग येणार आहे तर त्यांच्या आरोग्यासाठी ते बेनिफिट आहे, म्हणजे महत्वाचं आहे. म्हणून त्यांनी आज ते देशी बियाणांसाठी आग्रह धरतात. त्या आजही कुठेही गेल्या तरी त्या स्वतःहून सांगतात की तुम्ही देशी बियाणांचं संवर्धन करा, ती वाचवा. जेवढी जुने देशी बियाणं तुम्ही आज वापराल तर त्याचाच फायदा तुम्हाला पुढं जाऊन तुमच्या पिकांमध्ये होणार आहे. जे नवीन नवीन रोग येतात ते येऊ शकणार नाहीत. त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे गावांनी ठरून एक स्वतःची बियाणं बँक चालू करू शकतात. म्हणजे आज आपण गावातले सगळे शेतकरी एकत्र येऊन एक देशी बियाणं वाचवण्यासाठी गावामध्ये एखादी बियाणं बँक चालू करू शकते. त्याच्यानंतर मिश्र पीक घेणं, किंवा आपण मगाशी बोललो होते पिकांची फेरपालट करणं, म्हणजे आता मी शेतामध्ये 2 ते 3 किंवा 4-5 प्रकारचे पिकं घ्यायची. मग आता कापूस घेतला, तूर घेतला, मूग घेतली, म्हणजे एका वेळेस मी 3-4 पिकं घेतली आहे. पुढच्या हंगामात तर मी तिथं ज्वारी लावेल, हरभरा लावेल, गहू लावेल. त्याच्यामुळं काय होईल तर जे कीड येते किंवा रोग येतात त्यांचं चक्र तुटून जातं, म्हणजे ते कंटिन्युअस त्याच्यावर येणार नाहीत. आणि जमिनीला पण एक प्रकारची विराम किंवा कसं म्हणतो विसावा, आराम मिळेल. कंटिन्यू जर तुम्ही पिकं घेत राहिले तर त्या जमिनीला कधी तुम्ही ताण देणार? जोपर्यंत तुम्ही जमिनीला ताण देत नाही तोपर्यंत पुढचं पीक कधीच चांगल्या पद्धतीने येणार नाही. त्याच्यानंतर बांध जो आहे तुमच्या शेतीचा तो नीट ठेवा, त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची पिके लावा. आता झेंडू आहे, झेंडू हा असं एक आहे की तो सगळ्या प्रकारच्या गोष्टींना मदत करतो. झेंडू हे खूप औषधी पीक आहे. ऍक्च्युली त्याची जी मुळं असतात ना ती जमिनीत येणाऱ्या बुरशींना ऍटोमॅटिक त्याचा स्प्रेड होण्यासाठी थांबवतं. म्हणजे याच्यापासून तुमची जी रोग पुढे जो स्प्रेड होणार होता बांधापासून, म्हणजे माझ्या शेजारच्या बांधाने दुसऱ्या बांधाकडे जेव्हा रोग येणार होता तो त्या बांधावर आडला त्या झेंडूच्या पिकामुळे. झेंडू हे खूप प्रकारे औषधी, म्हणजे एक प्रकारे शेतीला खूप चांगलं वरदान आहे. त्याच्यानंतर बांबूची झाडं लावा, शेवगा लावा. आज जर शेवगा

0: मोरिंगा जर लावला तर तुम्ही पाहिलं मोरिंगा पावडर
1: बरोबर,
0: सगळेच खातात. म्हणजे ऍक्च्युली जर शेतकऱ्याचा फायदा आहे त्याच्यात,
1: खरं
0: आज जर शेताला माझ्या बांधाला आहे तर मी त्या पानांची पावडर, म्हणजे माझा एक प्रकारचा साईड उद्योग सुद्धा चालू होईल त्या शेतकऱ्याचा, त्या
1: पूरक व्यवसाय.
0: हा आणि तीच पावडर तुम्ही आज सिटीमध्ये लोक आवर्जून घेतात, सगळ्यांना माहिती आहे,
1: मागणी खूप आहे,
0: खूप मागणी आहे. मग आज त्या पावडर तयार केली तर त्याचा फायदा होणार आहे, तुमच्या शेताचं तर रक्षण होणारच आहे, कारण की शेवगा असं आहे की त्याला खूप चांगलं फ्लावरिंग असतं. मग त्याच्यावर मधमाशांचा ॲक्च्युली अटॅक होईल, मग त्याचाच फायदा तुम्हाला तुमच्या पिकांमध्ये होणार आहे फ्लावरिंग स्टेजला. त्याच्यानंतर शेंगांना जेव्हा भाव असतो तेव्हा तुम्ही त्याच्या शेंगा विकू शकता. त्याच्यानंतर बांबू आहे, एक प्रकारे तुम्ही आज बांबूची झाडं लावा, बांबू मोठा झाला की त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात आज, म्हणजे
1: मागणी आहे,
0: मागणी आहे. म्हणजे तुम्ही आज बांध कसा जिवंत ठेवायचा हे त्याच्यासाठी तुम्ही उपाययोजना केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर रासायनिक खतांचा वापर कमी करा, तणनाशकं जी वापरतोय, कीटकनाशकं वापरतोय ती कमी करा, त्याला पर्याय आहेत ना, सेंद्रिय शेती आहे, म्हणजे तुम्ही सेंद्रिय औषधं वापरा, जैविक खते वापरा, जैविक बुरशीनाशके वापरा, की जेणेकरून तुमच्या शेतामध्ये किंवा तुमच्या आरोग्यावरही त्या रासायनिक खतांचा काही साईड इफेक्ट होणार नाही. सेंद्रिय सेंद्रिय खते किंवा तुमचं दशपर्णी अर्क झालं, निंबोळी अर्क झालं, हे जीवामृत तयार केलं जातं, जीवामृत झालं, जैविक खते, जैविक बुरशीनाशके, यांचा तुमच्या शरीरावर कुठलाही प्रकारचा परिणाम होत नाही, साईड इफेक्ट्स होत नाही, तसेच तुमच्या पिकाला सुद्धा साईड इफेक्ट्स होत नाही. त्याच्यामुळे तुमच्या जमिनीची पोत सुधारते, पिकाची उत्पादन देण्याची क्षमता वाढते, त्याच्यानंतर माती एकदम कसं म्हणतो ना आरोग्यदायी राहते, म्हणजे मातीचं आरोग्य सुधारतं. ह्या सगळ्या गोष्टींचं आहे. रासायनिक खतं वापरली तर ॲटोमॅटिक त्याचे साईड इफेक्ट्स तर होणारच आहेत. त्याच्यानंतर जमीन एक प्रकारे झाकून ठेवायची, म्हणजे काय करायचं, जर जे ऊसाचं पाचट निघतं लोक काय करतात ते जाळून टाकतात, पण ते जाळवण्यापेक्षा तुम्ही जर आज तुमच्याच बांधाला ते लावलं किंवा तुम्ही जो पीक लावलं आहे त्या पिकाला संरक्षण म्हणून, आच्छादन म्हणून ते केलं, तर जमिनीत जेव्हा उष्णता वाढते किंवा वरून जेव्हा सूर्यकिरण पडतात धूप होते हां, तर ती होणार नाही त्या आच्छादनाने, आणि त्याने काय होईल तुमचं सेंद्रिय कर्ब ॲटोमॅटिक जमिनीतला वाढणार आहे त्या गोष्टीमुळं. त्याच्यानंतर हिरवळीची जी खतं असतात अझोला वगैरे त्याचा तुम्ही तिथं असा उपयोग करू शकता. गांडूळ त्याच्यामध्ये त्या जमिनीचा ऱ्हास नाही झाला तर जमिनीतले जे गांडूळ आहेत, जीवाणू आहेत, त्यांची संवर्धन होत आहे. मग ते गांडूळ तुमची ॲटोमॅटिक जमीन भुसभुशीत करणारा आहेतच. त्याच्यानंतर देशी पशुधन आहे ॲक्च्युली, ते वापरा. त्यांच्यापासून येणारं जे घटक आहेत म्हणजे शेण, गोमूत्र, याच्यापासून तुम्ही वेगवेगळी सेंद्रिय खते, म्हणजे जीवामृत झालं, त्याच्यानंतर जीवामृत, बालामृत, असे बरेच वेगळे बीजामृत असे पद्धतीचे आहेत, जे सेंद्रिय म्हणजे 10 ड्रम थेरी म्हणतात त्याला ॲक्च्युली, त्याच्यामध्ये ते वापरलं जातं. त्याच्यामुळं त्या गोष्टीने तुमच्या जमिनीतला सेंद्रिय घटक वाढेल. त्याच्यानंतर जमिनी घनदाट, म्हणजे जसं म्हणतो ना आपण एनरिच झाल्यासारखी त्या याच्यामध्ये होईल. म्हणजे त्याच्यानंतर पाणी आहे, तर पाणी जेव्हा तुम्ही जमिनीत देता पण जर त्याचं आच्छादनच नसेल तर ते पाणी इव्हॅपोरेट होतं, म्हणजे निघून जातं. पण जर तुमच्या याच्यावर आच्छादन असेल तर ते पाणी तिथं खाली जमिनीत कंटिन्युअस मुरत राहील, जेणेकरून जमीन तुमची नापीक होण्यापासून खूप प्रकारे वाचू शकते. त्याच्यानंतर संपूर्ण गावाने, मी जसं मगाशी सांगितलं, एक वान लावू नका, ग्रुप करा. वेगवेगळे आता खूप FPO तयार झालेले आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्ही आधार घ्या, त्या FPOच्या याच्यानी मदत करा, आणि वेगवेगळी प्रत्येकाने 3 ते 4-5 झाडे म्हणजे लावली पाहिजेत किंवा ती पिकं हे केली पाहिजेत. म्हणजे जरी रोग आला तर सगळ्यांचं नुकसान नाही होणार. आज जर टॅमॅटोवर रोग आला तर मला कोथिंबीरीने वाचवलं, म्हणजे जे
1: रोग
0: आटोक्यात आणायला मदत होईल, आणि आज मला ह्याला भाव नाही मिळाला तर मला दुसरं पीक
1: पिकाला
0: भाव मिळून गेला,
1: म्हणजे शेतकऱ्याचं अगदी आर्थिक
0: नुकसान होणार नाही याच्यामध्ये. त्याच्यानंतर सरकारी किंवा सामाजिक पातळीवर सुद्धा काही काही उपाययोजना असतात. तुम्ही अशा वेळेस कृषी विज्ञान केंद्र जे आहेत, जिल्ह्यानुसार आहेत, तुम्ही जिल्ह्यातील प्रत्येक कृषी विज्ञान केंद्रात जाऊन, आज प्रत्येक जिल्ह्यात 2 कृषी विज्ञान केंद्र आहेत, तुम्ही तिथे जाऊन तिथल्या जे सायंटिस्ट आहेत त्यांची मदत घ्या, त्यांच्याशी विचारणा करा. त्याच्यानंतर स्थानिक बाजारपेठ आहे, तिथं तुम्ही बघा की आज कुठल्या भाजीला जास्त मार्केट आहे किंवा कुठल्याला नाही आहे, त्याच्यानुसार तुम्ही तुमची लागवड करा. किंवा आज जर तुम्हाला तो माल जर तुम्हाला कृषी बाजार समितीत नाही विकायचा आहे तर तुम्ही ग्राहक शोधा.
1: बरोबर.
0: आणि तुम्ही जर सेंद्रिय शेती केली

0: किंवा जैविक शेती केली, सगळं ऑर्गॅनिक पद्धतीने केलं, तर आज तुम्हाला तुमचा ग्राहक स्वतः उभा करता येईल की आज मी कुठल्या प्रकारे रासायनिक खतं वापरलेली नाही आहे. आज असे लोकं आहेत की ते स्वतःहून ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स मागायला पुढे येतात. पहिली ही वेळ नव्हती, म्हणजे पहिल्या काळी असं नसायचं, पण आता स्वतःचं आरोग्य सांभाळण्यासाठी प्रत्येकजण हा स्वतः पुढे येतो आहे. मग तुम्हाला ग्राहकांची एक बाजारपेठ मिळून जाईल, तुम्ही डायरेक्ट माल कृषी बाजार समितीत न विकता तिथं जाऊन विकला तर तुम्हाला भाव चांगल्या पद्धतीने मिळणार आहे. अशा रीती म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर तुम्हाला आज त्याचा पुढं शेतकऱ्यांच्या दृष्टीने, आर्थिक दृष्टीने, सामाजिक दृष्टीने, त्याच्या अर्थव्यवस्थेवर, शिवाय शेतीच्या दृष्टीने हा सगळ्या पद्धतीने फायदा होणार आहे.
1: नारायणगाव इथल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आज तुम्ही काम करताना अनेक शेतकऱ्यांशी तुमचा डायरेक्ट संपर्क येतो, तेव्हा जैव विविधता टिकावी म्हणून तुम्ही स्वतः आणि तुमची संस्था कशा प्रकारे काम करत असता?
0: आता तसं पाहायला गेलं तर जैवविविधता टिकवायची, आज माझ्याकडे कोणीही शेतकरी येऊ दे, आमच्या संस्थेत येऊ दे, तर आपण त्याला पहिली गोष्ट त्याची शेती टिकवायला पहिले सांगणार. आज जर शेती टिकली तर त्याची अर्थव्यवस्था, स्वतःची अर्थव्यवस्था टिकेल, नंतर आपल्या देशाची तर टिकणार आहेतच, आणि स्वतःसाठी जगता येईल, त्याला स्वतःला जगता येईल, आणि बाकीचा जो परिसरातले जे लोक आहेत त्यांनासुद्धा व्यवस्थितरित्या म्हणजे सुदृढ आरोग्यासारखं जगता येईल. पहिली गोष्ट म्हणजे आपण त्यांना काय सांगू, तर तुम्ही जे उत्पादन घेताय तर पहिले तुमचं शेती म्हणजे माती, सगळ्यात शेती म्हणजे सगळ्यात पहिल्याचं माती, मातीचं आरोग्य टिकवा. मग मातीचं आरोग्य टिकवण्यासाठी गांडूळ खत वापरा, सेंद्रिय जी खते आहेत ती वापरा, जैविक खते वापरा, जैविक बुरशीनाशके वापरा. लगेचच तुम्ही रासायनिक खताकडे वळू नका, जिथं गरज पडेल, आता काहीच होऊ शकत नाही त्यावेळेस तुम्ही रासायनिक टप्पा रासायनिक खताकडे ठेवा. तुमचे जी रासायनिक खते त्याचं वापरण्याचं प्रमाण, जसं जसं तुम्ही सेंद्रिय खते वापराल किंवा जैविक खते वापराल, तुमचं रासायनिक खताचं प्रमाण हे 100% डायरेक्ट 40% येतं. त्याच्यानुसार तुमच्या जमिनीचा पोत सुधारेल, उत्पादन वाढेल, पिकांचं आरोग्य वाढेल, तुमच्या जमिनीत येणारे विविध रोग टळतील. ह्यांचा वापर हा कंटिन्युअस केला पाहिजे शेतीमध्ये.
1: तर मॅडम, आज तुम्ही इथे आलात आणि एका छान विषयावर आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, आम्हाला वेगवेगळी उदाहरणं दिलीत, आणि मला असं वाटतं की शेतकरी बंधूंना सुद्धा नक्कीच त्यांच्या थोड्याशा ज्या काही चुका होत असतील त्या नक्कीच समजल्या असतील आणि त्या सुधारण्याचाही ते प्रयत्न करतील. तर आपण आशा करूयात की जैवविविधता अशीच टिकेल आणि शेतीसुद्धा आपण जे स्वप्न बघत आहोत की जी सेंद्रिय आहे आणि ज्याने पर्यावरण आणि माणसाचं सुद्धा आरोग्याचं संतुलन चांगलं राहतंय, तर हे पूर्ण होईल. तुम्ही इथे आलात आणि छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.

जागतिक जैवविविधता दिनानिमित्त शेतीतील जैवविविधतेचे महत्त्व आणि संवर्धन याविषयी नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रातील वरिष्ठ संशोधन सहाय्यक अश्विनी केसकर यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. आता ऐकूया कृषी पणन महामंडळ यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील कृषी मालाचे दैनंदिन घाऊक बाजारभाव. निराळा उल्लेख नसल्यास हे भाव प्रति क्विंटलचे आहेत. बाजरी महिको 524 क्विंटल आवक 3400 रुपये ते 3700 रुपये, सरासरी 3550 रुपये. गहू शरबती 445 क्विंटल आवक आहे 4100 ते 6400 रुपये, सरासरी 5250 रुपये. ज्वारी मालदांडी 713 क्विंटल आवक 5400 रुपये ते 6600 रुपये, सरासरी 6000 रुपये. मका लाल 3 क्विंटल 2600 रुपये ते 2900 रुपये, सरासरी 2750 रुपये. मूग हिरवा 43 क्विंटल आवक 9100 ते 9600 रुपये, सरासरी 9350. डाळिंब 4 क्विंटल आवक 3000 रुपये ते 12500 रुपये, सरासरी 7500 रुपये. बटाटा लोकल 5051 क्विंटल 500 रुपये ते 1500 रुपये, सरासरी 1000 रुपये. कांदा 11361 क्विंटल आवक 400 रुपये ते 1400 रुपये, सरासरी

तरी 900 रुपये, टोमॅटो 2042 क्विंटल 1000 ते 3000, 2000 सरासरी रुपये. कृषी पणन महामंडळ या पुणे यांच्याकडून प्राप्त पुणे बाजार समितीतील कृषी मालाचे आजचे बाजारभाव आपण ऐकले. आणि याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. राम राम मंडळी.

0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी निवेदन.
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवर

श्रोते हो, HIV लस जागरूकता दिवस दरवर्षी 18 मे ला साजरा केला जातो. एक काळ असा होता की HIV हे नाव ऐकलं तरी भीती वाटायची, पण आज विज्ञानानं मोठी झेप घेतलीय. एड्स वर नियंत्रण मिळवणारी औषधं देखील येत आहेत. आता चर्चा आहे या एड्सच्या लसीबद्दल. ही लस खरंच येणार आहे का, किती सुरक्षित आहे, भारतात संशोधन कुठपर्यंत पोहोचलंय, या सगळ्याबद्दल जाणून घ्यायला हवं. चला तर भीती, गैरसमज आणि अफवांच्या पलीकडे जाणून घेऊया जाणकार डॉक्टर पियुष चौधरी यांच्याकडून. हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात सहभागी होऊया. मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6. नक्की फोन करा. एड्स वॅक्सिनेशन या विषयी आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: आपली प्रत्येक कृती मातृभूमीसाठीच आहे असं मानणारे स्वातंत्र्यवीर सावरकर थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, प्रखर बुद्धिमत्तेचे भाष्यकार आणि संवेदनशील कवी होते. त्यांच्या या साहित्याविषयी जाणून घेणार आहोत येत्या 25 मेला साहित्य सौरभ या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासक चंद्रशेखर साने यांच्याकडून. जरूर ऐका कार्यक्रम साहित्यिक सावरकर साहित्य सौरभ या कार्यक्रमात. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून सादर करते सुमित श्रीबा.
1: छोट्या मित्र मैत्रिणींनो, गंमत जम्मत या कार्यक्रमाची तुम्ही आतुरतेनी वाट बघत असता हे आमच्यापर्यंत पोहोचतच. 24 मेचा गंमत जम्मत कार्यक्रम जरूर ऐका. आपल्याशी गप्पा मारायला येणार आहे शमीक परब.
2: पक्षी हे निसर्गाचे सर्वात सहज उपलब्ध रूप आहेत आणि म्हणूनच लोकांना निसर्गाशी जोडण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे.
1: हा एक निसर्ग मित्र पक्षी निरीक्षक मुलगा आहे आणि ज्यांनी नुकतंच निसर्ग मित्र ऑलिम्पियाड या स्पर्धेमध्ये विशिष्ट विभागामध्ये सुवर्ण पदक मिळवलं

जरूर ऐका गंमत जम्मत हा कार्यक्रम 24 मेला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

0: श्रोतेहो, आता ऐकूया राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आमच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई. अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबवून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात नवी दिल्लीत हैदराबाद हाऊस इथं आज द्विपक्षीय बैठक झाली. या चर्चेत व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, शिक्षण, संस्कृती, स्थलांतर, संरक्षण आणि सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक, नवोन्मेष आणि संशोधन अशा विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर देण्यात आला. तसंच प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांनी सविस्तर चर्चा केली. भारत आणि सायप्रस देशांमध्ये असलेले मैत्रीपूर्ण संबंध हे मजबूत असून भविष्यात ते अधिक दृढ होतील असा विश्वास मोदी यांनी बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या संयुक्त निवेदनात व्यक्त केला आहे. गेल्या दशकात सायप्रसमधून भारतात होणारी गुंतवणूक जवळजवळ दुप्पट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत युरोपियन संघात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे नव्या संधी निर्माण झाल्या असल्याचं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
2: भारत युरोपियन युनियन फ्री ट्रेड एग्रीमेंट से तमाम नई संभावनाएं बनी है. इसका लाभ उठाते हुए हम अगले 5 वर्षों में इस इन्वेस्टमेंट को फिर से डबल करने का लक्ष्य रख रहे हैं और इस संकल्प को साकार करने के लिए आज हम अपने विश्वसनीय संबंधों को एक स्ट्रेटेजिक पार्टनरशिप के रूप में एलिवेट कर रहे हैं.
1: गेल्या वर्षभरात भारत सायप्रस आणि भारत युरोपियन संघ संबंध अधिक दृढ झाले आहेत असं सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी सांगितलं. मोदी यांच्या सायप्रस भेटीनंतर द्विपक्षीय भागीदारीला अधिक चालना मिळाल्याचंही त्यांनी सांगितलं. द्विपक्षीय चर्चेपूर्वी निकोस क्रिस्टोडुलिडेस यांनी राजघाट इथं जाऊन महात्मा गांधींच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. राज्यसभेच्या 10 राज्यांमधल्या 24 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. ही निवडणूक 18 जूनला होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 1 जून रोजी निवडणुकीसाठीची अधिसूचना जारी केली जाईल असं निवडणूक आयोगानं सांगितलं. माजी प्रधानमंत्री HD देवेगौडा, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन आणि रवनीत सिंग हे राज्यसभा सदस्य पुढल्या महिन्यात निवृत्त होत आहेत. तसंच आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटकातल्या प्रत्येकी 4, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3, झारखंडमधल्या 2 आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधली प्रत्येकी 1 जागा रिक्त होणार आहे. याशिवाय राज्यसभेच्या 2 जागांसाठीची पोटनिवडणूकही निवडणूक आयोगानं आज जाहीर केली. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि अण्णा द्रमुक चे नेते CV षणमुगम हे विधानसभेवर निवडून गेल्यामुळे या 2 जागा रिक्त झाल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठीही 18 जूनलाच मतदान होणार आहे. देशभरात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेचा महाराष्ट्रातला कार्यक्रम मुख्य निवडणूक अधिकारी S. चोकलिंगम यांनी आज वार्ताहर परिषदेत जाहीर केला. 20 जून ते 7 ऑक्टोबर या दरम्यान राज्यातल्या 9,86,00,000 मतदारांच्या तपशिलाची खातरजमा 1,00,000 केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत होणार आहे. 20 ते 29 जून दरम्यान गणना अर्जांची छपाई आणि या अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण

पुनरीक्षण पूर्ण होईल. 2002 ते 2004 मध्ये झालेल्या विशेष सखोल पुनरीक्षणातले त्या मतदारांचे तपशील या अर्जांमध्ये असतील. 30 जून ते 29 जुलै या कालावधीत प्रत्येक मतदाराचा गणना अर्ज घेऊन हे अधिकारी मतदारांच्या घरी भेट देतील आणि त्यात भरलेल्या माहितीची शहानिशा करतील. गरज पडली तर निवडणूक आयोगानं ठरवून दिलेल्या 11 कागदपत्रांद्वारे मतदारांची ओळख पटवतील आणि ही प्रक्रिया पूर्ण करतील. बेपत्ता असलेल्या, स्थलांतर केलेल्या, मृत्यू झालेल्या किंवा दुबार मतदार असलेल्यांची नावं यादीतून गाळली जातील. 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध होतील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर पर्यंत या याद्यांवर आक्षेप आणि हरकती नोंदवता येतील, ज्या 3 ऑक्टोबर पर्यंत निकाली काढल्या जातील. अंतिम मतदार यादी 7 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. राज्यात ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीनं राबवली जाईल. विनाकारण कोणाचंही नाव वगळलं जाणार नाही, असं चोकलिंगम म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहेत. यावेळी मोदी त्यांना संबोधितही करणार आहेत. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जाणार आहे. प्रधानमंत्र्यांची नवीन रोजगार निर्मितीला प्राधान्य देण्याची वचनबद्धता या रोजगार मेळ्याच्या माध्यमातून प्रत्यक्षात साकार होणार आहे. गेल्या 18 रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 12 लाख युवकांना विविध सरकारी विभागात नियुक्त करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सीमा भागात होणारी घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जातील, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं. ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाचा पदग्रहण समारंभ आणि रुस्तुमजी स्मृती व्याख्यानमालेनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. या प्रकल्पाअंतर्गत सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करून अभेद्य सीमा सुरक्षा जाळं तयार करण्याच्या दिशेने काम सुरू आहे, असं शाह म्हणाले. ड्रोन, अत्याधुनिक कॅमेरे आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं सीमा सुरक्षेसाठी हा प्रकल्प सुरू केला जात असंही त्यांनी सांगितलं. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक केली. मनीषा संजय हवालदार असं या महिलेचं नाव असून एनटीए अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं तज्ज्ञ म्हणून तिची नियुक्ती केली होती. या प्रकरणात आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर इथून 11 आरोपींना अटक केली आहे. सीबीआयनं देशभरात विविध ठिकाणी छापे टाकले असून गुन्ह्याशी संबंधित कागदपत्र, लॅपटॉप, बँक खात्यांचे तपशील आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. नीट पेपर फुटी प्रकरणात आज लातूरातल्या आणखीन 2 डॉक्टरांची सीबीआयनं चौकशी केली. या दोघांनी आपल्या पाल्यासाठी पी व्ही कुलकर्णी यांच्याकडून प्रश्नपत्रिका खरेदी केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणात आणखीन काही पालक, विद्यार्थी आणि मध्यस्थांची नावं समोर येणार असल्याचं सांगितलं जात असून लातूरसह राज्यात विविध ठिकाणी सीबीआयचा तपास वेगानं सुरू आहे. चंद्रपूर इथं तेंदूपत्ता गोळा करणाऱ्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यानं दिली आहे. सिंदेवाही तालुक्यातल्या गुंजेवाही गावातल्या या महिला आज पहाटे तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला. कविता मोहुर्ले, अनिता मोहुर्ले, सुनीता मोहुर्ले आणि संगीता चौधरी अशी त्यांची नावं आहेत. हल्लेखोर वाघाचा माग काढण्यासाठी वनविभागानं विशेष पथक नियुक्त केलं असून परिसरात गस्त वाढवली आहे. नागरिकांनी पुढचे काही दिवस जंगल परिसरात एकट्यानं जाऊ नये, असं आवाहन वनविभागानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या 8 षटकांत 1 बाद 96 धावा झाल्या होत्या. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळण्याची मुदत 24 मेपर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत 23 मेपर्यंत होती. सीबीएसईच्या संकेतस्थळावरती गेल्या काही दिवसांपासून विविध समस्यांमुळे विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्रात काही ठिकाणी आज पावसानं हजेरी लावली. पुणे शहर आणि परिसरात आज दुपारनंतर ढगांचा गडगडाट आणि सोसाय

0: कडाक्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. गेले काही दिवस उन्हाच्या काहिलीनं हैराण झालेल्या पुणेकरांना यामुळे उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सातारा जिल्ह्यात खंडाळा, सातारा आणि वाई तालुक्यात विविध भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला, तर नागठाणे परिसरात वीज पडून एका मेंढपाळाचा मृत्यू झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सायप्रसचे अध्यक्ष निकोस क्रिस्टोडुलिडेस यांच्यात द्विपक्षीय चर्चा. विविध क्षेत्रातलं सहकार्य मजबूत करण्यावर भर. राज्यसभेच्या 26 जागांसाठी 18 जूनला मतदान. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया 20 जूनपासून 7 ऑक्टोबरपर्यंत चालणार. घुसखोरी रोखण्यासाठी स्मार्ट बॉर्डर प्रोजेक्ट राबून बांगलादेश आणि पाकिस्तानसोबतच्या सीमा अभेद्य केल्या जाणार. आणि नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी पुण्यातून आणखीन एका महिलेला अटक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. प्रसारित करत आहोत आपला आवडता कार्यक्रम एक कलाकार. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे सुप्रसिद्ध कवी गीतकार शैलेंद्र यांच्यावर.
2: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
1: श्रोते हो, शंकरदास केसरीलाल उर्फ शैलेंद्र यांचा जन्म 30 ऑगस्ट 1923 रावळपिंडी इथं झाला. वडिलांच्या लष्करातल्या नोकरीच्या निवृत्तीनंतर त्यांचं कुटुंब मथुरेत स्थायिक झालं. 1942 सुमारास शैलेंद्र मुंबईला आले आणि नंतर ते सेंट्रल रेल्वेमध्ये नोकरी करू लागले. काम करत असताना वेळ मिळाला की शैलेंद्र छोट्या छोट्या कागदाच्या तुकड्यांवर, कधी काडेपेटीच्या बॉक्सवरही कविता लिहायचे. त्यांच्या मनात शब्दांचा अखंड प्रवाह जणू काही नदीसारखा वाहत असायचा. त्याच काळात इपटाच्या चळवळीत ते सामील झाले. या मंचावर नेहमी कलाकार आपले विचार मांडत असत. एकदा शैलेंद्र या मंचावर कविता सादर करत होते, जलता है पंजाब. फाळणीच्या वेळचं दुःख, कवी मनाची तळमळ यातून उमटलेली ही कविता ऐकून तिथं उपस्थित असलेले राज कपूर भारावून गेले. त्यांनी लगेचच शैलेंद्र यांना आपल्या आग या चित्रपटासाठी गीतं लिहायची ऑफर दिली. तेव्हा शैलेंद्र विनम्रतेनं पण ठामपणे म्हणाले, माफ करा पण मी माझ्या कविता विकत नाही. राज कपूर या उत्तरानंही प्रभावित होऊन म्हणाले, तुमच्यासाठी माझे दरवाजे नेहमी उघडे राहतील. काही वर्षांनी शैलेंद्र यांना आर्थिक चणचणीचा भास होऊ लागला. तेव्हा राज कपूर यांच्याकडे ते गेले आणि त्यांना आता काम मिळेल का असं विचारलं. लगेचच आनंदानं होकार देत राज कपूर यांनी बरसात या चित्रपटाच्या गाण्यांसाठी शैलेंद्र यांना ॲडव्हान्सही दिला आणि सुरू झाला एका सुंदर मैत्रीचा अध्याय.

बरसात या चित्रपटातलं हे गीत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात आपण ऐकलं. शैलेंद्र यांच्या या गीताला संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. राज कपूर यांच्या अनाडी, जागते रहो, श्री 420, संगम, मेरा नाम जोकर, आवारा यासारख्या अनेक चित्रपटांमधून शैलेंद्र यांनी एकापेक्षा एक गाणी लिहिली. शंकर जयकिशन आणि मुकेश यांच्याबरोबरही त्यांनी खूप काम केलं. मधुमती, दिल अपना और प्रीत पराई, गाईड या चित्रपटातल्या त्यांच्या गीतांनाही अफाट लोकप्रियता मिळाली. शैलेंद्र यांची गाणी नेहमीच उत्तम दर्जाचं काव्य मानली गेली, कारण मुळात त्यांचा विचार सखोल होता. त्यांना जे सांगायचं होतं ते कधी गाईडमधल्या राजूकडून, कधी तिसरी कसममधल्या हिरामणकडून, तर कधी शंभू महातोकडून ते व्यक्त झालं. भूख ने है बडे प्यार से पाला हे ऐकताना काटा येतो अंगावर. गरिबीला किती सहज प्रेमाचा स्पर्श केला त्यांनी. किंवा गम से अभी आजाद नहीं मैं, खुश हूँ मगर आबाद नहीं मैं. सगळं मिळूनही सुख मिळतंच असं नाही हे किती खरं आहे हे या ओळी वाचल्या की जाणवतं. शैलेंद्र यांच्या अनेक गीतांनी तत्कालीन भारताचं समाजवादी भान घडवलं आहे.

लता मंगेशकर, मोहम्मद रफी आणि मुकेश यांच्या स्वरात आपण ऐकलं शैलेंद्र यांचं गीत श्री 420 या चित्रपटातलं. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. श्रोते हो, काला बाजार या चित्रपटासाठी गीतं शैलेंद्र लिहित होते. सगळी गीतं लिहून झाली पण एका सिच्युएशनसाठी मात्र गीत होत नव्हतं. सचिन देव बर्मन या चित्रपटाचे संगीतकार होते. त्यांनी राहुल देव बर्मन, जे या चित्रपटासाठी त्यांचे सहाय्यक म्हणून काम पाहत होते, त्यांना सांगितलं, शैलेंद्रच्या घरी जा आणि गाणं घेऊनच परत ये. पंचमदा शैलेंद्रांच्या घरी गेले. दिवस संपत आला तरी गाणं काही लिहून होईना. रात्र झाली. शैलेंद्र म्हणाले, चल जुहू बीचवर फिरायला जाऊ. दोघं बराच वेळ फिरले. अचानक शैलेंद्रांची नजर आकाशाकडे गेली. पौर्णिमेचा चंद्र आणि ताऱ्यांनी आकाश भरून गेलं होतं. त्यांच्या तोंडून जे उत्स्फूर्त शब्द बाहेर पडले त्याचं एक अजरामर गाणं झालं. तुम्ही अंदाज बांधलाच असेल, हो ना? ऐकूया मोहम्मद रफी यांच्या स्वरात हेच गीत. संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं.

श्रोतेहो, एक कलाकार या कार्यक्रमात आज आपण बोलतोय सुप्रसिद्ध कवी गीतकार शैलेंद्र यांच्या कारकिर्दीविषयी. श्रोतेहो, शैलेंद्र यांच्या काव्यात काही शब्द उपमा नेहमी यायच्या. रिमझिम हा असाच त्यांचा एक लाडका शब्द. सपनो की रिमझिम में नाच उठा मन बरसात में, किंवा रिमझिम के तराने लेके, किंवा संगीत मन को पंख लगाए गीतों से रिमझिम रस बरसाए. आणि इतकंच नाही तर त्यांच्या बंगल्याचंही नाव रिमझिम होतं बरं का. ऐकूया असंच त्यांचं एक रिमझिमणारं गोड गाणं लता मंगेशकर आणि तलत मेहमूद यांच्या स्वरात. सलील चौधरी यांचं संगीत आहे, चित्रपट उसने कहा था.

आँखों में सपनों की बारात झूमे।

श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळातले एक प्रतिभावान कवी गीतकार शैलेंद्र यांनी त्यांच्या अवघ्या 43 वर्षांच्या आयुष्यात जवळजवळ 900 अधिक गीतं लिहिली. साधे सोपे शब्द पण आशयघन कविता, सामान्य माणसाच्या वेदना आणि भावनांना शब्दात मांडणाऱ्या शैलेंद्र यांना जनकवी म्हणून ओळखलं जात होतं. हिंदीबरोबरच त्यांनी कितीतरी भोजपुरी चित्रपटांसाठीही गीतलेखन केलं. 1960 सुमारास तिसरी कसम नावाचं स्वप्न त्यांनी पाहिलं. उराशी बाळगलेलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. पण साध्या भोळ्या स्वभावाच्या शैलेंद्र यांना काही जवळच्याच माणसांनी फसवलं आणि चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान

ते कर्जबाजारी झाले. दुर्दैवानं सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी या त्यांच्याच शब्दांसारखी परिस्थिती झाली. या संकटातून बाहेर काढण्यासाठी त्यांचे मित्र राज कपूर आणि गायक मुकेश एकत्र आले आणि तिसरी कसम हा चित्रपट पूर्ण झाला.

0: तिसरी कसम या चित्रपटाला अफाट यश मिळालं, पण हे यश पाहण्यासाठी मात्र शैलेंद्र त्या काळी ते राहिले नाहीत. 14 डिसेंबर 1966 रोजी त्यांचं दुःखद निधन झालं. राज कपूर यांनी शैलेंद्र यांच्याबरोबरची मैत्री अगदी शैलेंद्र यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत मनापासून निभावली. शैलेंद्र यांच्या कारकिर्दीत त्यांना 3 वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. सीधी सी बात ना मिरची मसाला असं थेट म्हणणाऱ्या त्यांच्या जीवनमूल्यांनी भरलेल्या गीतांना रसिक प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. त्यांचं चित्रपटसृष्टीतलं योगदान, त्यांची गीतं आपल्या नेहमीच स्मरणात राहतील हे नक्की. त्यांना विनम्र आदरांजली वाहून मी नेहा देशपांडे आज या कार्यक्रमातून आपला निरोप घेते. नमस्कार.
1: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. एक कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आता थोड्याच वेळात 9:15 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, स्पॉटलाईट आणि करंट अफेअर हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात जगदीश खेबुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं. चित्रपट काळी बायको.

सुमन कल्याणपुरी यांच्या स्वरात आपण ऐकलं जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. श्रोते हो, यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाले यांच्या स्वरात अनिल

श्रोतेहो, आपली सुखाची परिभाषा आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर बदलत राहते. लग्नाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या सौभाग्यकांक्षिणीच्या नवविवाहितेच्या मनातल्या स्वप्नातल्या सुखाची कल्पना आज आपण गीतांमधून ऐकतोय. ऐकूया यानंतर आशा भोसले यांच्या स्वरात रवींद्र भट यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

ते माझे घर या चित्रपटातली रवींद्र भट यांची गीतरचना आपण ऐकली. आशा भोसले यांच्या स्वरात संगीत होतं सुधीर फडके यांचं. यानंतरचं गीत ऐकण्यापूर्वी श्रोतेहो एक निवेदन. श्रोतेहो, आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्या पृथ्वीवर मानवाबरोबरच पशुपक्षी आणि इतर जीवसृष्टीचाही समान अधिकार आहे. प्राण्यांप्रती दया, माया आणि संवेदनशीलता ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक भटके आणि पाळीव प्राणी दुर्लक्ष, उपासमार आणि क्रूरतेला सामोरे जात आहेत. आकाशवाणीच्या माध्यमातून आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की प्राण्यांशी प्रेमाने वागा, त्यांच्यावर होणारी क्रूरता रोखा आणि त्यांच्या संरक्षणासाठी पुढाकार घ्या. भटक्या प्राण्यांना पाणी आणि अन्न उपलब्ध करून देणं, जखमी प्राण्यांना मदत करणं तसेच त्यांच्या अधिवासाचं संरक्षण करणं ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे. करुणा आणि सहअस्तित्वाची भावना जोपासली तर

आपली पृथ्वी अधिक सुंदर आणि संतुलित बनेल. चला, प्राण्यांप्रती दया आणि संवेदनशीलता हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचवूया आणि मानवतेचा खरा अर्थ जपूया. धन्यवाद.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात बाळ कोल्हटकर यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं वसंत प्रभू यांचं, चित्रपट बायकोचा भाऊ. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. अशीच सुखाची काही आणखी गोड गाणी आपण ऐकणार आहोत. तत्पूर्वी आमच्या एका कार्यक्रमाविषयी ऐकूया.
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुंजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही मातारे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी.
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी.
1: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर. बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम.

0: आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून
1: श्रोतेहो मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात ग. दि. माडगुळकर यांचं गीत. संगीत आहे सुधीर फडके यांचं. चित्रपट आधार.

आशा भोसले यांच्या स्वरात ग. दी. माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं सुधीर फडके यांचं. चित्रपट या सुखानो या. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 10:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम नादब्रह्म. आज या कार्यक्रमात अबोली सुलाखे यांचं चंद्रमुखी रागावर आधारित सरोदवादन आपण ऐकणार आहोत. त्यांना तबला साथ केली आहे गणेश तानवडे यांनी. ऐकूया कार्यक्रम नादब्रह्म.

नादब्रह्म या कार्यक्रमात अबोली सुलाखे यांचं चंद्रमुखी रागावर आधारित सरोदवादन आपण ऐकलं. त्यांना तबला साथ केली होती गणेश तानवडे यांनी. श्रोतेहो आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे.

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी

0: सतारीचे बोल असोत
1: की मंजुळ बासरी,
0: शततारांची संतूर असो
1: की मंगल सनई,
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका। आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी।
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी। दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी,
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा। आकाशवाणी ऐकत रहा। आकाशवाणी
3: श्रोतेहो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। रात्रीचे 11 वाजतात। आता हिंदीतून आणि त्यानंतर इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।